ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
2: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे। यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे। यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे।
1: 1 दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
3: अगर इमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना, कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं।
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल 0 करने का भी है।
3: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल 0 आलं। तुम्हीही बसवून घ्या।
4: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
5: आपण ऐकताय रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
6: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो आणि श्रोते हो, आरोग्य मंत्रा हा आपला कार्यक्रम असतो। आपल्याला आरोग्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी, आपल्याला जर कुठले आजार असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्यात, आणि आपण एकूणच जर जागृत झालात तर निश्चितच आपल्याला प्रिकॉशन काही घेता येतील आणि त्या आजारांपासून दूर राहता येईल, अशा पद्धतीचा आपला हा कार्यक्रम असतो आरोग्य मंत्रा। आणि श्रोते हो, आज आपण आरोग्य मंत्रा या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत, आपल्याला जर काही हाडांचे आजार होत असतील किंवा कधी ना कधी कुठे ना कुठे तरी आपला ऍक्सिडेंट होतो किंवा ऍक्सिडेंट झालेला पाहतो आणि त्यावेळेस बरेच आपल्याला फ्रॅक्चर झालेलं दिसतं किंवा बऱ्याच वेळेस हात पाय कुठेतरी असे तुटलेले दिसतात, आणि मग त्या ठिकाणाहून पुढे आपण कशा पद्धतीनं आपली ट्रीटमेंट घ्यायची काही नाही आणि बरीचशी अशी काळजी त्याच्या पाठीमागे येते। त्याला सोडून जे आता प्रामुख्यानं आजार आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे गुडघ्यांचे आजार असतात बऱ्याच जणांना मणक्यांचे आजार आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संधिवात आहे, पुन्हा त्याच्यानंतर स्पाईनच्या रिलेटेड मणक्याच्या संदर्भामधला मी आत्ता विषय बोललास त्या पद्धतीने आजार असतात। एकूणच या सर्व विषयी आज आपण चर्चा करणार आहोत, आणि यासाठी रेडिओ तरुणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांना। ते शा

0: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत आणि नुकतंच त्यांनी धाराशिव इथे सुयश ऑर्थो केअर क्लिनिक म्हणून त्यांनी त्यांचं स्वतःचं एक क्लिनिक सुरू केलेलं आहे जे सह्याद्री हॉस्पिटल समोर डीआयसी रोड धाराशिव या ठिकाणी आहे. डॉक्टर सुयश इंगळे हे एमबीबीएस आणि एमएस ऑर्थोपेडिकमध्ये आहेत, तसेच त्यांची जे पोस्ट डिग्री झालेली आहे ती FIJR मुंबई, हे नेमकं काय ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे, आणि FIMISS अशी पण त्यांची एक अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, तर तो पण नेमका काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. ते कन्सल्टंट आहेत ट्रॉमा स्पाईन अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून ते सध्या धाराशिवमध्ये आणि धाराशिवकरांना सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत. आणि सुयश ऑर्थोकेअर क्लिनिकमध्ये त्यांच्याकडे सध्या ज्या आता उपलब्ध सुविधा आहेत याप्रमाणे आहेत की ते फ्रॅक्चर आणि ऍक्सिडेंटवर उपचार करतात, मणक्याचे इंजेक्शन आणि ऑपरेशन यावरही ते एक्सपर्ट आहेत, दुर्बिणीद्वारे गुडघ्याची शस्त्रक्रिया असेल, सांधा प्रत्यारोपण सुविधा असेल, संधिवात उपचार, फिजिओथेरपी आणि बोन आहे आपल्या तर त्याच्या आजाराच्या संदर्भामध्ये डॉक्टर सुयश इंगळे हे आता सेवा देण्यासाठी धाराशिवमध्ये उपलब्ध आहेत. आणि एकूणच डॉक्टर सुयश इंगळे हे नेमके आपल्या धाराशिवमध्ये कसे आले, ते धाराशिवचेच कसे आहेत आणि एकूण त्यांच्या लाईफची जर्नी ही पण आपण समजून घेणार आहोत. तेव्हा डॉक्टर सुयश इंगळे, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ किरणच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
0: जसं आत्ता एक मी इंट्रोडक्शन करून दिलं की तुम्ही धाराशिवमध्ये आलात आणि सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुद्धा अस्थिरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहात, पण तुम्ही स्वतःचं एक क्लिनिक पण सुरू केलेलं आहे. तर आता मी आता एवढा सगळा तुमचा अभ्यासक्रम, तुम्हाला मिळालेल्या डिग्र्या पण मी सध्या सर्व आमच्या श्रोत्यांना ऐकून दाखवल्या, तर सर्वात अगोदर हे सांगा की तुम्ही कुठले आहात आणि धाराशिवमध्ये तुम्ही सेवा कशी सुरू केली.
1: नमस्कार मित्रांनो, मी धाराशिवचाच आहे. माझं तसं मूळ गाव तेर, सो तिथलाच धाराशिवचा राहिला असल्यामुळे मला शिक्षण इथेच झालं धाराशिवमध्ये. त्यानंतर मी इथे धाराशिवकरांना आत्ता सेवा देण्यासाठी माझा पूर्ण अभ्यासक्रम, त्यानंतर डिग्री, त्यानंतरचा माझा पुढच्या जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पाईनचं पूर्ण काम करून सगळं करून आता धाराशिवकरांना सेवा देण्यासाठी आलेलो आहे. तसा मी इथलाच राहण्याचा मूळचा असल्यामुळे मला इथल्या लोकांना सेवा देण्याचा अगोदरपासूनची इच्छा होती, तर ती आता इच्छा माझी आणि धाराशिवकरांना चांगल्या प्रतीची आणि चांगली सुविधा मिळेल यासाठी मी इथे धाराशिवमध्ये आलेलो आहे.
0: अच्छा डॉक्टर सुयश जी, आता जसं तुम्ही मूळतः तेरचे राहणारे, धाराशिवमध्ये तुम्ही आता सर्व इथल्या धाराशिवकरांना सेवा देत आहात, तर सर्वात प्रथम एक तर सांगा, जसं आम्ही प्रत्येक डॉक्टरांना हे विचारतो की याची सुरुवातच नेमकी कशी, तर हाडांचे आपण तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ म्हणजे नेमकं काय आणि हाडांचे कुठले कुठले असे प्रकार असतात की ज्या प्रकारामध्ये म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवातीला प्रायमरी फेजमध्ये उपचार करणं किंवा काळजी घेणं गरजेचं असतं.
1: बरोबर. हाडाचे असे काही आजार असतात ज्यांना आपण काही प्रमाणामध्ये पहिल्यांदा जर काळजी घेतली तर पुढे आपण ते वाढणार नाहीत. त्यामध्ये पहिली गोष्ट असते हाडांची ठिसूळता. हाडांची ठिसूळता म्हणजे जसं वय वाढेल, आता अगोदर 50 ते 60 वर्षानंतर आपल्याला हाडाचे आजार किंवा हे सगळ्या गोष्टी व्हायच्या, त्या आता आपल्या लाईफस्टाईल चेंजेस असतील किंवा बाकीच्या गोष्टींमुळे अराउंड आता 40 ते 50 किंवा त्याच्या अगोदरही आपल्याला हाडाचे आजार चालू होतात. त्यामध्ये हाडाची ठिसूळता, हाडामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होण्याचे आता जास्त प्रमाणात चालू झालंय, कारण आपण जे अगोदर काम करायचो किंवा वर्क जास्त प्रमाणात व्हायचं ते आता बैठे काम चालू झाल्यामुळे काम कमी होत आहे. तर कॅल्शियमचं जेवढं आपल्याला उपलब्ध असेल किंवा आपल्याला काम केल्यामुळे हाडामध्ये जाणारं कॅल्शियम असेल ते आता काही प्रमाणामध्ये कमी झालंय. त्यामुळे हाडाचे आजार आजकाल पूर्ण सगळ्यांमध्ये, माणसांमध्ये आणि बायकांमध्ये दोघांमध्ये जास्त प्रमाणात आता वाढायला लागलेले आहेत.
0: अच्छा, म्हणजे एकूणच हाडांचा जो आजार आहे तो अगोदर जसं सर्दी वगैरे कॉमन झाली किंवा हिवताप सीझन बदलल्यानंतर कॉमन आला, असे जे काही सर्वसामान्य आजार होते, पण हाडांचे आजार क्वचितच व्हायचे ते आता कॉमन झाले,
1: कॉमन झालेले आहेत.
0: अच्छा अच्छा, तर आपण सुरुवातच अशी करूयात की हाडांचं कॅल्शियम कमी होणं असं जे तुम्ही म्हटलात ते नेमकं काय असतं आणि त्याचे मूळतः कारण काय असू शकतं.
1: बरं, हाडांचं कॅल्शियम म्हणजे आपण जे जेवण करतो किंवा मग खाण्यामध्ये आपल्या पूर्ण सकस आहार असतो त्या आहारातून येणारं कॅल्शियम असतं ते आपल्या रक्ताद्वारे आपल्या हाडांमध्ये जातं आणि तिथे त्या हाडांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे साठतं आणि त्याच्यामुळे हाडाची ताकद वाढली जाते. ठीक आहे. आता मोठे मोठे हाडातले असतील, मांडीचा हाड असेल किंवा हातातले हाड असतील किंवा मणक्याचे हाड असतील, याच्यामध्ये हाडाचं कॅल्शियमचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असलं पाहिजे. पण आता जसं आपण काम कमी असल्यामुळे किंवा बाकीच्या याच्यामुळे ते कॅल्शियम आपल्याला शरीराला भेटत नाही, त्या प्रमाणामुळे आपलं ते शरीरातलं रक्तातलं कॅल्शियम बोन मध्ये जाण्याचं प्रमाण भरपूर कमी होतं आणि त्याच्यामुळे हाडं ठिसूळ होतात. त्याच्यामुळे जे हाडाचं दुखणं आहे ते लवकर चालू होतं आणि ते आत्ताच्या प्रत्येक लहान ते 20 ते 30 वर्षापासून ते 40 ते 50 वर्षामध्ये प्रत्येकामध्ये कधी ना कधी येतंय असं सर्वसामान्य जनतेत आपल्याला आता तरी दिसतंय.
0: अच्छा, मग आता हे जे कॅल्शियमचं प्रमाण कमी होण्याचं म्हणताय तुम्ही, आता बैठे काम असेल किंवा हे, ह्याच्यामध्ये आपल्याला वर्गवारी करता येऊ शकल्या का? जसं तर तुम्ही महिला आणि पुरुष असं तर दोन्ही कॅटेगरीमध्ये सांगितलं, पण आपण वयोमानाप्रमाणे जर पाहायचं म्हटलं तर समजा आता लहान मुलं असतात जे की समजा पहिली दुसरी पाचवीला जाणारे, 10वीपर्यंत जाणारे समजूयात, जे आता महाविद्यालयीन युवक वर्ग आहे तो युवक वर्ग, मग तो ठीक 20-25 वर्षाचा, तुम्ही 40-50 वर्षाचा तर असं म्हटलेलाच आहात, तर ह्याच्यामध्ये असं तुम्हाला काही कॅल्शियम डिफिशियन्सी दिसून येते तो अनुवंशिक आहे की केवळ आहार आणि आपल्या जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे असा काही विषय होतो?
1: नाही, अशी अशी डिफिशियन्सी आपल्याला लहान मुलांमध्ये पण कधीतरी दिसते, किंवा मग जे 14 ते 15 जे वय वाढण्याचं प्रमाण असतं त्याच्यामध्ये कधी कधी दिसते. त्यामध्ये एक जास्त मोठा फॅक्टर असतो की आपल्याला कॅल्शियम तयार करण्यासाठी जे शरीरातले जीवनसत्व आहेत, व्हिटॅमिन डी म्हणतो आपल्याला, ते आपल्याला सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जास्त प्रमाणात भेटतं. ते कमी भेटत असेल तर त्याच्यामुळे आपलं कॅल्शियम जरी भेटलं तरी ते पूर्ण आपल्या शरीरात प्रक्रिया होण्याचा कार्यक्रम व्हिटॅमिन डी मुळे होतो. ते व्हिटॅमिन डी आपल्याला कधी कधी शरीरात कमी दिसतं, तर 20 वर्षाच्या खाली जर असेल शरीर कॅल्शियमचं तर हे जास्त प्रमाणात असू शकतं. त्यानंतर आपल्याला जातं की कधी कधी अनुवंशिक काही आजार आहेत, त्या अनुवंशिक आजारामुळे व्हिटॅमिन डी शरीरामध्ये तयार होत नाही, त्यावेळेस हे प्रमाणात आजार दिसू शकतात. 20 ते 40 वर्षांमध्ये जास्त करून आपण जे आपल्याला पाहिजे असतं तेवढं कॅल्शियम आपल्याला शरीरात भेटत नाही, त्याच्यामुळे ते होतात. आणि 40 नंतर आपलं शरीर त्या कॅल्शियमची प्रक्रिया करण्याचं प्रमाणच कमी करतं, त्याच्यामुळे आपल्याला कधी होत नाही. याच प्रमाणात आपण आता वर्गवारी करताना बघितलं पुरुष आणि महिला, तर महिलांना 40 ते 50 वर्षांनंतर ज्यावेळेस आपले चेंजेस चालू होतात त्यावेळेस कॅल्शियमचं प्रमाण त्यांच्या ह्याच्यातलं कमी होतं आणि त्याच्यामध्ये सांध्याची ठिसूळता किंवा हाडाची ठिसूळता त्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. ह्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये वर्गवारीनुसार करता येतील.
0: अच्छा, मग आता हे जे कॅल्शियमचं जे प्रमाण आहे जे की तुम्ही आता ज्या वर्गवारीमध्ये सांगितलं कमी होण्याचं, त्याच्यात व्हिटॅमिन डीचा रोल तुम्ही एक खूप मोठा सांगितला जो की कोवळ्या उन्हामध्ये मिळतो असं तुम्ही म्हटलेलं. तर बऱ्याच वेळेस असं असतं की व्हिटॅमिनच्या बऱ्याचशा टॅबलेट किंवा असं बरंच उपलब्ध झालेलं आहे, तर तुम्ही असं काही सजेस्ट करता की फक्त टॅबलेट खाणं हे, कारण जो आपला जुना काळ होता तो थोडस सकाळी लवकर झोपेतून उठणं, पुन्हा थोडस एक्सरसाइज करणं, हे करणं, असा बराचसा विषय असायचा, आता तो कमी प्रमाणात दिसतो असं?
1: बरोबर आहे. आपल्याला अगोदर ज्या वेळेस जे सकाळी सांगायचे जुने लोक की सकाळी लवकर उठा, त्यानंतर व्यायाम करा, त्यानंतर तुमचा कार्य म्हणजे दिनचर्या आपली चालू करा, ते आता उलट होऊन आपण रात्री जास्त जागतो आणि सकाळी लवकर उशिरा उठतो, त्यामुळे जे सकाळचं कोवळ्या उन्हातून आपल्याला जे मिळणारे व्हिटॅमिन डी आहे ते प्रमाण भरपूर कमी झालंय. मग त्यासाठी नंतर आपण डॉक्टरकडे जातो आणि व्हिटॅमिन डीचा टॅबलेट घेतो, कॅल्शियमचा टॅबलेट घेतो, पण ते शेवटी होऊन त्या गोळ्याच झाल्या, गोळ्यातून भेटणार आणि आपल्याला नैसर्गिक भेटणार, ह्या दोन गोष्टींमध्ये आपण कधीच एकत्रपणे हे करू शकत नाही, एकत्र त्यांना बघूच शकत नाही. नैसर्गिक ते नैसर्गिकच आहे, गोळ्यांनी आपल्याला त्याचे साईड इफेक्टही होतात मग त्या गोळ्यांच्या पुढे जाऊन, हा एक प्रश्न असतो. त्यामुळे स्वतःहून येऊन कोणीतरी सांगतंय तर त्यावेळेस आपण फक्त गोळ्या देण्यापेक्षा त्यांना दिनक्रम बदला, सकाळी लवकर उठून आपला दिनक्रम चालू करा, ह्या गोष्टी आपण नक्कीच सांगू शकतो.
0: अच्छा अच्छा, तर आपण जे चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी, ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं सुयश ऑर्थो केअर क्लिनिक म्हणून सह्याद्री हॉस्पिटल समोर आहे, DIC रोड धाराशिव या ठिकाणी, आणि आज ते आपल्याला या हाडांच्या वेगवेगळ्या आजारांविषयी एक जनरल चर्चा करत आहोत, आपण अजून स्पेसिफिक चर्चा करणारच आहोत. पण डॉक्टर सुयश, आता जसं तुम्ही कॅल्शियमची कमी या पद्धतीनं एक विषय सांगितला, मग त्याला लागूनच एक पुन्हा अजून थोडासा विषय येतो, तो म्हणजे गुडघ्यामधले आजार. म्हणजे आता मोस्ट ऑफ द टाइम आम्ही पण आता रेडिओच्या माध्यमातून समजा जाहिराती करताना किंवा आमच्या हातामध्ये ज्यावेळेस कधी एखादं पॉम्पलेट लिफलेट येतं किंवा कॉमनली ज्यावेळेस लोक बोलतात अहो गुडघ्यामध्ये खूप त्रास व्हायला, आम्हाला चालताना फिरताना कटकट आवाज येतोय गुडघ्यामध्ये, किंवा एकदा बसलं तर उठता येत नाहीये, अशा बरेचसे प्रॉब्लेम गुडघ्याविषयी सांगतात. आणि अर्थात हे गुडघ्याचे जे प्रॉब्लेम असतात ते काय फक्त ऍक्सिडेंटमधून झालेले असतात असा भाग नाहीये, जे कॉमन लाईफ आहे ज्यांचा आयुष्यामध्ये कधी ऍक्सिडेंट पण झालेला नाहीये ते सुद्धा म्हणतात की गुडघ्याचा त्रास आहे. ज्यांचा ऍक्सिडेंट झाला त्याविषयी तर आपल्याला चर्चा पुढे करायचीच आहे, पण मूळतः असं आपल्याला कानावर बरंच येतं आणि खास करून जे तरुण वर्ग आहेत त्यांच्याकडून सुद्धा ऐकायला येतं की आम्हाला गुडघ्यामध्ये दुखायला लागलं, तर ते नेमकं काय सांगा?
1: आता आपण याच्या तरी वर्गवारी करू शकतो. गुडघ्याचा आजार हा कॉमन झालंय, म्हणजे दर 3 माणसांमध्ये 1 माणसाला गुडघ्याचा आजार कंटिन्युअसली चालू आहेच. त्याबद्दल आपण बोलताना असं बोलू शकतो की गुडघ्याचा आजार हा स्पेसिफिक फक्त गुडघ्याचा म्हणता येत नाही, त्याच्या आजूबाजूला असणारे स्नायूंचे आजार त्यात वर्गवारी करता येते. त्यासोबत आपण जर ऍथलीट असतील जे रोजचे पळण्याचे किंवा जास्त त्यांचं वर्क आहे त्यांच्यामध्ये गुडघ्याचे आजार कॉमन होतात. त्यानंतर वयोमानानुसार आपण ज्यावेळेस 30 ते 40 वर्षांनुसार जातो त्यावेळेस गुडघ्यांचे आजार जास्त वाढतात, कारण की इतक्या वर्ष गुडघ्याची जी वाटी असते त्यांची झीज व्हायला चालू होते. हा एक वर्गवारी करता येते. त्यासोबत जर जास्त खेळण्यामध्ये लिगामेंटचे किंवा जर असे तुटले असतील तर त्यामध्ये गुडघ्याचे आजार त्यामध्येही मोडतात. अशा प्रकारे आपल्याला गुडघ्याचे आजार काही न होता जे रेग्युलर मध्ये चालू असणारे गुडघ्याचे आजार आहेत ते या ह्याच्यात आपल्याला एकत्रित करता येतील. त्यामध्ये जसं तुम्ही म्हणतात तसं आपल्याला कधी कटकट आवाज येतो, कधी कधी काही न होता नाही हळू कधी गुडघ्याचं दुखणं चालू होतं. या गुडघ्याच्या आपल्या जे काम असतं थोडासा आराम देणं गुडघ्याला, ह्या गोष्टी आता भरपूर ज्या साध्या जीवनामध्ये होत होत्या त्या आता धावपळीचं जीवन झालं, आपल्याला कंटिन्युअसली काम करावं लागतं, दिवसभर काम असतं, त्यामध्ये हे आजार वाढलेले असतात. याची कारणही आपण बघू शकतो की अगोदर जेवढे आपण शरीराला जेवढा व्यायाम करायचो तेवढा व्यायाम आता होत नाही. आपण फक्त काम आणि काम करत राहतो, त्यामुळे शरीरातले जे व्यायाम झाल्यामुळे जे स्नायू ताकदवर होतात ते ताकद आता स्नायूंची कमी होते, त्यामुळे पूर्ण त्याचं वजन असेल ते फक्त गुडघ्यावर येतं आणि आता पूर्ण शरीराचं वजन 1/3 ते 2/3 वजन फक्त एक गुडघा हा जॉईंट आहे तो फेलतो. त्यामुळे तेवढ्या गुडघ्यावर वजन कंटिन्युअसली असेल तर गुडघा कधी ना कधी आपल्या पूर्ण ह्याच्यात दुखायला चालूच होतं. असा हा गुडघ्याचा आजार आता भरपूर कॉमन प्रमाणात झालेला आहे.
0: अच्छा, आता हे तुम्ही आजार झालेला आहात तर सांगितलं आपण, तुम्ही कामामुळे म्हणतायत. कामं दोन तीन प्रकारचे आहेत. सध्या आपण जर असं ओव्हरऑल जर बघायला गेलं तर एक कामाचा प्रकार आहे तो म्हणजे ऑफिशियल काम, म्हणजे एका खुर्चीवर बसून आहेत आणि दिवसभर ते कॉम्प्युटरवर असेल, क्लेरिकल असेल, व्हॉटएव्हर मे बी असेल, पण ते बसून काम करतायत. दुसरा कामाचा प्रकार आहे जे की शेतकरी किंवा शेतमजूर किंवा जे बाकीच्या आता धावत पळत काम करतायत, फळ विक्रेते असणारे ते काम करणारे आहेत. तर अशा पद्धतीने जर विचार करायला गेला, म्हणजे आपण साध्या एका किराणा दुकान जरी पाहिलं तर मालक हा गादीवर बसलेला असणार आहे पण तो बसून काम करतोय आणि जे बाकीचे लोक आहेत ते लेबर्स आहेत ते समजा ते दुकानामध्ये फिरून काम करतात, मग दोघंही कामं करतायत. दोघांमध्येही गुडघ्याचा प्रकार जर आढळत असेल दुखण्याचा तर नेमका कसं त्याला समजायचं? मग
1: आता आपण तेच विचारायला गेलं तर जे बैठे काम करतात आणि जे आपले पूर्ण हार्डवर्क करतात, बरोबर, जर दुखण्याचं प्रमाण जर बघायला गेलं तर बसून जे खातात म्हणजे की
0: त्यांना जास्त
1: आहे, कारण की त्यांचं त्या प्रमाणामध्ये त्यांचं शरीर तेवढं काम करत नाहीये आणि जे शरीर काम करतंय दिवसभर त्यामध्ये आपल्याला त्यामुळे त्या शरीराला तेवढी काम करण्याची ताकद येते, ताकदीमुळे त्या लोकांमध्ये गुडघ्याचं दुखण्याचं प्रमाण भरपूर कमी ह्याच्यात असतं. या गोष्टी आपल्याला प्रमुख ते जाणवतात.
0: अच्छा, म्हणजे जास्त गुडघ्यावर जो ताण पडणार आहे ते जे बैठे काम करणार आहे त्यांच्या गुडघ्यावर जास्त ताण पडणार. मग याच्यामध्ये आणखीन एक विषय येतो तो म्हणजे गुडघ्यावर ताण पडण्याचा, तो म्हणजे वजनाचा काही प्रकार आहे का?
1: जसं आता आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस बाकी वजन थोडस कमी प्रमाणात असतं, पण आपण बैठे काम करतो, आपल्या जेवणाच्या ज्या सगळ्या सवयी बदललेल्या आहेत त्या सगळ्यांमुळे वजन वाढलेलं आहे. वजनाचं आपलं आता सांगितलं तसं 60-70% आपलं वजन पूर्ण गुडघाच पेल, तर मग ते गुडघ्यावर वजन जास्त असल्यामुळे आणि कंटिन्युअसली आपण त्या प्रक्रियेतून जात असल्यामुळे गुडघा हा दुखायलाच लागतो, त्याच्यात वजनाचं भरपूर जास्त प्रमाणात आपल्याला आढळत. वजन हा एक फॅक्टर भरपूर आहे.
0: अच्छा, तर ज्याला आपण नी जॉईंट असं म्हणतो किंवा नी जॉईंट रिप्लेसमेंट असं म्हणतो आणि आपल्या बाकी काही बोली भाषेमध्ये गुडघ्यातलं पाणी कमी झालं, गुडघ्याच्या वाट्या बदलावं लागतील, असा जो एक प्रकार कानावर येतो, तर तो नेमका कसा असतो, काय असतो आणि असा जर नी जॉईंट रिप्लेसमेंट असेल तर त्याला काय डायरेक्टच ऑपरेशन करायचं हाच पहिला पर्याय असू शकतो का काय असू शकतो?
1: नाही, नी जॉईंट रिप्लेसमेंट हा आपल्याला सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणता येईल, कारण की पहिल्यांदा आपण गुडघे दुखी चालू झाल्यानंतर ती कशामुळे आहे हे पहिल्यांदा तपासून बघतो. ते तपासण्यासाठी आपण गुडघ्याचे एक्सरे करतो. गुडघ्याच्या एक्सरे मध्ये आपल्याला गुडघ्याच्या दोन गुडघ्यांच्या हाडामधली जागा किती प्रमाणात कमी झाली आहे हे कळतं एक्सरे मध्ये. एक्सरे मुळे आपण मग त्यानंतरच्या स्टेज असतात 1-2-3-4 त्यामध्ये स्टेज मध्ये पहिल्या दोन स्टेज मध्ये आपण जसे लाईफस्टाईल चेंजेस सांगू शकतो, वजन कमी करा सांगू शकतो, चालायला जावा सांगू शकतो, याच्यामुळे आपले स्नायू ताकदवर होतात, वजन कमी होतं, याच्यामुळे गुडघ्याचं दुखणं कमी होतं. नंतरच्या स्टेजमध्ये आपण त्यांना गोळ्या औषधांनी ते दुखणं किती प्रमाणात कमी येतं हे बघू शकतो. त्यानंतरच्या स्टेजमध्ये आपण कधी गुडघ्यामध्ये जर वरून काही आवरण घालून किंवा नी कॅप्स घालून हे कमी होतंय का हा ट्रायल देतो. त्यानंतरच्या स्टेजमध्ये जर गुडघ्यामध्ये जर इंजेक्शन दिलं ज्यावेळेस आपण पाणी कमी होतं किंवा ह्या गोष्टी म्हणतो, तर ते काही इंजेक्शनमुळे किती प्रमाणामध्ये गुडघ्याचं दुखणं कमी होतं या सगळ्या गोष्टी बोलतो. आणि त्यानंतरच्या स्टेजमध्ये शेवटी कशामुळेच फरक पडत नसेल आणि गुडघ्याची वाटी तितकीच खराब झाली असेल तर मग त्यासाठी आपण नी रिप्लेसमेंट हा शेवटचा पर्याय म्हणून त्याच्याकडे बघतो.
0: अच्छा अच्छा. बरं, आता हे काहीच होऊ नये आणि आता मला गुडघ्यामध्ये त्रास होतोय, गुडघ्यामध्ये दुखतंय असं प्राथमिक दृष्ट्या लक्षात आलं की आपण काय करायचं? मग ते दुखणं सहन करायचं म्हणजे मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या न्यायच्या, एकतर गुडघा दुखायला द्या म्हणजे की सेल्फ मेडिकेशनचा हा भाग येतो. मी प्रत्येक डॉक्टरांना हा प्रश्न विचारतो सेल्फ मेडिकेशनचा, तर मेडिकलमध्ये जायचं, गोळी घ्यायचं, एक पेन कमी होतात, किंवा कुठलं तर ऑइल घेऊन गुडघ्याला चोळायचं, किंवा मग एखादी जशी क्रीम मिळते ती क्रीम मिळून गुडघ्याला चोळली की आपलं गुडघा दुखणं थांबतं. मग आपलं थांबलं असं समजायचं का?
1: नाही, थांबलं असं नाही, आपलं दुखणं कमी झालं असं समजू शकतो, पण जोपर्यंत आपल्याला ते कारण शोधून त्यासाठी उपचार करत नाही तोपर्यंत ते तात्पुरता आजारासाठीच हे झालं. आपण ज्यावेळेस मेडिकलमध्ये जातो स्वतः आपण गुगलवर सर्च करतो आता तर की कशामुळे झालंय आणि त्यासाठी आपण पुढे जाऊन स्वतःच गोळ्या घेतो, तसं न करण्यापेक्षा त्याचं कारण काय हे बघून त्याच्यासाठीचा योग्य उपचार काय हे प्राथमिकरित्या सापडणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
0: आणि कोमॉर्बिडिटी पण काय असू शकते, इतर आजार पण असू शकतात, त्याच्यामुळे जर ते औषधं घेतले तर कदाचित इतर आजारांना स्वतः त्रास होऊ शकतो.
1: तर ते कारण की आपण ज्यावेळेस बघतो की गुडघ्याचं किंवा प्रत्येक दुखणं कमी करण्यासाठी आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस रेग्युलरली आपल्याला दिले जाणाऱ्या गोळ्या मेडिकलमधून अशा असतात की पेन किलर असतं. बरोबर, पेन किलरचा सगळ्यात जास्त साईड इफेक्ट होतो किडनीवर आपल्या, त्यामुळे किडनी खराब होण्याचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात म्हणजे वाढलेलं आहे आता, कारण की आपण कंटिन्युअसली काही गोष्टी घेत जातो जसं पेन किलर. दुसरी गोष्ट झाली स्टिरॉइड्स. स्टिरॉइड्समुळे आपल्या शरीरावर वजन वाढणे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या वाढायला लागतात. दुखणं कमी तात्पुरतं होतं ते बंद नाही होत, त्याचं कारण न सापडतं आपण फक्त तात्पुरतं बंद करण्याचं त्याच्यामध्ये घेतो, तसं न करता डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला घेऊन त्याची योग्य ट्रीटमेंट घेणं भरपूर गरजेचं आहे.
0: आणि हे जर सुरुवातीलाच केलं तर पुढचे मेजर गोष्टी
1: थांबू शकतात, म्हणजे ज्या डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या पाळल्या, जे योग्य व्यायाम करायला सांगितलेले केले, आपली दिनचर्या थोडीशी बदलली, तर यामुळे पुढे जो वाढणारा प्रकार आहे गुडघेदुखीचा किंवा जॉईंट रिप्लेसमेंट लागेलच प्रत्येकाच्यामध्ये, ते भरपूर प्रमाणात कमी होतं.
0: अच्छा, तर हे झालं गुडघ्यांच्या आजारांच्या विषयी. आपल्याला आणखीन थोडंसं डॉक्टर साहेबांशी बोलायचंच आहे. आपण जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ञ आहेत आणि त्यासोबत सुयश ऑर्थो केअर क्लिनिक म्हणून त्यांचं सह्याद्री हॉस्पिटल समोर DIC रोड धाराशिव या ठिकाणी एक क्लिनिक आहे आणि त्यांनी MBBS MS ऑर्थोपेडिकमध्ये केलेलं आहे आणि त्यानंतर FIGR केलेलं आहे मुंबई येथून आणि FIMISS असा एक त्यांचा आहे, कन्सल्टंट ट्रॉमा स्पाईन अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. तर आता ह्यासोबत आणखीन एक आजार येतो तो म्हणजे जो मेजरली जाणवतो आणि जे खऱ्या अर्थानं खूप खर्चिक पण असतं आणि त्रासदायक पण असतं, त्याच्या वेदना पण खूप जास्त असतात, तो म्हणजे मणक्याचा आजार आहे. तर ते मणक्याच्या आजाराचं पण सांगा.
1: येस, मणक्याचा आजार आपल्याला बोलता येईल की मणके, जास्त करून हे बोलीभाषेमध्ये असं बोलतात की मणके सरकले, दुसरं असतं गादी सरकली, तिसरं असतं CIT का म्हणतो त्याला, चौथं असतं
0: स्लीप डिस्क
1: असं म्हणतो. या सगळ्या ह्या बोलीभाषेतल्या गोष्टी आहेत. त्यासाठी आपल्याला एक या सगळ्यांचं कारण असतं की मणक्याची जी झीज झाली आहे ते, त्यामध्ये आपण मगाशी बोलतो तसं मणक्यामध्ये किंवा मणक्याची ठिसूळता येते ज्याच्यामध्ये कॅल्शियम कमी झालेलं असतं. दुसरी गोष्ट असते जे मणक्यामध्ये जी गादी असते ती जास्त भार उचलल्यामुळे किंवा या गोष्टींमुळे आपली नसेवर दाब करते, तिथून जाणारी आपली नव्ज असतात ज्या गुडघ्याला सप्लाय करतात ते असतं. नंतर त्यानंतर आपण म्हणतो की कंबर दुखायला लागते, कंबरदुखी म्हणजे तिथल्या आजूबाजूचे स्नायू ओढल्यामुळे किंवा त्यांच्यावर ताण आल्यामुळे ते चालू होतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रितरित्या कंबर दुखणं असं म्हणून एकत्र आपण त्यांना संबोधतो.
0: अच्छा अच्छा, मग हे जे स्पाईनचे तुम्ही वेगवेगळे प्रकार सांगितले याचे कारण काय असू शकतील? तुम्ही तर जसं ठिसूळपणा वगैरे सांगितलं, आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्यावेळेस झोपेतून उठतो, म्हणजे झोप ही तर सगळ्यात महत्वाची जी काही स्पाईनवरच टेकलेली आहे, तर झोपेतून उठल्यापासून ते पुन्हा झोपेपर्यंत आणि झोपेचा पूर्ण कालावधी, तर याच्यामध्ये नेमकं काय काय असतं ज्याच्यामुळे आपल्याला असे स्पाईन्सचे किंवा मणक्याचे आजार होऊ शकतात?
1: हो, तर झोपेतून उठल्यापासून जसं तुम्ही सांगताय झोप, झोपेमध्ये झोपतो कसं, ते आपण काम करतो कसं आणि काम किती प्रमाणात करतो या सगळ्यांमुळे स्पाईनवर फरक पडतो. त्याच्यामध्ये आपण उठल्यापासून बघितलं तर सकाळचे व्यायाम किंवा सकाळचं चालणं, त्यानंतर आपण जे काम करतो, त्यानंतर आपण जे वजन उचलतो, या सगळ्या गोष्टींमुळे मणक्यावर परिणाम पडायला चालू होतात. त्यानंतर आपण जे जेवण करतो त्यामध्ये आपल्याला काय काय आहार येतात, त्यानंतर आपण दिवसभरात जे काम करतो, त्यानंतर रात्रीचे व्यायाम असतील किंवा रात्रीचे जे आपली बसण्याची किंवा दिवसभरातही बसण्याची पोश्चर असेल, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पूर्णपणे त्या मणक्यावर ताण येतो किंवा मणक्याच्या ज्या गोष्टी असतात त्या बदलतात. त्याच्यामध्ये मणक्याचा आपला जो कणा असतो त्याचा एक कर्व असतो, तो कधी कधी जास्त बसल्यामुळे तो कर्व निघून जातो आणि मणका आपला स्ट्रेट होतो, त्याच्यामुळे मणका दुखायला चालू होतो. कधी कधी आपण पुढे वाकून जास्त प्रमाणात वजन उचलतो, त्याच्यामुळे मणक्याचे जे झालेले आजूबाजूचे स्नायू थकलेले असतात त्यामुळे ते स्नायू तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे स्लिप डिस्कचा आजार चालू होतो. जसं मी सांगितलं तसं हाडांची ठिसूळता असते त्यामुळे बोन पेन असतं, त्याच्यामुळे ते मणक्याचे आजार चालू होतात. जसं जसं वय वाढतं कधी कधी आपले हाडं ठिसूळ झाल्यामुळे तिथला मणका एकमेकांवर जोडलेले असतात, ते जोडलेले मणके एकमेकांवरून सरकायला लागतात, त्यामुळे मणक्यातून जी आपल्या पायात जाणारी नस आहे ती दबल्यामुळे पायाचं दुखणंही आपल्याला चालू होतं, अशा प्रमाणात मणक्याचे दुखणे आपल्याला चालू होतं.
0: अच्छा, याच्यात जर डॉक्टर सुहेजी आपण जर समजा विचार करायचा म्हटलं तर आपण एक दोन जर मेजर गोष्टीवर जर विचार केला स्पाईनशी रिलेटेड, तर एक तर म्हणजे जे बसून काम आहे, कारण आपण मेजरली जर पाहिलं आता ऑफिसेसमध्ये पहा किंवा कुठेही पहा, जिथं आपण मार्केटमध्ये जरी गेलो कुठेही जरी गेलो, तर बसून काम हे वाढलेलं आहे. म्हणजे जसं की समोर कम्प्युटर आहे, कम्प्युटर बसून एक आपण एका पोश्चरमध्ये बसलेलो आहोत, तर एक तर ते बसून कामाची पद्धत आहे, अर्थात जे ओझे उचलतात ते तर तुम्ही सांगितलेले किंवा त्याने जर अननेसेसरीली जर समजा काय असं ओझं उचललं तर त्यामुळे स्पाईनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, पण जे बसून एका पोश्चरमध्ये काम करतात तो एक भाग आहे. आणि दुसरा म्हणजे झोपणं, तर ज्या गादीवर झोपतात ज्याच्यामुळे स्पाईनमधल्या मणक्याच्या गादीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर ती गादी आणि ते झोपणं हे नेमकं कसं असायला पाहिजे किंवा काय असायला पाहिजे हे थोडं सांगा.
1: आपण आता दोन गोष्टींबद्दल बोलतोय, तर त्याच्यामध्ये आपण जे बैठे काम आहे त्या बैठे कामामध्ये आपण आपलं बसून जे कॉम्प्युटर वर्क करतो त्याच्यामध्ये दोन्ही वेळेस होतं, जे मणक्याचं आणि आपण जे म्हणतो मानेच्या इथे दोन्हीचे त्रास चालू होतात. त्यामुळे जे आपण पुढे वाकून आपण कणा वाकून किंवा असं पुढे बाक काढून बसतो, आपला तो प्रश्न येतो, त्यामध्ये बाक काढून बसल्यामुळे जे मणक्याचे अगोदर आपले नैसर्गिक कर्व आहेत ते निघून जातात, त्यामुळे आपण ते दुखणं भरपूर चालू होतं. एकाच जागेवर बसून आपण 3-4 तास 4-5 तास काम करतो, त्या कामामध्ये आपल्याला पहिल्यांदा जाणवत नाही पण असं कंटिन्युअसली 4-6 महिन्यांनंतर आपल्याला तो त्रास भरपूर चालू होतो. तिसरं प्रमाण असतं की आपण ड्रायव्हिंग करतो, ड्रायव्हिंग करताना आपण असेच बसलेले असतो बैठे काम करतो, त्यावेळेस आपला तिथेही बाक तयार होतो, त्या बाकेमुळे आपल्याला ते स्नायूचे आणि मणक्याचे दुखण्याचे प्रमाण चालू होतं. त्यासोबत आपण मोबाईल बघत असतो, मोबाईल बघताना
0: मान तर आता इतका मेजर इश्यू आहे की मोबाईलमध्ये तासन तास रील मध्ये असं मान वाकून बघून कसं निघून जातात, तो
1: तेच मान तिथेही मानेचाही कर्व असतो जो नैसर्गिक, तोही आता जसं जसं आपण खाली वाकून काम करतो मोबाईल बघत राहतो त्यामुळे तिथेही मानेचे दुखणं चालू होतं. त्यामध्ये मानेचा कर्व कमी झाल्यामुळे किंवा स्नायू आखडल्यामुळे हे दुखणं चालू होतं आणि हे कंटिन्युअसली राहतं. मग त्यासाठी आपल्याला घेण्याची काळजी असते, आपण अर्धा ते एक तास काम केल्यानंतर थोडंसं उठून चालणं, थोडंसं रिलॅक्स होणं, त्यानंतर थोडस मानेचे व्यायाम करणं किंवा कमरेचे व्यायाम करणं दिवसभरात, ह्या गोष्टी इथे कामाला येऊ शकतात. त्यासोबत दुसरा मुद्दा आपण बोलतोय की झोपताना झोपायचं कसं किंवा हे गादीवर झोपतो आणि आपली गादी खराब होते असंही प्रमाण येत आहे. तर तसा न विचार करता आपण जे नॉर्मल पोश्चर वापरतो त्या पोश्चर मध्ये झोपणं जास्त मऊ प्रमाणातही नसावं आणि जास्त कडकही गादी नसावी.
0: अच्छा, खाली जमिनीवर आता बरेच जण असं म्हणतात की गादीवर झोपून पाठ खूप दुखायली म्हणून बरेच जण जमिनीवरच झोपतात.
1: हो तसंही येतं. तर जास्तही मऊ गादी न बघता आपल्याला कम्फर्टेबल आपण आहेत त्याच्यात आणि जास्तही फक्त फरशीवर किंवा याच्यावर न झोपता थोडीशी कडक असलेली गादी युज करणं, कुठल्याही हायफाय गोष्टी न करता ज्या साध्या गोष्टी आहेत त्यांनी, जास्त मोठ्या उशी न वापरणं त्यामुळे मणक्याचे किंवा मानेचे आजार तयार होतात. तर ह्या गोष्टी टाळता आल्या तर आपल्याला मोठ्या प्रमाणातले आजार टाळता येतात.
0: अच्छा. आणि जे आपण ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये पाहतो की बऱ्याचशा अशा गाद्या आहेत, ऑर्थोपेडिक गाद्या आहेत, याची किंमत एवढी लाख आहे, त्याची एवढी आहे, असं काही तुम्ही त्याला काय असं सजेशन देऊ शकता किंवा काय?
1: नाही, अशा प्रमाणात कुठल्याही हायफाय गोष्टी मी आता जर सांगतो हायफाय जे फक्त ऑर्थो डॉक्टर किंवा याच्या हे न करता आपण जे नॉर्मल अगोदरपासून वापरतोय उशी न वापरता जास्त करून साध्या गाद्यावर झोपलं आणि कंटिन्युअसली नॉर्मल पोश्चर मध्ये झोपलं तर या गोष्टींची गरजही पडत नाही, एवढा आपला पैसाही खर्च होत नाही.
0: अच्छा अच्छा. तर आता हे झालं स्पाईनच्या संदर्भात जे की तुम्ही बाय नॅचरली झोपणं बसणं असं म्हणतात. जसा वजनाचा एक नेहमी प्रकार येतो गुडघ्यावर प्रॉब्लेम होतो, तसं जर समजा शरीराचं वजन वाढलेलं असेल तर स्पाईनला प्रॉब्लेम होतो?
1: हो नक्कीच होतो. जसं मी म्हणलं आपलं गुडघा 60-70% आपलं वजन पेलतात तसंच आपलं मन काही अराउंड 50% मध्ये आपलं जे वजन आहे पोटाचं असेल किंवा शरीराचं असेल ते वजन पेलतो. त्यामध्ये जसं जसं वजन वाढतं तसं तसं त्या मणक्यावरचंही प्रेशर वाढतं. तर जसं प्रेशर वाढतं तिथले स्नायू दुखायचे किंवा मग स्नायू कमकुवत होतात कारण की वजन आपलं स्नायूचं वाढत नाही ते आपलं फॅट वाढतं.
0: बरोबर.
1: त्यामुळं मग ते वजन आपल्याला स्नायू कमकुवत करण्यासाठी हे होतं, पुढे जाऊन अफेक्ट होतं. तर त्या वजनाचा नेहमीच मणक्यावर परिणाम पडतो. तसंच आपण ज्यावेळेस बसतो बैठकामध्ये आपलं नेहमीच वजन वाढतं, वजन वाढल्यामुळे आपण पुढे बाग करून बसायला लागतो त्यामुळे मणक्याचे आजार चालू होतात.
0: अच्छा. तर डॉक्टर साहेब मी आणखीन एक हा प्रश्न विचारणार आहे. आपण जे चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ञ आहेत आणि त्यांचं सुयश ऑर्थो केअर क्लिनिक आहे सह्याद्री हॉस्पिटल समोर DIC रोड धाराशिव या ठिकाणी. डॉक्टर सुयशजी, जसं मी आत्ता म्हणत होतो की हे स्पाईनचा विषय झाला सगळा झाला, आम्ही सध्या एक आता रील्स पाहतोय, तर आता रील्स पाहू नका असं बरेच जण डॉक्टर म्हणतात की असं वाकून, म्हणून त्या रील्समध्येच आम्ही असं पाहतोय की मोबाईल असा धरून पहा रील्स, म्हणजे जेणेकरून तुमच्या मानेवर किंवा स्पाईनवर ताण पडणार नाही असे रील्स पाहतो. आणि काही रील्स असे पाहतोय की ज्याच्यामध्ये स्वतः डॉक्टर आहेत असे म्हणणारे ते वेगवेगळ्या प्रकारे हाडं मोडतात, म्हणजे त्यांनी तो माईक लावलेला असतो आणि ते हाडं मोडलेला आवाज येतो की असं थोडस पाठीला काहीतरी धरतात असं करतात म्हणजे आणि ते हाडं मोडलेला थोडक्यात आवाज येतो. तर हे जे रील्स पाहतो काय नेमकं त्याचा काय विषय असू शकतो?
1: ओके. आता जसं म्हणतो की पहिला प्रश्न होता की आपण जो मोबाईल खाली बघून धरतो तोच जर आपण मोबाईल आपल्या डोळ्यांच्या ज्या आहे पॅरलल लेवलला धरला तर आपली मान खाली वाकत नाही, त्यामुळे जास्त प्रमाणात जे मणक्याचं दुखणं येत मानेच्या मणक्याचं दुखणं येतं ते कमी येईल. पण मग आपण किती वेळ बघणार असं आणि कितीच रील्स बघणार? आपण तासन तास जर बघत असेल तर तो डोळ्यालाही परिणाम करतो आणि आपल्या पूर्णच मणक्यालाही आणि शरीरालाही परिणाम करणार. तर जास्त मोबाईल बघणं टाळणं हेच त्यासाठी उपाय आहे. जेवढा गरजेचं आहे तेवढा मान खाली न वाकवता बघावा. दुसरं जसं आपण बघतो आता की जे हाडं मोडणारे डॉक्टर आहेत किंवा मग जसे आहेत कायरोप्रॅक्टिस म्हणतो आपण त्याला.
0: अच्छा.
1: ठीक. तर मग त्यामध्ये त्याचा किती प्रमाणात फरक पडतो याच्यापेक्षा हा तात्पुरता फरक आहे.
0: अच्छा.
1: पण त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन किंवा त्याच्यामुळे होणारे सांध्याचे आजार ते पुढे वाढून जास्त वाढू शकतात. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर तात्पुरतं थोडस चांगलं वाटावं याच्यासाठी हाडं मोडून घेणं हे चुकीची पद्धत आहे असं. त्यापेक्षा मग आपण स्वतः व्यायाम करावे, व्यायामामध्ये स्ट्रेचिंग करावी, रिलॅक्स व्हावं, नॉर्मल योगासनं करावी, याच्यामुळं जे हाडं मोडण्याचं किंवा बाकीच्या गोष्टी ज्या लागतात त्या भरपूर प्रमाणात कमी होतील.
0: अच्छा. पण ते इझी आहे, थोडस लवकर रिलीफ मिळतो म्हणून त्याच्याकडे लोक जास्त वळतात?
1: हो नक्कीच वळतात. आपण ज्या आपल्याला समोर दिसतात आपल्याला लवकर त्याच्यामुळे बरं वाटतं अशा गोष्टींकडे आपण लवकर जातो आणि आपलं दैनंदिन जीवन बदलण्याच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला भरपूर अवघड अशा वाटतात त्या गोष्टी आपण अवॉइड करतो किंवा टाळतो, पण त्याचा आपला लॉंग टर्म परिणाम बघितला तर त्याच्यामुळे भरपूर धोकादायक परिणाम होऊ शकतो.
0: अच्छा, तर जसं तुम्ही व्यायामाचं आणि योगासनाचं नाव काढलं म्हणून तो प्रश्न लगेचच विचारतो डोक्यात चालू आहे म्हणून. एक तर आजकाल बरेचसे जिम निघालेले आहेत, फिटनेस क्लब असं नावाचे प्रकार निघालेले आहेत, पुन्हा त्याच्यानंतर योगासनं असं म्हणता तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ज्याला कोणाला असा आजार असणार आहे, मी पर्टिक्युलर आजार म्हणतो, जे यंग जनरेशन जात आहे ठीक आहे, त्यांच्या सहन करण्याची ताकद आहे, ते सगळे करतायत, पण जे समजा थोडंसं त्यांचं एज झालेलं आहे किंवा बऱ्याच आता रील्स किंवा चित्रपट पाहून ज्यांना थोडंसं आपलं फिट असायला पाहिजे बॉडी असं ज्यांना वाटतं, पण ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे मेनली, स्पाईनचा त्रास आहे, असं बसून काम करण्याची पद्धत आहे, तर त्यांनी नेमका तुमचा त्यांना काय सल्ला असणार आहे की त्यांनी अगोदर थोडंसं स्वतःचं चेकअप करावं की गेले की लगेचच डम्बेल्स वेटलिफ्टिंग असं काहीतरी करावं?
1: नाही, तसं तर कोणीच करू नये. आपलं शरीराचं वजन हेच आपल्यासाठी पहिलं तर धोकादायक असू शकतं, त्यामुळे ज्यावेळेस आपण जायला चालू करतोय वय हा फॅक्टर न बघता आपली आत्ताची शरीराची काय ठेवण आहे ते बघावी, त्यांच्या प्रॉपर ट्रेनर्सकडून पहिल्यांदा बघावं की आपल्याला स्टार्टिंगला कुठले कुठले वजन उचलू शकतो, आपण किती प्रमाणात अगोदर व्यायाम केलेले आहेत आणि आपल्याला किती जमतात. आलं आणि 20-30 किलो उचललं तर लगेच 8 दिवसात कोणाचंही बॉडी बनत नाही किंवा कोणालाही चांगलं बनत नाही. तर पहिल्यांदा आपण जे नॉर्मल स्ट्रेचिंग म्हणतो किंवा मग लहान प्रमाणातली योगासनं असतील, नॉर्मल आसनं असतील, हे करावी. पण या सगळ्याच्या अगोदर नॉर्मल चालायला जावं, अर्धा एक तास चालावं, त्याच्यामुळे जे शरीरात होणारे बदल आहेत ते चांगल्या प्रमाणात करावेत. जेवढं शरीर त्यानंतर केपेबल होईल त्यानंतर मग थोड्या थोड्या प्रमाणात जाऊन आपण व्यायाम करायला चालू करू शकतो, जिम मध्ये चालू करू शकतो किंवा योगासनं चालू करू शकतो, पण ते तज्ञांच्या सल्ल्यानं आणि त्या दृष्टीनेच करावेत.
0: म्हणजे ज्यांना जाणवतं की माझ्या स्पाईन मध्ये, पाठीमध्ये, मानेमध्ये किंवा गुडघ्यामध्ये पेन आहेत किंवा कुठेतरी माझा ऍक्सिडेंट झालेला आहे, आपल्याला ऍक्सिडेंट हा तर खरं मोठा विषय, पण तसं काही झालं असतं तर योग्य आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानंच ह्या सगळ्या गोष्टी करा.
1: नक्कीच.
0: अच्छा, तर डॉक्टर सुयेश जी आणखीन एक आता याच्यामध्ये विषय येतो तो म्हणजे कॉमनली कानावर येतो तो म्हणजे संधिवात. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो की संधिवात संधिवात होतोय म्हणून, तर ते संधिवात म्हणजे नेमकं काय, हा एक प्रकार येतो. आणि खास करून आणखीन एक संधिवाताला धरून म्हणा किंवा तो प्रश्न असा एक कॉमन येतो तो म्हणजे असा असतो की आभाळ आलं आणि आमचे गुडघे दुखायला लागले, पाठ दुखायला लागली, किंवा जिथं कधी ऍक्सिडेंटमध्ये पडलेलो आहेत, मुक्का मार लागलेला आहे, ते दुखतंय. आणि संधिवात असणारे पण म्हणतात की आभाळ आलं आणि दुखणं, याचा काय संबंध आहे का?
1: हा, तसं बोलायला गेलं तर संधिवात हा आजार वेगळ्या प्रकारात होतो. संधिवात म्हणजे आपण त्याला वयामध्ये कधी पकडू शकत नाही, ते त्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आर्थरायटिस ऑफ एनी जॉईंट असं बोलतो. संधिवातामध्ये आपले वेगवेगळे 4-5 प्रकारचे संधिवात असतात. तर संधिवात हा आजार मुख्य प्रामुख्याने जसं वय वाढेल 40-50 वर्षांनंतर जास्त प्रमाणात दिसायला लागतो. त्यामध्ये पहिल्या गोष्टी अशा असतात की संधिवातामध्ये कधी कधी जसं आभाळ आलं किंवा जास्त थंडी वाजून आली, थंडी वाढली की संधिवात चालू होतं. तर ह्या गोष्टी जसं नक्की अशा काही कुठे प्रूव्हन नाहीयेत किंवा मग कुठल्या गोष्टी अशा ऑपरेशन नंतर तिथलं दुखायला लागतं, तर मग संधिवात हा जर असेल किंवा मग तसे असतील, छोटे बोट दुखायला लागतात, सकाळी जास्त होतं, त्यानंतर दिवसभर काम केल्यानंतर हा आजार कमी होतो, तर अशी काही लक्षणं असतील तर डॉक्टरांकडे जाऊन आपण संधिवाताच्या तपासण्या करणं, कारण की हा रक्तातून जाणारा आजार आहे जो आपल्या छोट्या छोट्या सांध्यांपर्यंत जातो आणि ते सांधे दुखायला लागतात, सांध्यांना सूज यायला लागते, त्यानंतर हे सांधे वाकडे व्हायला लागतात पुढच्या स्टेजेसमध्ये जाऊन. तर हे होण्याच्या अगोदर आपण जर तो चेक केला आणि त्यासाठी योग्य ट्रीटमेंट घेतली तर ती महत्वाची राहील.
0: अच्छा, आणि हा संधिवाताचा जो प्रकार आहे तो वयस्कर लोकांमध्ये दिसून येतो की कोणालाही होऊ शकतो?
1: नाही, तो कोणालाही होऊ शकतो. त्याच्यात जे 4-5 प्रकार मी आता सांगितले त्यामधले 2-3 प्रकार असतात, जसं अँकलोसिस, स्पॉन्डलोसिस किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस, हे आहेत ते आपल्याला कुठल्याही संधिवाता म्हणजे वयामध्ये कुठल्याही वयामध्ये दिसायला येतात. तेच जर पुढे जाऊन आपण विचार केला की रुमॅटॉइड असतील किंवा आर्थरायटिस ऑफ जॉईंट असेल जो आपण नॉर्मल गुडघ्याचा संधिवात बनतो, तो आपल्याला जास्त करून 40-50 वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात दिसायला चालू होतो.
0: अच्छा, आणि हा अनुवंशिक आहे कसा आहे?
1: नाही, हा अनुवंशिक काही प्रमाणामध्ये अनुवंशिक आहे, जे अँकलोजिंग स्पॉन्डलायसिस आपण म्हणतो तो अनुवंशिक प्रमाणामध्ये जास्त मोडला जातो, पण जे बाकीच्या गोष्टी आहेत ते आपल्याला जसं जसं वय वाढेल किंवा मग काही रुमॅटॉइड फॅक्टर नावाचा एक घटक असतो तो घटक वाढल्यामुळे आपल्याला तो शरीरामध्ये दिसायला लागतो.
0: अच्छा, मग असं जर समजा काही संधिवात झाला तर एक तर ठीक आहे डॉक्टरांकडे जाणं, पण त्याच्यासाठी काय असं दैनंदिन आपल्या जीवनामध्ये काय असं फरक करावा लागतो का लाईफस्टाईलच्या दृष्टिकोनातून?
1: लाईफस्टाईल ही प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक आजारामध्ये कामालाच येते नक्कीच.
0: अच्छा,
1: तर संधिवात असेल तर आपण जे नॉर्मल सकाळी उठल्यानंतर जे कामाला डायरेक्टली लागतो ते न करता पहिल्यांदाच प्रत्येक सांध्याचे व्यायाम करणं, नॉर्मल रिलॅक्स होणं किंवा स्ट्रेचिंग करणं, सकाळचे कामाला जायच्या अगोदर स्वतःच्या दिनचर्येमध्ये व्यायाम ही गोष्ट घालणं, याच्यामुळे जे वाढण्याचं प्रमाण आहे संधिवात हेही कमी होतं आणि जर स्टार्टिंगमध्ये चालू झाला असेल तर तोही मोठ्या प्रमाणात कमी होतो. जसं आपण कंटिन्युअस लाईफस्टाईलमध्ये काम करायला लागतो एकदा केलं की तर 2-3 तास किंवा अर्धे 1 तास काम झाल्यानंतर थोडस थांबून थोडस रिलॅक्स झाल्यानंतर तो दुखण्याचं प्रमाण आणि तो वाढण्याची जी प्रक्रिया आहे ती भरपूर प्रमाणात कमी होते.
0: अच्छा, तर आणखीन एक डॉक्टर सोयजी असा विचार येतो, म्हणजे एक कानावर शब्द पडत होता हाडाच्या संदर्भामध्ये किंवा असा, तो म्हणजे

0: कॅल्शियमचं प्रमाण 90% पेक्षा 80% पेक्षा जर कमी असेल तर आपले हाडं ठिसूळ असतात आणि हाडं वाकडे होतात. ठीक आहे, मग वाकडे होऊन आपले जे नॉर्मल जसे लहान मुलांचं वय वाढतं तसं त्यांचं पोश्चर वाढतं, जसं ताट राहण्याची किंवा चालण्याची क्षमता वाढते, तर ह्या मूर्धस आजारामध्ये ती क्षमता कमी असते.
1: अच्छा,
0: पाय वाकडे दिसतात, हात वाकडे दिसतात, कॅल्शियम कमी असतं, याचेही भरपूर प्रकार आहेत, 2-3 प्रकार. त्यात अनुवंशिक असतो, दुसरा असतो पहिल्यापासून आपल्याला जे कॅल्शियम भेटायला पाहिजे ते भेटलं नाही, नंतर असतो काही गोष्टींमध्ये जसं आपल्याला दुधामधून कॅल्शियम भेटतं आईच्या, ते दुधामधून कॅल्शियम दूध न पिल्यामुळे भेटू नाही शकत, ह्या गोष्टींमुळे हा मूर्धसा आजार चालू होतो किंवा असतो.
1: मग आता हे जे तुम्ही मूर्धस आजार म्हटलात किंवा हे म्हटलात, हे लहानपणी मग ह्याच्यावर काही त्यावेळेस उपचार करणं आवश्यक असतं कसं असतं नेमकं?
0: हो,
1: आणि हे म्हणजे मूर्धस आजार आजारच म्हटला तर तो पूर्ण म्हणजे बरा होऊ शकतो?
0: हो, हा आजारच म्हणतो तर प्रत्येक आजारावर शेवटी औषध ते आहेच. तर मग लवकर जेवढ्या लवकर आपल्याला समजतंय किंवा आईला जाणवतंय की आपल्या मुलामध्ये वाढण्याची किंवा नॉर्मल मुलापेक्षा आपला मुलगा कधीतरी वेगळा वाटतोय, त्यावेळेस डॉक्टरांकडे जाऊन तो का आहे आणि त्याची कारणं काय आहेत हे बघणं, त्याच्यासाठीच्या स्पेसिफिक रक्ताच्या तपासण्या करून घेणं, ज्याच्यामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन हे बघणं, त्याच्या तो का आजार आहे हे बघितल्यानंतर तो त्याच्यासाठीची योग्य ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन असेल, कॅल्शियम असेल किंवा मग सलाईनवरचे औषधं घ्यायला पाहिजेत ते घेणं, नंतर लहान मुलांमध्ये आपण मगाशी बोललो तसं सकाळच्या कोवळ्या उन्हात त्यांना जास्त वेळ बसवणं, ह्या गोष्टी केल्यामुळे हा आजार काही प्रमाणात आटोक्यात येतो. जे वाढत्या वयामध्ये जे वाकडे झालेले पाय किंवा हात असतात तेही भरून येतात, पण योग्य वेळेस जाऊन योग्य ट्रीटमेंट घेणं हे नक्कीच गरजेचं आहे या आजारामध्ये.
1: अच्छा, आता हे आपण सुरुवातीपासून ज्यावेळेस बोलतोय आपण मुळातच कॅल्शियम कमी हाडांमध्ये इथून सुरुवात केली होती बोलण्याची, आता मूर्धसवर येऊन थांबलेलो आहेत, तरी सुद्धा तुमच्या बोलण्यातून कॅल्शियम हा शब्द बाहेर जात नाहीये. कॅल्शियम हा जर भाग असेल, जसं आजकाल आपण जिम मध्ये गेलो किंवा कुठे गेलो तर प्रोटीनची डिफिशियन्सी असं बरेच जण म्हणतात, किंवा थकवा खूप जाणवणं म्हणजे B12 व्हिटॅमिन कमी आहे असं पण बरेच जण म्हणतात, तशा पद्धतीनं कॅल्शियम कमी आहे मग हे कसं समजायचं की माझ्यामध्ये कॅल्शियम कमी आहे का उगीचच मनानं जाऊन जसं प्रोटीन खायचं म्हणून काहीतरी घेणं तसं मला द्या कॅल्शियमच्या गोळ्या जर कॅल्शियम कमी आहे असं म्हणणं असं काय असू शकतं का?
0: नाही, नक्कीच नाही. आपण जसं म्हणतो आता की व्हिटॅमिन कमी आहे, कॅल्शियम कमी आहे किंवा मग आपल्याला थकवा लवकर जाणवतोय, प्रोटीन कमी आहे, हे फक्त आपल्याला वाटतं म्हणून कधी गोळ्या घेऊ नका डॉक्टरकडे जाऊन. जर आपल्याला थकवा जाणवत असेल रेग्युलरच्या कामात, आपण जे अगोदर 2-4 वर्ष अगोदर जर 100% काम करू शकत असेल ते 60% आलंय, 70% आपण थकायला लागतोय, जास्त हाडाचं दुखणं वाढतंय म्हणजे आपण मसल पेन करता माझा हाड दुखायला लागते सगळ्या शरीरातले,
1: ह्याच्यातलं डिफरेन्शिएशन कसं करायचं मसल पेन आणि हाडाचं?
0: मसल पेन म्हणजे आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आपले हात म्हणजे मसल वर ताण येतोय असं होतं, पण जे आतून वाटतंय की आपले हाड दुखत आहेत इथं हात लावल्यानंतर, हाडावर हात लावल्यानंतर ते दुखायला लागतं.
1: अच्छा, ओके.
0: जर असं वाटत असेल तर ते हाडाचं दुखणं झालं, आपण जास्त चाललोय तर मनका दुखायला लागतो जास्त वेळ, किंवा मग उगच उभारल्यानंतर आपले गुडघे किंवा मग टाच दुखायला लागते, अशा वेळेस आपण ते हाडाचं दुखणं म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी आपल्याला वाटायला लागते, पण ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला रक्त तपासण्या करून कॅल्शियमचं प्रमाण किती आहे, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 प्रमाण किती आहे हे बघायला पाहिजे, आणि हे सगळं प्रूव्ह झाल्यानंतरच आपल्याला गोळ्या घेणं हे गरजेचं आहे.
1: अच्छा अच्छा, तर आपण जे चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी, ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं सुयश ऑर्थोकेअर क्लिनिक आहे सह्याद्री हॉस्पिटल समोर DIC रोड धाराशिव या ठिकाणी. तर डॉक्टर साहेब, आता खरं तर सगळ्यात मोठा विषय आहे खरं तर याच्यावर आपण जेवढी चर्चा करू तेवढी कमी आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी दृष्टीसमोर येतात, तो म्हणजे ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट हा एक असा विषय झालेला आहे, सध्या आपल्याकडे 4 लेन झालेली आहे, बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, वाहतुकीचे नियम पाळा म्हणून दररोज जाहिरातींचं बंबार्डमेंट चालू आहे, सगळ्या सोशल मीडियापासून सगळ्या मीडियावर सांगितलं जातं की बाबा तुम्ही ऍक्सिडेंटपासून वाचण्यासाठी ह्या ह्या नियमांचं फॉलो करा. अगोदर सिंगल रोड होता त्यावेळेस ऍक्सिडेंट होते म्हणून ओरड होते, पण आता 4 लेन झाल्यामुळे तेवढी वाहनांचे प्रकार पण वाढलेले आहेत, आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर नेमका कशा पद्धतीनं आपल्याला त्याचा म्हणजे त्या ऍक्सिडेंटचा आपल्यावर परिणाम होणार आहे ते आपण सांगू शकत, म्हणजे हात तुटेल, पाय तुटेल का डोकं फुटेल हे सांगता येत नाही. तर अशा पद्धतीमध्ये सगळ्यात मेजरली जर समोर कुठल्या गोष्टी येत असेल तर ते हाडांचं तुटणं किंवा पायाचं तुटणं असेल काही असेल, तर असा जर विषय काय होत असेल तर तुम्ही ह्या गोष्टीला अगोदर कसं सांगू शकता ते सांगा की ऍक्सिडेंट आणि

0: त्याच्यामुळे होणारे परिणाम ते वाचण्यासाठी काय करावं लागेल हे तर सगळ्या गोष्टी माहितीच आहेत लोकांना, पण ऍक्सिडेंटची नेमकी काय भूमिका असते ते सांग.
1: ऍक्सिडेंट हा ऍक्च्युली खूप मोठा विषय आहे. त्याच्यामध्ये आपल्याला छोटस हार्ट तुटण्यापासून ते आपल्या पोटामध्ये इजा होणं, त्यासोबत फ्रॅक्चर होणं, ते जीव जाणं, इथपर्यंत हा आजार मोठा आजार म्हणताच येणार नाही.
0: ती घटना आहे.
1: ती घटना कशी होते हे पेक्षा आपल्याला ते झाल्यावर काय करणं आणि त्याच्यासाठी प्राथमिक उपचार ते लगेच आपल्याला हॉस्पिटलला नेण्यासाठीच्या गोष्टी, ह्या गोष्टींवर आपण जास्त फोकस करू. कारण की जी एखादी गोष्ट झाली आहे ती न थांबवता त्यासाठी पुढच्या गोष्टी काय करता येतील लगेच त्यासाठी. त्यामध्ये ऍक्सिडेंट झाल्यावर एक असतं की फ्रॅक्चर होऊ शकतं, हाड तुटू शकतं, कुठले असेल म्हणजे शरीरातलं कुठले हाड तुटेल त्यापासून ते जखम झाल्यामुळे रक्तस्राव होणं, तो रक्तस्रावामुळे रक्त जाणं, या गोष्टी होऊ शकतात. तर प्राथमिक दृष्ट्या ॲम्ब्युलन्सला झालेला लगेच फोन करणं, जे काही लोक असतील बघणारे त्यांनी ॲम्ब्युलन्सला फोन करणं, ॲम्ब्युलन्स आल्यावर त्या माणसाला तिथून थोडस बाजूला घेऊन थोडशा एका सेफ जागेवर तिथपर्यंत पोहोचवणं, तो त्याची आत्ताची तात्पुरती प्राथमिक पाहणी करून तो बोलतोय नाही बोलतोय, दुखतंय कुठं, जिथून रक्तस्राव होतोय तिथलं तो रक्तस्राव थांबवणं, ह्या प्राथमिक गोष्टी करायला पाहिजेत. त्याच्यासोबत जर त्याला अनकॉन्शियस असेल तर त्याला तातडीने हॉस्पिटलला पोहोचवणं. जर अशा गोष्टींमध्ये मनके किंवा जे स्पायनल कॉर्ड फ्रॅक्चर असण्याचे जास्त चान्स असतात तर त्याच्या दृष्टीने त्याला जास्त हालचाल त्याची न करणं, एकाच जागी त्याला ठेवून तसंच स्ट्रेचरवर ठेवून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं. जर पोटात इजा झाली असेल, त्याला जास्त अनकॉन्शियस असेल तर त्याची काळजी घेणं. जर कुठून जास्त हातातून किंवा पायातून रक्त येत असेल, जर तिथे माती असेल तर ते थोडंसं बाजूला करून त्याची काळजी घेणं. जास्त रक्त जात असेल त्याच्यावर काहीतरी लावून किंवा त्याला कपड्याने बांधून ते रक्तस्त्राव थांबवणं, ह्या प्राथमिक गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. तिथून ॲम्ब्युलन्सला बोलवल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्स येईल, त्यांना मदत करून तिथून त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं, ह्या सगळ्या प्राथमिक गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. त्यात जी एखाद्या ऍक्सिडेंट झाल्यावर गाडीमध्ये कोणी अडकलेलं असू शकतं तर लोकांना बोलवून, एकट्यानेच काही न करता लोकांना बोलवून सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन त्या गोष्टीतून बाहेर काढणं, या गोष्टी प्राथमिक आणि प्रायमरी लेवलला केलेल्या चांगल्या असतात.
0: अच्छा, तर जसं आपण एक उदाहरण दाखल जर घ्यायचं म्हटलं तर ठीक आहे, फोर व्हीलर हा एक प्रकार वेगळा आहे, टू व्हीलर वेगळा आहे. जनरली टू व्हीलरवर जाताना समजा कोणी स्लिप होऊन पडलेला आहे, हाताला पायाला लागलेला आहे किंवा असं काहीतरी विषय झालेला आहे, त्यावेळेस त्या व्यक्तीनं पण काय काळजी घ्यावी किंवा आजूबाजूच्या लोकांनी काय काळजी घ्यावी, हाडाच्या दृष्टिकोनातून मी मेजरली विचारतो, जर समजा असं काही फ्रॅक्चर झालेलं लक्षात येत असेल.
1: हो, जर आपल्याला वाटत असेल की आता टू व्हीलरवरून पडलोय आपण, थोडंसं खरचटलंय, पण आपण ते खरचटलंय तर मग ठीक आहे, कशाला त्याचा जास्त विचार करायचा, थोडं वरूनच आहे, असाही विषय होतो. पण कधी कधी जर जास्त सूज आली असेल, ज्यावेळेस आपण हाडाच्या दृष्टीने एखादं हाड फ्रॅक्चर होतं त्यावेळेस तिथले रक्तवाहिन्या तुटतात, हाड तुटतं, त्याच्यामुळे तिथे सूज मोठ्या प्रमाणात यायला चालू होते. जर अशी सूज दिसत असेल तर त्याला फक्त काहीतरी वरून खरचटलंय किंवा काही लागलंय, थोडंसं होतंय, चालल्यानंतर थोडंसं मुरगळाय पाय, काही नाही चालून जातं, अशा गोष्टी न करता जर सूज वाटत असेल तर लगेच डॉक्टरकडे जाऊन त्या भागाचा स्पेसिफिक एक्सरे काढून बघितलं तर आपल्याला लवकर निदान होतं की हे फ्रॅक्चर आहे की नाही. मग नसेल तर सूज असेल तर त्याच्यानंतरची ट्रीटमेंट वेगळी राहते, पण जर फ्रॅक्चर असेल तर त्यासाठी प्लास्टर करणं आणि त्याला इमोबलाइज ठेवणं म्हणजे हालू न देणं, त्याच्यामुळे ते लवकर जुळण्याचं प्रमाण असतं.
0: अच्छा अच्छा, तर आता हे ऍक्सिडेंट हा विषय असा आहे की स्पेसिफाय असतो खरं तर तो ऍक्सिडेंट कसा होईल, कारण अपघातच आहे म्हणजे त्यामुळे अपघातामध्ये जो व्यक्ती त्या अपघाताला बळी पडलेला आहे त्याचं नेमकं काय झालेलं आहे, म्हणजे त्याचा पाय तुटला का हात तुटला हे आपण स्पेसिफाय करू शकत नाही आणि त्याची ट्रीटमेंट पण वेगळी असणार आहे. पण एक जर मेजरली जर समजा आपण विचार करायचं म्हणलं तर अशी टेक्नॉलॉजी काही आलेली आहे का, समजा कोणाचा हात पाय फ्रॅक्चर झालेला आहे किंवा पायाचा हाडाचा फ्रॅक्चर झाले आहे, हाताचा झालेला आहे, तर त्यानुसार त्याला लवकरात लवकर ते पुरवत होणं किंवा त्या पद्धतीनं होणं असं काही आपण म्हणू शकतो का, त्याला अशी काही ट्रीटमेंट अवेलेबल असतात का किंवा आहेत का आणि आपल्याकडे आहेत का त्या?
1: हो, नक्कीच आहेत. आता आपल्या अशा टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत ज्याच्यामुळे लवकरात लवकर समजून येतं की आपल्याला कुठला फ्रॅक्चर आहे किंवा कुठे आज म्हणजे लागलेला आहे. ते लागलेला असेल तर आपल्याला तिथे रक्तस्राव किती प्रमाणात आहे, ठीक आहे, त्यामध्ये आपण प्रायमरी याच्यामध्ये एक्सरे करतो, त्यानंतर अशा गोष्टी आहेत सीटी स्कॅन करतो, सीटी स्कॅन मध्ये हाडाचे 3D इमेज आपल्याला भेटायला लागते, त्यानंतर आपल्याकडे MRI आहेत, त्यामध्ये आपल्याला नसेला कुठे मार लागला आहे का, कुठली नस बंद पडली आहे का, ह्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. त्यानंतर ह्या गोष्टी आणि लगेच होणाऱ्या आहेत अशा गोष्टी की एका तासाच्या तासाभरात आपल्याला ह्या गोष्टी होऊ शकतात. त्याच आपल्याला आजूबाजूला ऍक्सिडेंट झालाय तर आपण हॉस्पिटल पर्यंत पोहोचल्यानंतर हॉस्पिटलमधली जी क्षमता आहे हॉस्पिटलमध्ये या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात. आणि मग याच्यासाठी नंतर लागणारे जे ऑपरेशन आहेत किंवा मग प्रायमरी लगेच आपल्याला जर जास्त मार लागला असेल तर त्यासाठी प्रायमरी स्टॅबिलायझेशन आहे, ह्या गोष्टी आपल्याला लगेच आणि चांगल्या प्रमाणात आपल्या इथे अवेलेबल आहेत.
0: अच्छा. तर डॉक्टर सुयजी, खरं तर अजून डोक्यामध्ये असे बरेचसे प्रश्न येत आहेत, पण आपण त्याच्यावर परत परत चर्चा करत राहूया. जसं की हातापायाला सूज आल्यानंतर घरगुती उपचार म्हणून त्याच्यावर लेप लावण्यापासून ते शेकण्यापर्यंतचे असे बरेचसे प्रकार असतात, किंवा अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या की आपण येणाऱ्या काही कालावधीमध्ये बोलत राहणार आहोत. पण एकूणच हाडांची काळजी, हाडांचे आजार कुठले कुठले असतात त्याविषयी आपण खरं तर चर्चा करत करत गेलो. अजूनही श्रोत्यांना मी म्हणेन की जर आपल्याला हाडांच्या विषयी असं जर स्पेसिफिक काही असं वाटत असेल की असे आमचे काही आजार असू शकतात किंवा त्याविषयी डॉक्टर सोय शिंगळे यांच्याशी चर्चा करायची, तर आपण त्यांना रेडिओ तेरणावर पण निमंत्रित करूयात. आणि त्यांच्याशी जर थेट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर संपर्क क्रमांक डॉक्टर सोय शिंगळे यांचा असा आहे 70 20 63 66 42. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा सांगतो 70 20 63 66 42 असा डॉक्टर सुय शिंगळे यांचा हा मोबाईल क्रमांक आहे ज्याच्यावर तुम्ही संपर्क साधा. सरांच्या रिसेप्शनचा पण हा नंबर आहे, तुम्ही विचारू शकता की डॉक्टर साहेब बिझी आहेत का, किंवा बोलू शकता आणि मार्गदर्शन घेऊ शकता. तर डॉक्टर सुयजी, जसं मी सुरुवातीलाच एक विषय बोलला होता तो म्हणजे आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या हे केलं, तर आम्हाला आता MBBS MS ऑर्थोपेडिक म्हणजे हे थोडंसं लक्षात येतं, FIJR आणि FIMISS असं एक आहे, तर त्याविषयी थोडंसं सांगा.
1: तर MBBS म्हणजे माझी डॉक्टर पदवी 12वीनंतरची MBBS ही झाली. ती माझी पदवी नगर इथे विखे पाटील महाविद्यालयातून झाली. त्यानंतर माझं MS ऑर्थोपेडिक झालं. MS ऑर्थोपेडिक हे रत्नागिरी इथल्या वालावलकर महाविद्यालयातून झालं, मेडिकल कॉलेज इथून. त्यानंतर मी पुढे शिक्षणासाठी स्पेसिफिकली फेलोशिप इन जॉईंट रिप्लेसमेंट याला म्हणतो आपण, त्यासाठी मुंबईला गेलो. तिथे जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये मी डॉक्टर निलेन शहा, जे मुंबईचे रिनाउंड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत, त्यांच्या हाताखाली अराउंड एक वर्षभर काम केलं. तिथे रिलायन्स हॉस्पिटल, ब्रिज कँडी हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल या हॉस्पिटल्समध्ये रेग्युलरली गुडघे बदलायच्या शस्त्रक्रिया असतील ह्या शस्त्रक्रिया आपण डॉक्टरांच्या ह्याच्याखाली आम्ही करायचो. त्यासोबत नंतर गुडघे बदलल्यानंतरची होणारी काळजी, गुडघे बदलण्याचे जे मोठे मोठे यंत्रणा आहे या यंत्रणे अंडर जसं आपण आता म्हणतो की रोबोटिक नी रिप्लेसमेंट आहे, ह्या गोष्टी आपण तिथे मुंबईमध्ये मी शिकल्या सरांच्या अंडर. त्यानंतर कन्व्हेन्शनल म्हणजे आपण जे रोबोट न वापरता किंवा रोबोट वापरून ज्या शस्त्रक्रिया करता येतात गुडघे बदलायच्या, त्यासोबत पुढचं असतं की ज्या लिगामेंटच्या सर्जरी आहेत, ज्या लिगामेंट गुडघ्यांना जॉईंट करून ठेवतात त्या लिगामेंटच्या सर्जरी आपण ज्या शिकतो त्या मुंबई इथे शिकल्या. त्यासोबत नंतर जे मणक्याचे आजार आहेत, जे फेलोशिप इन मिनिमल इन्वेजिव्ह स्पाईन सर्जरी असं म्हणतो त्याला आपण, ते मणक्याचे जे दुर्बिणीद्वारे होणारे ऑपरेशन आहेत, त्याच्यासोबत मणक्यामध्ये स्क्रू टाकण्याचे ऑपरेशन आहेत, गादी सरकल्यानंतर जे मणक्यातून खाली पायामध्ये कळ जाते ते थांबवणं, किंवा जे मणक्याचे इंजेक्शन देतो, ह्या गोष्टी मी पुणे येथे डॉक्टर सतीशचंद्र गोरे सर यांच्या अंडर शिकल्या. याचही तिथे अराउंड एक वर्ष त्याच्यामध्ये पारंगत झालो. या गोष्टी आता आपल्या इथे सेवा देण्यासाठी म्हणून या गोष्टी आपल्या इथे प्रथमच होतील आणि मी प्रथमच करेल या दृष्टीने.
0: नाही हा, मी ते एक सुरुवातीला सांगायचं राहिलं की डॉक्टर सुयश यशवंत इंगळे हे MS ऑर्थो असणारे तसे धाराशिव जिल्ह्यातले पहिले आपण डॉक्टर आहात की जे एम एस आर्थो झालेले आहात आणि आता जे तुम्ही आता डिग्रीचं जे आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रींचं जे तुम्ही बोललात त्या संदर्भातलं, म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथला पेशंट एकतर ऍक्सिडेंट होऊ नये हे मी म्हणतो की त्याचं सगळं पालन करावं, पण जर समजा असे काही जर मेजर काही गोष्टी असतील तर धावपळ करण्याची आवश्यकता
1: नाही. नक्कीच नाही. ज्या अगोदर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी इथून मोठ्या मोठ्या सिटीजला जावं लागायचं, किंवा मग आपण तसं म्हणतो की सोलापूरला काही ऍक्सिडेंट झाला काही मेजर गोष्टी ऑपरेशन करायचे आहेत, तर ऑपरेशन धाराशिवमध्ये होत नाही असा जो समज होता अगोदरचा तो आता समज भरपूर प्रमाणात कमी झाला आहे. आपल्या इथे तेवढ्या टेक्नॉलॉजी आहेत आणि तेवढे ऑपरेशन करणारे तज्ज्ञही आहेत, तर प्रत्येक गोष्टीसाठी सोलापूर बार्शी लातूर जाण्याचं प्रमाण आता नक्कीच कमी होईल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे अवेलेबल आहेत, आपण इथे गोष्टी करतो, तर प्रत्येक गोष्टीसाठी धावपळ न करता थांबून विश्वास ठेवून गोष्टी थोड्याशा होतील ह्या गोष्टी तरीने आपण विचार करायला गेलं तर धाराशिवमध्ये सगळ्याच गोष्टी आजकाल आता सगळ्या भेटायला लागल्या.
0: डॉक्टर सुयेश जी, जसं तुम्ही म्हणतात की तुमचं मूळ गाव तेर पण धाराशिवमध्ये, तुमचं स्कुलिंग पण धाराशिवमध्ये झालं अकरावी?
1: हा, अकरावी लहानपणीपासून स्कुलिंग इथे झालं,
0: भोसले हायस्कूल.
1: भोसले हायस्कूल,
0: तुमचे वडील पण भोसले हायस्कूलमध्ये परिवेक्षक आहे, त्यामुळे इथं शिक्षण तुमचं झालं. पुन्हा तुम्ही नगरला गेलात आणि त्याच्यानंतर पुन्हा मग रत्नागिरी मुंबई असा प्रवास सगळा चालू होता. मग एवढं सगळं स्मूथ स्मूथ झालं की कधी अप अँड डाऊन झाले?
1: नाही, अप अँड डाऊन येतच असतात. सगळं स्मूथ झालं तर ते आयुष्यच काय असं असतं.
0: अच्छा.
1: तर अप अँड डाऊन येतात. अकरावी बारावी मध्ये ज्यावेळेस परीक्षा अवघड होती त्यावेळेस एक इयर ड्रॉप घ्यावा लागला.
0: बरोबर.
1: त्यानंतर एमबीबीएस मध्ये तेवढाच अभ्यासक्रम मोठा, त्या अभ्यासक्रमाचं तेवढं सगळं आपलं हे करून फक्त अभ्यास आहे की अभ्यास असंही कधी कधी करावं लागलं. त्यानंतर ज्यावेळेस इंटर्नशिप होती एमबीबीएस झाल्यानंतर तिथेही पूर्ण 12-12 तास आपल्याला हॉस्पिटलमध्ये काम करावं लागलं. त्यानंतर पीजीची तयारी करताना किंवा एमडीची तयारी करताना तिथे एक वर्ष पूर्ण वेळ देऊन औरंगाबादमध्ये अभ्यास करणं हे आलंच. ज्यावेळेस एमएस कोविडमध्ये चालू झालं त्यावेळेस कोविडचा पिरियड होता, त्यावेळेस एमएसचं तयारी करताना काही एमएसच्या ज्यावेळेस ऑपरेशन असतात त्याच्यासोबत कोविडचाही भरपूर पेशंटला बघणं, कोविड आयसीयू सांभाळणं अशाही गोष्टी आल्या. तर हे अप अँड डाऊन्स येतच असतात, पण आयुष्य
0: आहे. आणि ह्या अप अँड डाऊन्स मध्ये काय गोष्ट होती की जी तुम्हाला मोटिवेट करत होती?
1: मोटिवेट करण्याची गोष्टी होत्या जसं की आपल्याला लोकांना सेवा द्यायची आहे, आपल्या लोकांना सेवा द्यायची आणि धाराशिव मध्ये येऊन सेवा द्यायची.
0: अच्छा, ही गोष्ट मोटिवेट करायची ड्युरिंग द एमबीबीएस एमएस काय
1: सगळ्या ज्यावेळेस पुण्याला होतो मुंबईला होतो तिथेही कधी मन लागत नव्हतं, कारण की वाटायचं की शेवटी आपल्याला इथे येऊन सेवा द्यायची, तर कधी संपतंय आणि कधी आपण इकडे येतोय हा एक विषय.
0: अच्छा. आणि चित्रपट पाहणं गाणे ऐकणं
1: हो हे सगळं तर आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या.
0: मग आता असं कुठलं गाणं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये येतंय की ते तुम्ही सांगू शकता, जे आपण या मुलाखतीच्या नंतर जे आहे ते सर्वांसाठी ऐकूयात?
1: असं एक गाणं आहे जे आपण सावरखेड एक गाव मधलं आहे वाऱ्यावरती गंध पसरला.
0: अच्छा, एकदम
1: या गोष्टीत तर
0: मला वाटतं तुम्ही हाडांचे डॉक्टर आहेत म्हटल्यानंतर असं काही हाड नाही मोडेगा नाही असं स्पोर्टी असं काहीतरी येईल असं वाटलं होतं. पण ठीक आहे डॉक्टर सुयेजी, खरं तर मी आपल्याला आता तुम्ही धाराशिवमध्ये आलेला आहात, तुम्ही मुंबईमध्ये पुण्यामध्ये प्रॅक्टिस केली सगळ्या गोष्टी झाल्या, तर धाराशिवच्या सेवेसाठी आलात, तर रेडिओ तेरणाच्या वतीनं तुम्हाला विनंती असेल की तुम्ही इथल्या लोकांना आणखी थोडंसं जागृती वाढवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये हे हाडांचे आजार जे असतील किंवा नवीन ज्या काही टेक्नॉलॉजी आली असतील किंवा जे काही समजा हाडांचे रिलेटेड आपण जे आज सब्जेक्ट बोललेले आहेत त्याला सोडून अजून काही जर विषय असतील तर त्याविषयी आपण वारंवार बोलत राहूत, लोकांना जागृत करत राहूत आणि आपण रेडिओ तेरणावर येत राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो.
1: नक्कीच, रेडिओ तेरणा हा प्लॅटफॉर्म मलाही खरंच खूप आवडलेला आहे. 90.4 FM रेडिओ तेरणा चालू होणार अराउंड आता 2-3 वर्ष झालेले आहेत, त्या दृष्टीने याच्यातून कळते की आपलं धाराशिव आता प्रोग्रेस करत आहे. तर या प्लॅटफॉर्मवर येऊन नक्कीच सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा माझा नक्कीच आहे असेल, तर ते मी करत राहील, वारंवार येत राहील, आपल्याला त्रास देत राहील.
0: अरे नाही, त्रास नाही, ऑलवेज वेलकम. तर हे होते डॉक्टर सुयेश यशवंत इंगळे, जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून तर आहेत, पण त्यांचं स्वतःचं असं सुयश आर्थो केअर क्लिनिक म्हणून आहे सह्याद्री हॉस्पिटल समोर DIC रोड धाराशिव या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे खूप साऱ्या अशा सुविधा आहेत ज्या की आपण आत्ता पूर्णपणे मुलाखतीत ऐकलेलो आहोत. आणि त्यांना परत एकदा त्यांचा मोबाईल क्रमांक सांगतो की 70-20-63-66-42 असा क्रमांक आहे, तर या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. परत एकदा डॉक्टर सुयश इंगळेजी आपले धन्यवाद, आणि आपण ऐकत राहा रेडिओ. रेडिओ तेना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेना ट्यून करा 90.4 FM वर. किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेना ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेना. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेना. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
2: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
5: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
3: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
6: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि जीवाणू खतांचं जे महत्व आहे या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, सेंद्रिय खतामध्ये महत्वाची खते म्हणजे कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खतं, जैविक खतं, माशांचे खत आणि हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादींचा महत्वाचा सहभाग असतो। आता याच्यामध्ये जो नत्र पुरवठा होतो त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात। सेंद्रिय खतामुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होतो, हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात। शेणखताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा पुरवठा करतात। सेंद्रिय खतांमुळे विविध अवस्थेत स्फुरद पालाश उपलब्ध होऊन ते झाडांद्वारे आणि मुळांद्वारे शोषले जाते। सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल विम्ल आणि क्षारयुक्त होत नाही। कर्ब आणि कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंना वाढीसाठी त्याचा उपयोग होतो। हे जीवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य नंतर उपलब्ध करून देतात। आयन विनिमय क्षमता म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती। सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता 20-30% वाढते, त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येऊ शकते। झाडांना संतुलित पोषक द्रव्य याच्यामुळे मिळतात। जमिनीला 0.5% ते 1% सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते। जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत असतात। वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवल्यास जमिनीची उत्पादन क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढत असते। आता सेंद्रिय खताचे फायदे बघूयात। मातीतील कणांची रचना दाणेदार बनते, शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते। जलधारणा शक्ती वाढते। भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकता वाढते। मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते, पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो, हवा खेळती राहते, त्यामुळे मातीच्या कणातील मूलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होऊ शकते. जमिनीतील असंख्य जीवाणूंची वाढ होते. हे जीवाणू विविध अन्नद्रव्ये वनस्पतींना विद्राव्य आणि शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देते. आता जमीन सुधारण्यामध्ये आणि उत्पादन वाढीमध्ये जीवाणू खताचं जे महत्त्व आहे त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते अर्थात रायझोबियम जीवाणूबद्दल द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. या गाठीमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते. रायझोबियम जीवाणू प्रति हेक्टरी 50 ते 150 किलो नत्र स्थिर करतात. या खताच्या वापराने उत्पादनात 19 ते 62% वाढ दिसून आलेली आहे. रायझोबियम जीवाणूंचे पीकनिहाय गट आहेत. एका गटातील पिकासाठी उपयुक्त जीवाणू दुसऱ्या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत. रायझोबियम जीवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केलेले आहेत ते पाहणंसुद्धा गरजेचं आहे. रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग या द्विदल पिकांसाठी वापरले जातात. असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जीवाणू खते याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टरचा समावेश आपणास करता येऊ शकतो. हे जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. जीवाणू हवेतील नत्र घेऊन ते जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, गहू, मका, कापूस, फळे, भाजीपाला या पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. ॲझोटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जीवाणूंच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे. आता ॲझोस्पिरिलम जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका, बाजरी, गहू, भात, ज्वारी, फळे आणि भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे ॲझोस्पिरिलम जीवाणू प्रति हेक्टरी 20 ते 40 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोस्पिरिलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 15 ते 20% अधिकची वाढ अनेक प्रयोगांमधून दिसून आलेली आहे. यानंतर बघूयात ॲसिटोबॅक्टर. हे आंतरप्रवाही जीवाणू आहेत. ॲसिटोबॅक्टर जीवाणू शर्करायुक्त पिकांच्या मुळे आणि पिकांमध्येही वाढतात. पिकामध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकामध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणू प्रति हेक्टरी 30 ते 300 किलो नत्र स्थिर करू शकतात. ॲसिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 20% वाढ आढळून आलेली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस, रताळी, बटाटा इत्यादींमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु त्यापैकी 20 ते 25% स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित 80 ते 75% स्फुरद जमिनीत स्थिर होते, जे पिके घेऊ शकत नाहीत. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळण्याचे काम बॅसिलस मेगारेटियम यासारखे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. हे जीवाणू प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद विरघळतात. त्यामुळे स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. मंडळी, यानंतर बघूयात पालाश उपलब्ध करणारी जैविक खतं कुठली आहेत ती. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम बॅसिलस म्युझालिसन सारखे पालाश उपलब्ध करणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता झिंक विरघळणारी जी जैविक खतं आहेत त्याच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात नेहमीच घट दिसून येते. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळण्याचे काम बॅसिलस स्ट्रियाटासारखे झिंक विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर झिंक विरघळून पिकांना सहज उपलब्ध होते. झिंक विरघळविणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता बघूयात मायकोरायझा. मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळावर मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळांमध्ये काम करते. त्यामुळे पिकास अधिक क्षेत्रातून पाणी आणि अन्नद्रव्येही उपलब्ध होत असतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त आणि तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतो. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनामध्ये 25-30% वाढ दिसून आलेली आहे. आता जीवाणू गट आहे त्याच्यामध्ये बघूयात. घनरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू, द्रवरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र, स्फुरद, पालाश अर्थात NPK उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जीवाणू संघात उपयुक्त नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा समावेश असतो. या जीवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये मिश्रण करून जीवाणू संघ तयार केला जातो. जीवाणू संघ हा पीक निहाय आपणास तयार करता येऊ शकतो. तर मंडळी, या पद्धतीनं आपण जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा, सेंद्रिय अन्नघटकांचा जर वापर वाढवला तर जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य ही आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतील. आणि आपण आता बघितलेलंच आहे की हे जर घटक आपण वापरले, सेंद्रिय पदार्थ जर आपण वापरले तर आपल्या उत्पन्नामध्ये जवळपास 10-25% वाढ अपेक्षित आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज।

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर,
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती हजर झालीय पुन्हा। सो दिल से दिलो जान से तुमचं स्वागत करतेय। प्रत्येक एपिसोड आपला खूप जास्त स्पेशल असतो, म्हणजे मराठीमध्ये, मराठी संगीतामध्ये ज्या लोकांनी खूप मोठं काम केलंय त्यांची गाणी तर आपण ऐकतोच, पण त्यांच्या आठवणी पण आपण जागवतो। तुम्हाला तर माहिती आहे क्लासिक रेडिओ शो असतो आरजे प्रगतीचा। आजची आपली थीम सुद्धा खूप जास्त स्पेशल आहे, कारण जो माणूस ज्याच्याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे तो अनेकांच्या फेवरेट लिस्ट मध्ये आजही आहे, त्यांची गाणी आपण आजही ऐकतो। आता एक हिंट देऊ का की आज आपण कोणाविषयी बोलणार आहोत आणि कुणाची गाणी ऐकणार आहोत? मनोज कुमार यांचा उपकार सिनेमा तुम्हाला आठवतोय का? म्हणजे आजही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला आवर्जून कानावर पडणार गाणं म्हणजे मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती। हा जो आवाज होता तो आवाज होता अर्थात महेंद्र कपूर यांचा। इतका जोशपूर्ण, इतका एनर्जेटिक आवाज आय थिंक आतापर्यंत सिनेसृष्टीमध्ये झालेला नाहीये। तो काळ ज्या आवाजाने गाजवला अर्थात ते महेंद्र कपूर, त्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत। कारण हिंदीमध्ये त्यांनी अनेक गाणी गायली असली तरीही मराठीमधलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कौतुकास्पद आहे, त्यामुळं आजची आपली थीम आहे महेंद्र कपूर स्पेशल। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत। आणि पहिलंच गाणं येत आहे तुमच्या भेटीला जे आहे एकदम सुपर डुपर हिट, बोट लावीन तिथं गुदगुल्या या सिनेमातलं हे गाणं आहे। 1978 साली हा सिनेमा आलेला होता आणि दादा कोंडकेंचा सिनेमा, त्यामुळं तो सुपर हिट आणि त्यातली गाणीही सुपर हिट। पण या गाण्यामधली गंमत अशी आहे की दादा कोंडके जेव्हा शिकारीला गेले होते

0: तेव्हा चांगला जोरात पाऊस आला आणि पानावर पडणारं पाणी बघून त्यांना सुचलं की ढगाला लागली कळ. आणि दादांनी हे गाणं गाण्यासाठी सुद्धा तसाच आवाज शोधला जो दादांना शोभेल. त्यामुळं सुरुवात करणार आहोत आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची या सुपरहिट गाण्यानं. ऐकत राहा.
1: जसा जीवात जीव घुटमळ तस पीर्तीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ, हगन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि तुम्ही म्हणाल, प्रगती आज तू जरा जास्तच खुलली आहे, म्हणजे जास्तच एक्साइटेड झालीयस आणि जास्त एनर्जीनी बोलतेय. याचं कारणही तसंच आहे, कारण आजची आपली थीमही महेंद्र कपूर स्पेशल आहे. गालावरची खळी तुझ्या, राम राम गंगाराम या सिनेमातलं हे गाणं होतं. 1977 साली हा सिनेमा आलेला होता, पण हे गाणं ऐकून माझी खळी तर खुलली आहे, पण तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल नक्कीच ब्रॉड झालं असेल. सो महेंद्र कपूर यांचा हा आवाज होता. मगाशीच मी सांगितलं तसं, मराठीतला दादा कोंडकेंचा आवाज म्हणून महेंद्र कपूर यांची ओळख झाली होती. मी तर त्यांना रॉकस्टारच म्हणेन, म्हणजे आत्ताच्या घडीला जी गाणी आपण ऐकतो, जी रॉकिंग असतात, पपी असतात, तशी गाणी त्या काळी ज्या गायकानं रुजवली आणि जो त्यावेळेच्या यूथचा फेवरेट लिस्टमध्ये जाऊन बसला, असा हा आवाज म्हणजे महेंद्र कपूर यांचा. प्रेम गीतं म्हणू नका, गझल म्हणू नका, भजन म्हणू नका, कव्वाली म्हणू नका, अहो सगळ्याच गाण्यांचे जॉनर या गळ्याला वश होते. अनेक भाषांमध्ये त्यांनी विविध गाणी गायली आहेत, पण मराठीमध्ये दादा कोंडकेंसाठी त्यांनी गायलेलं प्रत्येक आणि प्रत्येक गाणं हे हिट ठरलंय. आणि म्हणूनच पुढचं गाणं सुद्धा दादा कोंडकेंच्या सिनेमातलं, आणि ते गाणं सुद्धा सुपरहिट, मला एक चानस हवा. महेंद्र कपूर या दिग्गज गायकाविषयी बोलण्याचा मला एक जो काही चानस दिलेला आहे, त्या चानसचा मी पुरेपूर वापर करून घेणार आहे आणि तुमच्याशी या गायकाबद्दल गप्पा मारणार आहे. पण सगळ्यात आधी राम लक्ष्मण यांचं म्युझिक असलेलं, दादा कोंडकेंचे शब्द असलेलं हे गाणं येत आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो मधून, मला एक चानस हवा.

0: माझ्या लाडक्या जीवा पिरतीचा ठेवा रानात आणलाय रान मेवा
1: मला दावा
0: आधी मला एक चानस हवा देतो रान मेवा पर मला एक चानस हवा देतो रान मेवा अग मला एक चानस हवा।

0: माझा नाम देवा
1: मग मला एक चानस हवा
0: नको नाम देवा
1: थोडा सा चानस हवा
0: पूर्ण नाम देवा
1: मला एवढाच चानस हवा
0: देत नाम देवा
1: आता सगळाच चानस हवा
0: राहो नाम देवा
1: आता सगळाच चानस हवा
0: राहो नाम देवा
1: आता सगळाच चानस

सुन कह बस सुन कह ये संतेला अनमा हिम चा हलवा दे तो तुला गपोरी माहिम चा हलवा दे तो तुला।

आह क्या बात है, गंगू तारुण्य तुझं बेफाम, जसा इश्काचा आयटम बाम। हे शब्द कुणाला सुचू शकतात असं तुम्हाला वाटत असेल, पण हे शब्द ज्यांच्या डोक्यातून आले त्यांचं नाव होतं राजेश मुजुमदार। यांनी हे लिरिक्स केले होते आणि यावरूनच सांगायची गरज आहे का की हे दादा कोंडकेंच्या सिनेमातलं होतं। जिथे मराठीचे दादा अर्थात दादा कोंडके आहेत, जिथे आहे दादांचा सिनेमा, तिथे नक्कीच भेटतील सुपरहिट गाणी आणि दादांचा मराठीमधील आवाज, तो म्हणजे आपले महेंद्र कपूर। त्यावेळच्या यूथला अट्रॅक्ट करणारी सारीच गाणी महेंद्र कपूर यांनी गायली। त्यांचा आवाज वेगळा होता, त्यात एनर्जी तर होतीच पण वैविध्य सुद्धा होतं। म्हणजे एकीकडे दादा कोंडकेंच्या सिनेमातली गाणी गाताना आपल्याला महेंद्र कपूर दिसायचे, तर दुसरीकडे रोमॅन्टिक किंवा सॅड जॉनरही ते तितक्याच उत्तमरित्या हाताळायचे। सुरांच्या या जादूगाराला सारं काही वश होतं। याच नोटवरती पुढचं गाणं घेऊन येते, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला। आता हे गाणं आहे मराठीतलं युगुल गीत, असंच म्हणावं लागेल। भावना कशा व्यक्त कराव्यात, त्या काळात त्या कशा व्यक्त केल्या जायच्या, हे सांगणारं हे गाणं आहे। खरं तर महेंद्र कपूर यांच्याविषयी बोलायला गेलं तर हे हिंदी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व तर होतच, इतर भाषेतही त्यांनी गाणी गायली, पण जेव्हा जेव्हा मराठी गाणी गायचे तेव्हा ते कुठंही नॉन मराठी असतील असं वाटलं नाही। गाणं गाण्याआधी त्या गाण्याचा संपूर्ण अभ्यास ते करायचे, त्या गाण्यामागचा अर्थ ते समजून घ्यायचे, गाणं कोणावरती चित्रित केलं जाणार आहे हे दिग्दर्शकांशी बोलून कोणता आवाज लावायचा आहे हे सारं काही बघून व्यवस्थित अभ्यास करून कायमच महेंद्र कपूर गाणी गायचे। खरं तर लहानपणापासूनच त्यांचा संगीताकडे ओढा खूप जास्त होता। जेव्हा त्यांचं कुटुंब मुंबईत आलं तेव्हापासून महेंद्र कपूर यांच्या करिअरची नैया चलपडी असं म्हणता येईल। पण मग ते शाळेत कसे होते, त्यांनी पहिलं गाणं कुठलं गायलं, हिंदीत म्हणजे बॉलिवूडमध्ये त्यांना गायची संधी कधी मिळाली, सगळं सांगणार आहे आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोमध्ये। पण थोड्याच वेळात त्याआधी आत्ताच सांगितलेलं गाणं येते तुमच्या भेटीला, जे आहे अत्यंत रोमॅन्टिक। सो हरवून जाऊया, आठवणीत रमून जाऊया त्यांच्या किंवा तिच्या सोबतच्या, पण ऐकत रहा आरजे प्रगती सोबत क्लासिक रेडिओ शो।

आय हाय हाय मर जावा असंच होतं गाणं. आपण जेव्हा जेव्हा हे ऐकतो तेव्हा धुंदी तर गाऊ मस्ती तर राहू छेडी तर जाऊ आज प्रीत साजना. वा वा वा हा जो काही आवाज आहे आवाजाची जी काही धुंदी नशा चढते ना की काय सांगावं. अर्थात आशा भोसले महेंद्र कपूर यांनी या गाण्याला आवाज दिलेला आहे. जगदीश खेबुडकर यांचे शब्द होते आणि यन दत्त यांचं म्युझिक होतं. बाळा गाऊ कशी अंगाई हा सिनेमा. इतकी वर्ष या सिनेमाला होऊन सुद्धा ही गाणी ऐकल्यानंतर जो इम्पॅक्ट या गाण्याचा आपल्यावर पडतो ना बापरे. हा इम्पॅक्ट मोजणारा कॅल्क्युलेटर अजूनही कोणीही बनवलेला नाहीये आणि म्हणूनच ही गाणी खऱ्या अर्थानं एव्हरग्रीन आहेत. आजचा आपला शो आहे महेंद्र कपूर स्पेशल. सो महेंद्र कपूर नेमके कुठले. खरं तर 9 जानेवारी 1934 यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म एका व्यापारी घरात झाला होता पण त्यांना व्यवसायात अजिबात इंटरेस्ट नव्हता. लहानपणापासूनच गीतं संगीताकडे त्यांचा खूप मोठा कल होता, खूप इंटरेस्ट होता. त्यांचं कुटुंब जेव्हा मुंबईत आलं तेव्हा महेंद्र कपूर यांना एक नवी दिशा मिळाली. त्यांना कळलं की या मार्गावरती संघर्ष करावा लागणार आहे पण संघर्ष करायची मेहनत करण्याची त्यांची तयारी होती. शाळेत असताना सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतले आणि त्यांच्या गोड आवाजानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं. सेंट झेव्हिनियर्स मधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. संगीताचं शिक्षण त्यांनी पंडित तुलसीराम शर्मा, उस्ताद नियाज अहमद, मनोहर पोद्दार, फैयाज अहमद अशा या मातब्बरांकडून घेतलं. कॉलेज लाईफमध्ये असताना त्यांच्या आवाजाची चर्चा सगळीकडे सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना पहिला ब्रेक मिळाला तो सिनेमासाठी गाण्याचा. हा सिनेमा होता मदमस्त. या सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदाच त्यांचा आवाज दिला आणि मग उनके करिअर की नाही चल पडी. मात्र महेंद्र कपूर यांच्या करिअरच्या वाटचालीमधल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नसलेल्या मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये. पण त्याआधी पुढचं गाणं घेऊन येते. मगाशीच सांगितलं तसं महेंद्र कपूर यांनी सगळे जॉनर्स जे होते ते एक्सप्लोअर केले. त्यांनी दादा कोंडकेंना आवाज दिला, त्यांनी रोमॅन्टिक गीतं गायली आणि हो हा खेळ सावल्यांचा सारखं गाणं सुद्धा त्यांनीच गायले. हृदयनाथ मंगेशकरांचं म्युझिक तर सुधीर मोगे यांचे शब्द ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे अप्रतिम गाणं.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. अंजनीच्या सुता हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. हे सुपरहिट गाणं होतं, सुपरहिट सिनेमातलं. सिनेमाचं नाव होतं तुमचं आमचं जमलं, आणि हे गाणं सुद्धा भलतंच जमलं होतं, कारण दादा कोंडकेंचे शब्द, राम लक्ष्मण यांचं म्युझिक आणि आवाज अर्थात महेंद्र कपूर यांचा. आजचा क्लासिक रेडिओ शो आहे महेंद्र कपूर स्पेशल. मगाशीच सांगितलं तसं, दादा कोंडके यांचं प्रत्येक गाणं दादांचा आवाज म्हणजे महेंद्र कपूर बनले होते. स्वतः नॉन मराठी असून देखील मराठी गाणी ते ज्या अंदाजानं गायचे की आय हाय हाय क्या बात है, तुमच्या तोंडातून बाहेर पडणारच. पुढचं गाणं सुद्धा आहे दादा कोंडके यांच्या सिनेमातलं, राम राम गंगाराम हे सिनेमाचं नाव, आणि मोर हो गंगूबाई उषा मंगेशकर यांच्या बरोबर सुद्धा महेंद्र कपूर यांनी अनेक गाणी गायलेली आहेत. उषा मंगेशकर, महेंद्र कपूर आणि राम लक्ष्मण या त्रिकुटांनी सिने इंडस्ट्रीला जी काही गाणी दिलेली आहेत त्याबद्दल काय बोलणार. आत्ताची यंग पिढी सुद्धा याच गाण्यांचे अनेकदा रिमिक्स करून गाताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटी जुनं ते सोनं असं म्हणतात ना, आणि ते अगदी खरंय. ही गाणी कितीही जुनी झाली तरीही क्लासिक रेडिओ शो मध्ये ती आपण ऐकतोय तेव्हा आपण एका वेगळ्याच काळात एका वेगळ्याच दुनियेत पोहोचतो, आणि या कलाकारांच्या आवाजाची जादू आजही टिकून आहे. 2008 साली आपल्याला सोडून महेंद्र कपूर निघून गेले असले, ही त्यांच्या गाण्यातून त्यांची जी काही एनर्जी आहे, त्यांचा जो काही जोश आहे आणि त्यांचा जो काही आवाज आहे तो आपल्याला काळजाला आजही भिडतो. हो ना, याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं. पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगतीसोबत.

0: काढशील काग, पाळण्याची दोरी वढशील काग।
1: अब चला चला गंगारामी आता चेचे
0: मोरे हो गंगो बाई तुझ्या मागून मी येतो।

0: पहली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे ना पहली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे।
1: आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्यामुळं तुम्ही एकही एपिसोड मिस करणार नाहीत। वेलकम बॅक, मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत क्लासिक रेडिओ शो मध्ये। जसे की मगाशीपासून मी सांगतेय की दादा कोंडकेंचा मराठी सिनेसृष्टीतला आवाज म्हणजे महेंद्र कपूर। त्यांच्या अनेक सिनेमांसाठी महेंद्र कपूर यांनी आजवर अनेक गाणी गायली आहेत आणि त्यातलं प्रत्येक आणि प्रत्येक गाणं हे सुपरहिट आहे। आत्ताच आपण ऐकलेलं गाणं होतं शंभराची नोट, जे खऱ्या अर्थानं शंभर नंबरी होतं। हो ना, बोट लावीन तिथं गुदगुल्या हे ज्यांच्या सिनेमाचं नाव असू शकतं ते दादा कोंडके आणि राम लक्ष्मण यांचं म्युझिक होतं। आज आपण बोलत आहोत महेंद्र कपूर यांच्याविषयी। त्यांची सुरुवात कशी झाली हे मी तुम्हाला सांगितलं। त्यांच्या नशिबात ते कॉलेजमध्ये असतानाच त्यांची सगळीकडे चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांनी पहिल्या सिनेमासाठी आवाज दिला। मदमस्त हे सिनेमाचं नाव होतं। यासाठी पहिल्यांदा त्यांनी पार्श्वगायन केलं। प्रेम गीत म्हणू नका, गझल म्हणू नका, भजन कव्वाली सारखे प्रकारही त्यांनी अत्यंत सहजरित्या गायले आणि सगळ्याच रसिकांच्या मनावर मोहिनी घातली। तसं जर विचार केला तर हिंदी सिनेमातलं, हिंदी इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी अनेक दिग्गज गाजत असताना त्यांची एंट्री झाली हे खरं तर त्यांच्या दृष्टीनं दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल। आणि त्यामुळं की काय असंही वाटतं की महेंद्र कपूर यांच्या प्रतिभेला इतकासा न्याय मिळाला नाही। त्यांनी गायलेली गाणी जरी प्रसिद्ध झाली असली तरीही त्यांना इतरांच्या तुलनेत थोडी कमीच प्रसिद्धी मिळाली। तरी देखील एवढ्या स्पर्धेत त्यांनी आपल्या आवाजाची जी काही जादू कायम राखली। केवळ हिंदीच नव्हे तर अनेक भाषात त्यांनी गाणी गायली आणि महेंद्र कपूर हे असे गायक होते त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये 3 वेळेला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता। सो हे ना बढिया बात। याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं। उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांचं हे डुएट सॉन्ग आहे अगं इमला आली अंगावर हा सिनेमा, तर सिनेमा दादा कोंडकेंचा। ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे सुपर डुपर हिट गाणं।
2: आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारे कामा कारवा।
3: अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला, अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला। आता बोंबला

0: बोंबला अगं इमला तुझा माझा जोडा भारी जमला
1: माझ्या रूपाने तुम्ही का झिंगला झिंगला.

सजनी ग भुललो मी हे गाणं आपण आत्ताच ऐकलंय आणि ज्यांच्या आवाजावरती आजही आपण सारे भूलतो तो आवाज अर्थात महेंद्र कपूर यांचा. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे महेंद्र कपूर स्पेशल. भिंगरे या सिनेमातलं हे गाणं होतं. बाळ पळसुले यांनी या गाण्याचं म्युझिक केलं होतं तर जगदीश खेबुडकर यांचा शब्द. मगाशीच मी सांगितलं महेंद्र कपूर यांचं दुर्दैव इतकंच वाटतं की हिंदी सिने इंडस्ट्रीमध्ये प्लेबॅक सिंगरची मोनोपोली होती. जेव्हा काही आवाज ऑलरेडी गाजत होते नेमक्या त्याच काळात महेंद्र कपूर यांची एंट्री झाली आणि त्यामुळं त्यांच्या प्रतिभेला न्याय मिळाला नाही असं मलाच नाही तर अनेक महेंद्र कपूर यांच्या चाहत्यांना सुद्धा वाटतं. रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांसारख्या गायकांमुळं महेंद्र कपूर यांना गायची संधी कमी मिळाली. तरीही एवढ्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली. अनेक जण असंही म्हणतात की रफी साहेबांमुळं महेंद्र कपूर यांची कारकीर्द बहरू शकली नाही. पण महेंद्र कपूर कधी लाईमलाईट मध्ये आले तुम्हाला माहितीये का? प्रसिद्धीच्या झोतात आले बी आर चोप्रा, संगीतकार रवी, महेंद्र कपूर या त्रिवेणीनं अनेक यादगार गीतं गायली आहेत. मनोज कुमार यांच्या उपकार, पूरब और पश्चिम, क्रांती यासारखे अनेक सिनेमे सुपरहिट होण्यामागं महेंद्र कपूर यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. या सिनेमामध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपर गीतं आजही हिट आहेत जी आपण आजही ऐकतो. मेरे देश की धरती असू दे, मेरा रंग दे बसंती चोला असू दे अशी अनेक गाणी महेंद्र कपूर यांनीच तर दिली आहेत. महेंद्र कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अभिनेत्यांसाठी आवाज दिला. त्यांचा आवाज रफी साहेबांशी मिळता जुळता होता पण तरी देखील त्यांनी आपल्या आवाजाची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. महेंद्र कपूर यांची लोकप्रियता आजही कायम आहे त्यामुळं आज जरी ते आपल्यात नसले तरी गाण्याच्या रूपानं ते सुपरहिट आहेत. हो ना, सिने इंडस्ट्रीत केलेल्या त्यांच्या आजवरच्या कॉन्ट्रीब्युशन साठी माझा आणि रेडिओ तेरणाचा मानाचा सलाम. सिने इंडस्ट्रीला हा आवाजाचा जादूगार कायमच आपल्या गाण्याच्या रूपानं आपल्या सोबत राहील यात काही शंकाच नाही. याच नोटवरती घेऊन येते आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मधलं शेवटचं गाणं. लवकरच पुन्हा भेटूया नव्या थीमसह आणि जुन्या गाण्यांच्या नव्या आठवणींसह. सो ऐकत रहा क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत. आता वेळ झालीये टाटा बाय बाय म्हणायची, पण एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर आम्हाला नक्की व्हॉट्सअप करून सांगा, कारण अशी बरीच माणसं आपल्या आजूबाजूला बघतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मध्ये मराठीतली अशी सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहे. त्यामुळं व्हॉट्सअप करून आम्हाला नक्की सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. सो कनेक्ट राहूयात.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-99-59-00.
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: पता है, दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है, और हमारे यहां वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज, और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयां.
2: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो आणि श्रोते हो, आरोग्य मंत्रा हा आपला कार्यक्रम असतो. आपल्याला आरोग्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी, आपल्याला जर कुठले आजार असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्यात, आणि आपण एकूणच जर जागृत झालात तर निश्चितच आपल्याला प्रिकॉशन काही घेता येतील आणि त्या आजारांपासून दूर राहता येईल, अशा पद्धतीचा आपला हा कार्यक्रम असतो आरोग्य मंत्रा. आणि श्रोते हो, आज आपण आरोग्य मंत्रा या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत, आपल्याला जर काही हाडांचे आजार होत असतील किंवा कधी ना कधी कुठे ना कुठे तरी आपला ऍक्सिडेंट होतो किंवा ऍक्सिडेंट झालेला पाहतो आणि त्यावेळेस बरेच आपल्याला फ्रॅक्चर झालेलं दिसतं किंवा बऱ्याच वेळेस हात पाय कुठेतरी असे तुटलेले दिसतात, आणि मग त्या ठिकाणाहून पुढे आपण कशा पद्धतीनं आपली ट्रीटमेंट घ्यायची काही नाही, आणि बरीचशी अशी काळजी त्याच्या पाठीमागे येते. त्याला सोडून जे आता प्रामुख्यानं आजार आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे गुडघ्यांचे आजार असतात बऱ्याच जणांना, बऱ्याच जणांना मणक्यांचे आजार आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संधिवात आहे, पुन्हा त्याच्यानंतर स्पाईनच्या रिलेटेड मणक्याच्या संदर्भामधला मी आत्ता विषय बोललास त्या पद्धतीने आजार असतात. तर एकूणच या सर्व विषयी आज आपण चर्चा करणार आहोत, आणि यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांना. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत, आणि नुकतंच त्यांनी धाराशिव इथे सुयश आर्थोकेअर क्लिनिक म्हणून त्यांनी त्यांचं स्वतःचं एक क्लिनिक सुरू केलेलं आहे, जे सह्याद्री हॉस्पिटल समोर DIC रोड धाराशिव या ठिकाणी आहे. डॉक्टर सुयश इंगळे हे MBBS आणि MS आर्थोपेडिकमध्ये आहेत, तसेच त्यांची जे पोस्ट डिग्री झालेली आहे ती FIJR मुंबई, हे नेमकं काय ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे, आणि FIMISS अशी पण त्यांची एक अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, तर तो पण नेमका काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. ते कन्सल्टंट आहेत ट्रॉमा स्पाईन अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून, ते सध्या धाराशिवमध्ये आणि धाराशिवकरांना सेवा देण्यासाठी ते उपलब्ध आहेत. आणि सुयश आर्थोकेअर क्लिनिकमध्ये त्यांच्याकडे सध्या ज्या आता उपलब्ध सुविधा आहेत त्या याप्रमाणे आहेत की ते फ्रॅक्चर आणि ऍक्सिडेंटवर उपचार करतात, मणक्याचे इंजेक्शन आणि ऑपरेशन यावरही ते एक्सपर्ट आहेत, दुर्बिणीद्वारे गुडघ्याची शस्त्रक्रिया असेल, सांधा प्रत्यारोपण सुविधा असेल, संधिवात उपचार, फिजिओथेरपी, आणि बोन आहे आपल्या तर त्याच्या आजाराच्या संदर्भामध्ये डॉक्टर सुयश इंगळे हे आता सेवा देण्यासाठी धाराशिवमध्ये उपलब्ध आहेत. आणि एकूणच डॉक्टर सुयश इंगळे हे नेमके आपल्या धाराशिवमध्ये कसे आले, ते धाराशिवचेच कसे आहेत, आणि एकूण त्यांच्या लाईफची जर्नी ही पण आपण समजून घेणार आहोत. तेव्हा डॉक्टर सुयश इंगळे, मी तुमचं स्वागत

0: रेडिओ स्टुडिओमध्ये
1: नमस्कार.
0: जसं आत्ता एक मी इंट्रोडक्शन करून दिलं की तुम्ही धाराशिवमध्ये आलात आणि सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुद्धा अस्थिरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहात, पण तुम्ही स्वतःचं एक क्लिनिक पण सुरू केलेलं आहे. तर आता मी आता एवढा सगळा तुमचा अभ्यासक्रम, तुम्हाला मिळालेल्या डिग्र्या पण मी सध्या सर्व आमच्या श्रोत्यांना ऐकून दाखवल्या. तर सर्वात अगोदर हे सांगा की तुम्ही कुठले आहात आणि धाराशिवमध्ये तुम्ही सेवा कशी सुरू केली.
1: नमस्कार मित्रांनो, मी धाराशिवचाच आहे. माझं तसं मूळ गाव तेर, सो तिथलाच धाराशिवचा राहिला असल्यामुळे मला शिक्षण इथेच झालं धाराशिवमध्ये. त्यानंतर मी इथे धाराशिवकरांना आत्ता सेवा देण्यासाठी माझा पूर्ण अभ्यासक्रम, त्यानंतर डिग्री, त्यानंतरचा माझा पुढच्या जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पाईनचं पूर्ण काम करून सगळं करून आता धाराशिवकरांना सेवा देण्यासाठी आलेलो आहे. तसा मी इथलाच राहण्याचा मूळचा असल्यामुळे मला इथल्या लोकांना सेवा देण्याचा अगोदरपासूनची इच्छा होती. तर ती आता इच्छा माझी आणि धाराशिवकरांना चांगल्या प्रतीची आणि चांगली सुविधा मिळेल यासाठी मी इथे धाराशिवमध्ये आलेलो आहे.
0: अच्छा डॉक्टर सुहेशजी, आता जसं तुम्ही मूळतः तेरचे राहणारे, धाराशिवमध्ये तुम्ही आता सर्व इथल्या धाराशिवकरांना सेवा देत आहात, तर सर्वात प्रथम एक तर सांगा, जसं आम्ही प्रत्येक डॉक्टरना ही विचारतो की याची सुरुवातच नेमकी कशी, तर हाडांचे आपण तज्ञ, अस्थिरोग तज्ञ म्हणजे नेमकं काय आणि हाडांचे कुठले कुठले असे प्रकार असतात की ज्या प्रकारामध्ये म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवातीला प्रायमरी फेजमध्ये उपचार करणं किंवा काळजी घेणं गरजेचं असतं.
1: बरोबर आहे. हाडाचे असे काही आजार असतात ज्यांना आपण काही प्रमाणामध्ये पहिल्यांदा जर काळजी घेतली तर पुढे आपण ते वाढणार नाहीत. त्यामध्ये पहिली गोष्ट असते हाडांची ठिसूळता. हाडांची ठिसूळता म्हणजे जसं वय वाढेल, आता अगोदर 50 ते 60 वर्षानंतर आपल्याला हाडाचे आजार किंवा हे सगळ्या गोष्टी व्हायच्या, त्या आता आपल्या लाईफस्टाईल चेंजेस असतील किंवा बाकीच्या गोष्टींमुळे अराउंड आता 40 ते 50 किंवा त्याच्या अगोदरही आपल्याला हाडाचे आजार चालू होतात. त्यामध्ये हाडाची ठिसूळता, हाडामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होण्याचे आता जास्त प्रमाणात चालू झालंय. कारण आपण जे अगोदर काम करायचो किंवा वर्क जास्त प्रमाणात व्हायचं ते आता बैठे काम चालू झाल्यामुळे काम कमी होत आहे. तर कॅल्शियमचं जेवढं आपल्याला उपलब्ध असेल किंवा आपल्याला काम केल्यामुळे हाडामध्ये जाणारं कॅल्शियम असेल ते आता काही प्रमाणामध्ये कमी झालंय. त्यामुळे हाडाचे आजार आजकाल पूर्णच सगळ्यांमध्ये, माणसांमध्ये आणि बायकांमध्ये दोघांमध्ये जास्त प्रमाणात आता वाढायला लागलेले आहेत.
0: अच्छा, म्हणजे एकूणच हाडांचा जो आजार आहे तो अगोदर जसं सर्दी वगैरे कॉमन झाली किंवा हिवताप सीझन बदलल्यानंतर कॉमन आला, असे जे काही सर्वसामान्य आजार होते, पण हाडांचे आजार क्वचितच व्हायचे, ते आता कॉमन झाले,
1: कॉमन झालेले आहेत.
0: अच्छा अच्छा, तर आपण सुरुवातच अशी करूयात की हाडांचं कॅल्शियम कमी होणं असं जे तुम्ही म्हटलं ते नेमकं काय असतं आणि त्याचे मूळतः कारण काय असू शकतं.
1: बरं, हाडांचं कॅल्शियम म्हणजे आपण जे जेवण करतो किंवा मग खाण्यामध्ये आपल्या पूर्ण सकस आहार असतो त्या आहारातून येणारं कॅल्शियम असतं ते आपल्या रक्ताद्वारे आपल्या हाडांमध्ये जातं आणि तिथे त्या हाडांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे साठतं आणि त्याच्यामुळे हाडाची ताकद वाढली जाते. ठीक आहे. आता मोठे मोठे हाडातले असतील, मांडीचा हाड असेल किंवा हातातले हाड असतील किंवा मणक्याचे हाड असतील, याच्यामध्ये हाडाचं कॅल्शियमचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असलं पाहिजे. पण आता जसं आपण काम कमी असल्यामुळे किंवा बाकीच्या याच्यामुळे ते कॅल्शियम आपल्याला शरीराला भेटत नाही, त्या प्रमाणामुळे आपलं ते शरीरातलं रक्तातलं कॅल्शियम बोन मध्ये जाण्याचं प्रमाण भरपूर कमी होतं आणि त्याच्यामुळे हाडं ठिसूळ होतात. त्याच्यामुळे जे हाडाचं दुखणं आहे ते लवकर चालू होतं आणि ते आत्ताच्या प्रत्येक लहान ते 20 ते 30 वर्षापासून ते 40 ते 50 वर्षामध्ये प्रत्येकामध्ये कधी ना कधी येतंय असं सर्वसामान्य जनतेत आपल्याला आता तरी दिसतंय.
0: अच्छा, मग आता हे जे कॅल्शियमचं प्रमाण कमी होण्याचं म्हणताय तुम्ही, आता बैठे काम असेल किंवा हे, ह्याच्यामध्ये आपल्याला वर्गवारी करता येऊ शकलं का? जसं तर तुम्ही महिला आणि पुरुष असं तर दोन्ही कॅटेगरीमध्ये सांगितलं, पण आपण वयोमानाप्रमाणे जर पाहायचं म्हटलं तर समजा आता लहान मुलं असतात जे की समजा पहिली दुसरी पाचवीला जाणारे, 10वीपर्यंत जाणारे समजूयात, जे आता महाविद्यालयीन युवक वर्ग आहे तो युवक वर्ग, मग तो ठीक 20-25 वर्षाचा, तुम्ही 40-50 वर्षाचा तर असं म्हटलेलाच आहात, तर ह्याच्यामध्ये असं तुम्हाला काही कॅल्शियम डिफिशियन्सी दिसून येते तो अनुवंशिक आहे की केवळ आहार आणि आपल्या जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे असं काही विषय होतो?
1: नाही, अशी अशी डिफिशियन्सी आपल्याला लहान मुलांमध्ये पण कधीतरी दिसते किंवा मग जे 14 ते 15 जे वय वाढण्याचं प्रमाण असतं त्याच्यामध्ये कधी कधी दिसते. त्यामध्ये एक जास्त मोठा फॅक्टर असतो की आपल्याला कॅल्शियम तयार करण्यासाठी जे शरीरातले जीवनसत्व आहेत व्हिटॅमिन डी म्हणतो आपल्याला, ते आपल्याला सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जास्त प्रमाणात भेटतं. ते कमी भेटत असेल तर त्याच्यामुळे आपलं कॅल्शियम जरी भेटलं तरी ते पूर्ण आपल्या शरीरात प्रक्रिया होण्याचा कार्यक्रम व्हिटॅमिन डी मुळे होतो. ते व्हिटॅमिन डी आपल्याला कधी कधी शरीरात कमी दिसतं, तर 20 वर्षाच्या खाली जर असेल शरीर कॅल्शियमचं तर हे जास्त प्रमाणात असू शकतं.

0: त्यानंतर आपल्याला जातं की कधी कधी अनुवांशिक काही आजार आहेत, त्या अनुवांशिक आजारामुळे व्हिटॅमिन डी शरीरामध्ये तयार होत नाही, त्यावेळेस हे प्रमाणात आजार दिसू शकतात. 20 ते 40 वर्षांमध्ये जास्त करून आपण जे आपल्याला पाहिजे असतं तेवढं कॅल्शियम आपल्याला शरीरात भेटत नाही, त्याच्यामुळे ते होतात. आणि 40 नंतर आपलं शरीर त्या कॅल्शियमची प्रक्रिया करण्याचं प्रमाणच कमी करतं, त्याच्यामुळे आपल्याला कधी होत नाही. याच प्रमाणात आपण आता वर्गवारी करताना बघितलं पुरुष आणि महिला, तर महिलांना 40 ते 50 वर्षांनंतर ज्यावेळेस आपले चेंजेस चालू होतात त्यावेळेस कॅल्शियमचं प्रमाण त्यांच्या ह्याच्यातलं कमी होतं आणि त्याच्यामध्ये सांध्याची ठिसूळता किंवा हाडाची ठिसूळता त्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. ह्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये वर्गवारीनुसार करता येतील.
1: अच्छा, मग आता हे जे कॅल्शियमचं जे प्रमाण आहे जे की तुम्ही आता ज्या वर्गवारीमध्ये सांगितलं कमी होण्याचं, त्याच्यात व्हिटॅमिन डी चा रोल तुम्ही एक खूप मोठा सांगितला जो की कोवळ्या उन्हामध्ये मिळतो असं तुम्ही म्हटलेला. तर बऱ्याच वेळेस असं असतं की व्हिटॅमिनच्या बऱ्याचशा टॅबलेट किंवा असं बरंच उपलब्ध झालेलं आहे, तर तुम्ही असं काही सजेस्ट करता की फक्त टॅबलेट खान हे, कारण जो आपला जुना काळ होता तो थोडस सकाळी लवकर झोपेतून उठणं, पुन्हा थोडंसं एक्सरसाइज करणं, हे करणं असा बराचसा विषय असायचा, आता तो कमी प्रमाणात दिसतो असं.
0: बरोबर आहे. आपल्याला अगोदर ज्या वेळेस जे सकाळी सांगायचे जुने लोक की सकाळी लवकर उठा, त्यानंतर व्यायाम करा, त्यानंतर तुमचा कार्य म्हणजे दिनचर्या आपली चालू करा, ते आता उलट होऊन आपण रात्री जास्त जागतो आणि सकाळी लवकर उशिरा उठतो, त्यामुळे जे सकाळचं कोवळ्या उन्हातून आपल्याला जे मिळणारे व्हिटॅमिन डी आहे ते प्रमाण भरपूर कमी झालंय. मग त्यासाठी नंतर आपण डॉक्टरकडे जातो आणि व्हिटॅमिन डीचा टॅबलेट घेतो, कॅल्शियमचा टॅबलेट घेतो, पण ते शेवटी होऊन त्या गोळ्यात झाल्या, गोळ्यातून भेटणार आणि आपल्याला नैसर्गिक भेटणार, ह्या दोन गोष्टींमध्ये आपण कधीच एकत्रपणे हे करू शकत नाही, एकत्र त्यांना बघूच शकत नाही. नैसर्गिक ते नैसर्गिकच आहे, गोळ्यांनी आपल्याला त्याचे साईड इफेक्टही होतात मग त्या गोळ्यांच्या पुढे जाऊन, हा एक प्रश्न असतो. त्यामुळे स्वतःहून येऊन कोणीतरी सांगता येतं त्यावेळेस आपण फक्त गोळ्या देण्यापेक्षा त्यांना दिनक्रम बदला, सकाळी लवकर उठून आपला दिनक्रम चालू करा, ह्या गोष्टी आपण नक्कीच सांगू शकतो.
1: अच्छा अच्छा, तर आपण जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी, ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अस्थिरोग तज्ञ आहेत आणि त्यांचं सुयश ऑर्थोकेअर क्लिनिक म्हणून सह्याद्री हॉस्पिटल समोर आहे, डीआयसी रोड धाराशिव या ठिकाणी. आणि आज ते आपल्याला या हाडांच्या वेगवेगळ्या आजारांविषयी एक जनरल चर्चा करत आहोत, आपण अजून स्पेसिफिक चर्चा करणारच आहोत. पण डॉक्टर सुयश, आता जसं तुम्ही कॅल्शियमची कमी या पद्धतीनं एक विषय सांगितला, मग त्याला लागूनच एक पुन्हा अजून थोडासा विषय येतो, तो म्हणजे गुडघ्यामधले आजार. म्हणजे आता मोस्ट ऑफ द टाइम आम्ही पण आता रेडिओच्या माध्यमातून समजा जाहिराती करताना किंवा आमच्या हातामध्ये ज्यावेळेस कधी एखादं पॉम्पलेट लिफलेट येतं किंवा कॉमनली ज्यावेळेस लोक बोलतात अहो गुडघ्यामध्ये खूप त्रास व्हायला, आम्हाला चालताना फिरताना कटकट आवाज येतोय गुडघ्यामध्ये, किंवा एकदा बसलं तर उठता येत नाहीये, अशा बरेचसे प्रॉब्लेम गुडघ्याविषयी सांगतात. आणि अर्थात हे गुडघ्याचे जे प्रॉब्लेम असतात ते काय फक्त ऍक्सिडेंटमधूनच झालेले असतात असा भाग नाहीये, जे कॉमन लाईफ आहे ज्यांचा आयुष्यामध्ये कधी ऍक्सिडेंट पण झालेला नाहीये ते सुद्धा म्हणतात की गुडघ्याचा त्रास आहे. ज्यांचा ऍक्सिडेंट झाला त्याविषयी तर आपल्याला चर्चा पुढे करायचीच आहे, पण मूळतः असं आपल्या कानावर बरंच येतं आणि खास करून जे तरुण वर्ग आहेत त्यांच्याकडून सुद्धा ऐकायला येतं की आम्हाला गुडघ्यामध्ये दुखायला लागलं, तर ते नेमकं काय सांगा.
0: आता आपण याच्या तरी वर्गवारी करू शकतो. गुडघ्याचा आजार हा कॉमन झालाय, म्हणजे दर 3 माणसांमध्ये एका माणसाला गुडघ्याचा आजार कंटिन्युअसली चालू आहेच. त्याबद्दल आपण बोलताना असं बोलू शकतो की गुडघ्याचा आजार हा स्पेसिफिक फक्त गुडघ्याचा म्हणता येत नाही, त्याच्या आजूबाजूला असणारे स्नायूंचे आजार त्यात वर्गवारी करता येते. त्यासोबत आपण जर ॲथलीट असतील जे रोजचे पळण्याचे किंवा जास्त त्यांचं वर्क आहे त्यांच्यामध्ये गुडघ्याचे आजार कॉमन होतात. त्यानंतर वयोमानानुसार आपण ज्यावेळेस 30 ते 40 वर्षांनुसार जातो त्यावेळेस गुडघ्यांचे आजार जास्त वाढतात, कारण की इतक्या वर्ष गुडघ्याची जी वाटी असते त्यांची झीज व्हायला चालू होते. हा एक वर्गवारी करता येते. त्यासोबत जर जास्त खेळण्यामध्ये लिगामेंटचे किंवा जर असे तुटले असतील तर त्यामध्ये गुडघ्याचे आजार त्यामध्येही मोडतात. अशा प्रकारे आपल्याला गुडघ्याचे आजार काही न होता जे रेग्युलर मध्ये चालू असणारे गुडघ्याचे आजार आहेत ते या ह्याच्यात आपल्याला एकत्रित करता येतील. त्यामध्ये जसं तुम्ही म्हणतात तसं आपल्याला कधी कटकट आवाज येतो, कधी कधी काही न होता नाही हळू कधी गुडघ्याचं दुखणं चालू होतं. या गुडघ्याच्या आपल्या जे काम असतं थोडासा आराम देणं गुडघ्याला, ह्या गोष्टी आता भरपूर ज्या साध्या जीवनामध्ये होत होत्या त्या आता धावपळीचं जीवन झालं, आपल्याला कंटिन्युअसली काम करावं लागतं, दिवसभर काम असतं, त्यामध्ये हे आजार वाढलेले असतात. याची कारणही आपण बघू शकतो की अगोदर जेवढे आपण शरीराला जेवढा व्यायाम करायचो तेवढा व्यायाम आता होत नाही, आपण फक्त काम

0: आहेत. सध्या आपण जर असं ओव्हरऑल जर बघायला गेलं तर एक कामाचा प्रकार आहे तो म्हणजे ऑफिशियल काम, म्हणजे एका खुर्चीवर बसून आहेत आणि दिवसभर ते कॉम्प्युटरवर असेल, क्लेरिकल असेल, व्हॉट एव्हर मे बी असेल, पण ते बसून काम करतायत. दुसरा कामाचा प्रकार आहे जे की शेतकरी किंवा शेतमजूर किंवा जे बाकीच्या आता धावत पळत काम करतायत, फळ विक्रेते असणार आहेत, ते काम करणारे आहेत. तर अशा पद्धतीनं जर विचार करायला गेला, म्हणजे आपण साध्या एका किराणा दुकान जरी पाहिलं तर मालक हा गादीवर बसलेला असणार आहे पण तो बसून काम करतोय, आणि जे बाकीचे लोक आहेत ते लेबर्स आहेत ते समजा ते दुकानामध्ये फिरून काम करतात, मग दोघंही कामं करतायत. दोघांमध्येही गुडघ्याचा प्रकार जर आढळत असेल दुखण्याचा, तर नेमका कसं त्याला समजायचं? मग
1: आता आपण तेच विचारायला गेलं तर जे बैठे काम करतात आणि जे आपले पूर्ण हार्डवर्क करतात, बरोबर, जर दुखण्याचं प्रमाण जर बघायला गेलं तर बसून जे जे खातात म्हणजे की
0: त्यांना जास्त
1: आहे, कारण की त्यांचं त्या प्रमाणामध्ये त्यांचं शरीर तेवढं काम करत नाहीये. आणि जे शरीर काम करतंय दिवसभर त्यामध्ये आपल्याला त्यामुळे त्या शरीराला तेवढी काम करण्याची ताकद येते, ताकदेमुळे त्या लोकांमध्ये गुडघ्याचं दुखण्याचं प्रमाण भरपूर कमी ह्याच्यात असतं. या गोष्टी आपल्याला प्रमुखते जाणवतात अशा.
0: अच्छा अच्छा, म्हणजे जास्त गुडघ्यावर जो ताण पडणार आहे ते जे बैठे काम करणार आहे त्यांच्या गुडघ्यावर जास्त ताण पडणार. मग याच्यामध्ये आणखीन एक विषय येतो तो म्हणजे गुडघ्यावर ताण पडण्याचा, तो म्हणजे वजनाचा काही प्रकार आहे का?
1: जसं आता आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस बाकी वजन थोडस कमी प्रमाणात असतं, पण आपण बैठे काम करतो, आपल्या जेवणाच्या ज्या सगळ्या सवयी बदललेल्या आहेत त्या सगळ्यांमुळे वजन वाढलेलं आहे. वजनाचं आपलं आता सांगितलं तसं 60-70% आपलं वजन पूर्ण गुडघ्याच पेल, तर मग ते गुडघ्यावर वजन जास्त असल्यामुळे आणि कंटिन्युअसली आपण त्या प्रक्रियेतून जात असल्यामुळे गुडघा हा दुखायलाच लागतो, त्याच्यात वजनाचं भरपूर जास्त प्रमाणात आपल्याला आढळत. वजन हा एक फॅक्टर भरपूर आहे.
0: अच्छा, तर ज्याला आपण नी जॉईंट असं म्हणतो किंवा नी जॉईंट रिप्लेसमेंट असं म्हणतो, आणि आपल्या बाकी काही बोली भाषेमध्ये गुडघ्यातलं पाणी कमी झालं, गुडघ्याच्या वाट्या बदलावं लागतील, असा जो एक प्रकार कानावर येतो, तर तो नेमका कसा असतो, काय असतो, आणि असा जर नी जॉईंट रिप्लेसमेंट असेल तर त्याला काय डायरेक्टच ऑपरेशन करायचं हाच पहिला पर्याय असू शकतो का काय असू शकतो?
1: नाही, नी जॉईंट रिप्लेसमेंट हा आपल्याला सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणता येईल, कारण की पहिल्यांदा आपण गुडघे दुखी चालू झाल्यानंतर ती कशामुळे आहे हे पहिल्यांदा तपासून बघतो. ते तपासण्यासाठी आपण गुडघ्याचे एक्सरे करतो. गुडघ्याच्या एक्सरे मध्ये आपल्याला गुडघ्याच्या दोन गुडघ्यांच्या हाडामधली जागा किती प्रमाणात कमी झाली हे कळतं एक्सरे मध्ये. एक्सरेमुळे आपण मग त्यानंतरच्या स्टेज असतात 1, 2, 3, 4, त्यामध्ये स्टेजमध्ये पहिल्या दोन स्टेजमध्ये आपण जसे लाईफस्टाईल चेंजेस सांगू शकतो, वजन कमी करा सांगू शकतो, चालायला जावा सांगू शकतो, याच्यामुळे आपले स्नायू ताकदवर होतात, वजन कमी होतं, याच्यामुळे गुडघ्याचं दुखणं कमी होतं. नंतरच्या स्टेजमध्ये आपण त्यांना गोळ्या औषधांनी ते दुखणं किती प्रमाणात कमी येतं हे बघू शकतो. त्यानंतरच्या स्टेजमध्ये आपण कधी गुडघ्यामध्ये जर वरून काही आवरण घालून किंवा नी कॅप्स घालून हे कमी होतंय का हा ट्रायल देतो. त्यानंतरच्या स्टेजमध्ये जर गुडघ्यामध्ये जर इंजेक्शन दिलं ज्यावेळेस आपण पाणी कमी होतं किंवा ह्या गोष्टी म्हणतो, तर ते काही इंजेक्शनमुळे किती प्रमाणामध्ये गुडघ्याचं दुखणं कमी होतंय या सगळ्या गोष्टी बोलतो. आणि त्यानंतरच्या स्टेजमध्ये शेवटी कशामुळेच फरक पडत नसेल आणि गुडघ्याची वाटी तितकीच खराब झाली असेल तर मग त्यासाठी आपण नी रिप्लेसमेंट हा शेवटचा पर्याय म्हणून त्याच्याकडे बघतो.
0: अच्छा अच्छा, बरं, आता हे काहीच होऊ नये आणि आता मला गुडघ्यामध्ये त्रास होतोय, गुडघ्यामध्ये दुखतंय असं प्राथमिक दृष्ट्या लक्षात आलं की आपण काय करायचं? मग ते दुखणं सहन करायचं, म्हणजे मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या न्यायच्या, एकतर गुडघा दुखायला द्या, म्हणजे की सेल्फ मेडिकेशनचा हा भाग येतो. मी प्रत्येक डॉक्टरांना हा प्रश्न विचारतो सेल्फ मेडिकेशनचा, तर मेडिकलमध्ये जायचं, गोळी घ्यायचं, एक पेन कमी होतात, किंवा कुठलं तर ऑइल घेऊन गुडघ्याला चोळायचं, किंवा मग एखादी जशी क्रीम मिळते ती क्रीम मिळून गुडघ्याला चोळली की आपलं गुडघं दुखणं थांबतं. मग आपलं थांबलं असं समजायचं का?
1: नाही, थांबलं असं नाही, आपलं दुखणं कमी झालं असं समजू शकतो, पण जोपर्यंत आपल्याला ते कारण शोधून त्यासाठी उपचार करत नाही तोपर्यंत ते तात्पुरता आजारासाठीच हे झालं. आपण ज्यावेळेस मेडिकलमध्ये जातो स्वतः आपण गुगलवर सर्च करतो आता तर की कशामुळे झालंय आणि त्यासाठी आपण पुढे जाऊन स्वतःच गोळ्या घेतो, तसं न करण्यापेक्षा त्याचं कारण काय हे बघून त्याच्यासाठीचा योग्य उपचार काय हे प्राथमिकरित्या सापडणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
0: आणि कोमॉर्बिडिटी पण काय असू शकते, इतर आजार पण असू शकतात, त्याच्यामुळे जर ते औषधं घेतले तर कदाचित इतर आजारांना स्वतः असू शकतो.
1: तर ते कारण की आपण ज्यावेळेस बघतो की गुडघ्याचं किंवा प्रत्येक दुखणं कमी करण्यासाठी आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस रेग्युलरली आपल्याला दिले जाणाऱ्या गोळ्या मेडिकलमधून असे असतात की पेन किलर असतं. बरोबर, पेन किलरचा सगळ्यात जास्त साईड इफेक्ट होतो किडनीवर आपल्या, तर किडनी खराब होण्याचं

0: प्रमाण हे भरपूर प्रमाणात म्हणजे वाढलेलं आहे आता. कारण की आपण कंटिन्युअसली काही गोष्टी घेत जातो, जसं पेन किलर, दुसरी गोष्ट झाली स्टिरॉइड्स. स्टिरॉइड्समुळे आपल्या शरीरावर वजन वाढणे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या वाढायला लागतात. दुखणं कमी तात्पुरतं होतं, ते बंद नाही होत. त्याचं कारण न सापडता आपण फक्त तात्पुरतं बंद करण्याचं त्याच्यामध्ये घेतो. तसं न करता डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला घेऊन त्याची योग्य ट्रीटमेंट घेणं भरपूर गरजेचं आहे.
1: आणि हे जर सुरुवातीलाच केलं तर पुढच्या मेजर गोष्टी थांबू शकतात.
0: म्हणजे ज्या डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या पाळल्या, जे योग्य व्यायाम करायला सांगितलेले केले, आपली दिनचर्या थोडीशी बदलली, तर यामुळे पुढे जो वाढणारा प्रकार आहे गुडघेदुखीचा किंवा जॉईंट रिप्लेसमेंट लागेलच प्रत्येकाच्या मध्ये, ते भरपूर प्रमाणात कमी होतं.
1: अच्छा, तर हे झालं गुडघ्यांच्या आजारांच्या विषयी. आपल्याला आणखीन थोडस डॉक्टर साहेबांशी बोलायचंच आहे. आपण जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ञ आहेत आणि त्यासोबत सुयश ऑर्थो केअर क्लिनिक म्हणून त्यांचं सह्याद्री हॉस्पिटल समोर डीआयसी रोड धाराशिव या ठिकाणी क्लिनिक आहे. आणि त्यांनी MBBS MS ऑर्थोपेडिक मध्ये केलेलं आहे आणि त्यानंतर FIGR केलेलं आहे मुंबई येथून आणि FIMISS असं एक त्यांचं आहे. कन्सल्टंट ट्रॉमा स्पाईन अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. तर आता ह्यासोबत आणखीन एक आजार येतो, तो म्हणजे जो मेजरली जाणवतो आणि जे खऱ्या अर्थानं खूप खर्चिक पण असतं आणि त्रासदायक पण असतं, त्याच्या वेदना पण खूप जास्त असतात, तो म्हणजे मणक्याचा आजार आहे. तर ते मणक्याच्या आजाराचं पण सांगा.
0: येस, मणक्याचा आजार आपल्याला बोलता येईल की मणके, जास्त करून हे बोली भाषेमध्ये असं बोलतात की मणके सरकले, दुसरं असतं गादी सरकली, तिसरं असतं सियाटिका म्हणतो त्याला, चौथं असतं
1: स्लीप डिस्क
0: असं म्हणतो. या सगळ्या बोली भाषेतल्या गोष्टी आहेत. त्यासाठी आपल्याला एक या सगळ्यांचं कारण असतं की मणक्याची जी झीज झाली आहे ते, त्यामध्ये आपण मगाशी बोलतो तसं मणक्यामध्ये किंवा मणक्याची ठिसूळता येते, त्याच्यामध्ये कॅल्शियम कमी झालेलं असतं. दुसरी गोष्ट असते जे मणक्यामध्ये जी गादी असते ती जास्त भार उचलल्यामुळे किंवा या गोष्टींमुळे आपली नसेवर दाब करते, तिथून जाणारी आपली नव्ज असतात ज्या गुडघ्याला सप्लाय करतात ते असतं. नंतर त्यानंतर आपण म्हणतो की कंबर दुखायला लागते. कंबर दुखी म्हणजे तिथल्या आजूबाजूचे स्नायू ओढल्यामुळे का त्यांच्यावर ताण आल्यामुळे ते चालू होतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रितरित्या कंबर दुखणं असं म्हणून एक आपण त्यांना संबोधतो.
1: अच्छा अच्छा, मग हे जे स्पाईनचे तुम्ही वेगवेगळे प्रकार सांगितले याचे कारण काय असू शकतील? तुम्ही तर जसं ठिसूळपणा वगैरे सांगितलं, आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्यावेळी झोपेतून उठतो, म्हणजे झोप ही तर सगळ्यात महत्वाची जी काही स्पाईनवरच टेकलेली आहे, तर झोपेतून उठल्यापासून ते पुन्हा झोपेपर्यंत आणि झोपेचा पूर्ण कालावधी, तर याच्यामध्ये नेमकं काय काय असतं ज्याच्यामुळे आपल्याला असे स्पाईन्सचे किंवा मणक्याचे आजार होऊ शकतात?
0: हो, तर झोपेतून उठल्यापासून जसं तुम्ही सांगताय झोप, झोपेमध्ये झोपतो कसं, ते आपण काम करतो कसं आणि काम किती प्रमाणात करतो या सगळ्यांमुळे स्पाईनवर फरक पडतो. त्याच्यामध्ये आपण उठल्यापासून बघितलं तर सकाळचे व्यायाम किंवा सकाळचं चालणं, त्यानंतर आपण जे काम करतो, त्यानंतर आपण जे वजन उचलतो, या सगळ्या गोष्टींमुळे मणक्यावर परिणाम पडायला चालू होतात. त्यानंतर आपण जे जेवण करतो त्यामध्ये आपल्याला काय काय आहार येतात, त्यानंतर आपण दिवसभरात जे काम करतो, त्यानंतर रात्रीचे व्यायाम असतील किंवा रात्रीचे जे आपली बसण्याची किंवा दिवसभरातही बसण्याची पोश्चर असेल, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पूर्णपणे त्या मणक्यावर ताण येतो किंवा मणक्याच्या ज्या गोष्टी असतात त्या बदलतात. त्याच्यामध्ये मणक्याचा आपला जो कणा असतो त्याचा एक कर्व असतो, तो कधी कधी जास्त बसल्यामुळे तो कर्व निघून जातो आणि मणका आपला स्ट्रेट होतो, त्याच्यामुळे मणका दुखायला चालू होतो. कधी कधी आपण पुढे वाकून जास्त प्रमाणात वजन उचलतो, त्याच्यामुळे मणक्याचे जे झालेले आजूबाजूचे स्नायू थकलेले असतात, त्यामुळे ते स्नायू तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे स्लिप डिस्कचा आजार चालू होतो. जसं मी सांगितलं तसं हाडांची ठिसूळता असते, त्यामुळे बोन पेन असतं, त्याच्यामुळे ते मणक्याचे आजार चालू होतात. जसं जसं वय वाढतं कधी कधी आपले हाडं ठिसूळ झाल्यामुळे तिथला मणका एकमेकांवर जोडलेले असतात, ते जोडलेले मणके एकमेकांवरून सरकायला लागतात, त्यामुळे मणक्यातून जी आपल्या पायात जाणारी नस आहे ती दबल्यामुळे पायाचं दुखणंही आपल्याला चालू होतं, अशा प्रमाणात मणक्याचे दुखणे आपल्याला चालू होतं.
1: अच्छा, याच्यातल्या जर डॉक्टर सुहेजी आपण जर समजा विचार करायचं म्हटलं तर आपण एक दोन जर मेजर गोष्टीवर जर विचार केला स्पाईनशी रिलेटेड, तर एक तर म्हणजे जे बसून काम आहे, कारण आपण मेजरली जर पाहिलं आता ऑफिसेसमध्ये पहा किंवा कुठेही पहा, जिथं आपण मार्केटमध्ये जरी गेलो कुठेही जरी गेलो, तर बसून काम हे वाढलेलं आहे. म्हणजे जसं की समोर कम्प्युटर आहे, कम्प्युटर बसून एक आपण एका पोश्चरमध्ये बसलेलो आहोत, तर एक तर ते बसून कामाची पद्धत आहे, अर्थात जे ओझे उचलतात ते तर तुम्ही सांगितलं किंवा त्याने जर अननेसेसरीली जर समजा काय असं ओझं उचललं तर त्यामुळे स्पाईनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. पण जे बसून एका पोश्चरमध्ये काम करतात तो एक भाग आहे, आणि दुसरा म्हणजे झोपणं. तर ज्या गादीवर झोपतात ज्याच्यामुळे स्पाईनमधल्या मणक्याच्या गादीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर ती गादी आणि ते झोपणं हे नेमकं कसं असायला पाहिजे किंवा काय असायला पाहिजे हे एक थोडं सांगा.
0: आपण आता दोन गोष्टींबद्दल बोलतोय, तर त्याच्यामध्ये आपण जे बैठे काम आहे त्या बैठे कामामध्ये आपण आपलं बसून जे कॉम्प्युटर वर्क करतो त्याच्यामध्ये दोन्ही वेळेस होतं, जे मणक्याचं आणि आपण जे म्हणतो मानेच्या इथे दोन्हीचे त्रास चालू होतात. त्यामुळे जे आपण पुढे वाकून आपण कणा वाकून किंवा असं पुढे बाक काढून बसतो आपला तो प्रश्न येतो. त्यामध्ये बाक काढून बसल्यामुळे जे मणक्याचे अगोदर आपले नैसर्गिक कर्व आहेत ते निघून जातात, त्यामुळे आपण ते दुखणं भरपूर चालू होतं. एकाच जागेवर बसून आपण 3-4 तास 4-5 तास काम करतो, त्या कामामध्ये आपल्याला पहिल्यांदा जाणवत नाही पण असं कंटिन्युअसली 4-6 महिन्यांनंतर आपल्याला तो त्रास भरपूर चालू होतो. तिसरं प्रमाण असतं की आपण ड्रायव्हिंग करतो, ड्रायव्हिंग करताना आपण असेच बसलेले असतो बैठे काम करतो, त्यावेळेस आपला तिथेही बाक तयार होतो, त्या बाकेमुळे आपल्याला ते स्नायूचे आणि मणक्याचे दुखण्याचे प्रमाण चालू होतं. त्यासोबत आपण मोबाईल बघत असतो, मोबाईल बघताना
1: मान तर आता इतका मेजर इश्यू आहे की मोबाईलमध्ये तासन तास रील मध्ये असं मान वाकून बघून कसं निघून जातात.
0: तेच मान तिथेही मानेचाही कर असतो जो नैसर्गिक, तोही आता जसं जसं आपण खाली वाकून काम करतो मोबाईल बघत राहतो त्यामुळे तिथेही मानेचे दुखणं चालू होतं. त्यामध्ये मानेचा कर्व कमी झाल्यामुळे किंवा स्नायू आखडल्यामुळे हे दुखणं चालू होतं आणि हे कंटिन्युअसली राहतं. मग त्यासाठी आपल्याला घेण्याची काळजी असते. आपण अर्धा ते एक तास काम केल्यानंतर थोडंसं उठून चालणं, थोडंसं रिलॅक्स होणं, त्यानंतर थोडंसं मानेचे व्यायाम करणं किंवा कमरेचे व्यायाम करणं दिवसभरात, ह्या गोष्टी इथे कामाला येऊ शकतात. त्यासोबत दुसरा मुद्दा आपण बोलतोय की झोपताना झोपायचं कसं किंवा हे, गादीवर झोपतो आणि आपली गादी खराब होते असंही प्रमाण येत आहे. तर तसा न विचार करता आपण जे नॉर्मल पोश्चर वापरतो त्या पोश्चरमध्ये झोपणं, जास्त मऊ प्रमाणातही नसावं आणि जास्त कडकही गादी नसावी.
1: अच्छा, अशा दोन्ही जमिनीवर. आता बरेच जण असं म्हणतात की गादीवर झोपून पाठ खूप दुखायली म्हणून बरेच जण जमिनीवरच झोपतात.
0: हो तसंही येतं. तर जास्तही मऊ गादी न बघता आपल्याला कम्फर्टेबल आपण आहेत त्याच्यात आणि जास्तही फक्त फरशीवर किंवा याच्यावर न झोपता थोडीशी कडक असलेली गादी युज करणं, कुठल्याही हायफाय गोष्टी न करता ज्या साध्या गोष्टी आहेत त्यांनी, जास्त मोठ्या उशी न वापरणं त्यामुळे मणक्याचे किंवा मानेचे आजार तयार होतात. तर ह्या गोष्टी टाळता आल्या तर आपल्याला मोठ्या प्रमाणातले आजार टाळता येतात.
1: अच्छा. आणि जे आपण ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये पाहतो की बऱ्याचशा अशा गाद्या आहेत, ऑर्थोपेडिक गाद्या आहेत, याची किंमत एवढी लाख आहे त्याची एवढी आहे, असं काही तुम्ही त्याला काय असं सजेशन देऊ शकता किंवा काय?
0: नाही, अशा प्रमाणात कुठल्याही हायफाय गोष्टी मी आता जसं सांगतो, हायफाय जे फक्त ऑर्थो डॉक्टर किंवा याच्या हे न करता आपण जे नॉर्मल अगोदरपासून वापरतोय उशी न वापरता जास्त करून साध्या गाद्यावर झोपलं आणि कंटिन्युअसली नॉर्मल पोश्चर मध्ये झोपलं तर या गोष्टींची गरजही पडत नाही, एवढा आपला पैसाही खर्च होत नाही.
1: अच्छा अच्छा. तर आता हे झालं स्पाईनच्या संदर्भात जे की तुम्ही बाय नॅचरली झोपणं बसणं असं म्हणतात. जसा वजनाचा एक नेहमी प्रकार येतो गुडघ्यावर प्रॉब्लेम होतो, तसं जर समजा शरीराचं वजन वाढलेलं असेल तर स्पाईनला प्रॉब्लेम होतो.
0: हो नक्कीच होतं. जसं मी म्हणलं आपलं गुडघा 60-70% आपलं वजन पेलतात, तसंच आपलं मन काही अराउंड 50% आपलं जे वजन आहे पोटाचं असेल किंवा शरीराचं असेल ते वजन पेलतो. त्यामध्ये जसं जसं वजन वाढतं तसं तसं त्या मणक्यावरचंही प्रेशर वाढतं. तर जसं प्रेशर वाढतं तिथले स्नायू दुखायचे किंवा मग स्नायू कमकुवत होतात, कारण की वजन आपलं स्नायूच वाढत नाही ते आपलं फॅट वाढतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे मग ते वजन आपल्याला स्नायू कमकुवत करण्यासाठी हे होतं, पुढे जाऊन अफेक्ट होतं. तर त्या वजनाचा नेहमीच मणक्यावर परिणाम पडतो. तसंच आपण ज्यावेळेस बसतो बैठे कामामध्ये आपलं नेहमीच वजन वाढतं, वजन वाढल्यामुळे आपण पुढे बाग करून बसायला लागतो, त्यामुळे मणक्याचे आजार चालू होतात.
1: अच्छा. तर डॉक्टर साहेब मी आणखीन एक हा प्रश्न विचारणार आहे. आपण जे चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ञ आहेत आणि त्यांचं सुयश ऑर्थो केअर क्लिनिक आहे सह्याद्री हॉस्पिटल समोर DIC रोड धाराशिव या ठिकाणी. डॉक्टर सुयशजी, जसं मी आत्ता म्हणत होतो की हे स्पाईनचा विषय झाला सगळा झाला, आम्ही सध्या एक आता रील्स पाहतोय तर आता रील्स पाहू नका असं बरेच जण डॉक्टर म्हणतात की असं वाकून, म्हणून त्या रील्स मध्येच आम्ही असं पाहतो की मोबाईल असा धरून पहा रील्स, म्हणजे जेणेकरून तुमच्या मानेवर किंवा स्पाईनवर ताण पडणार नाही असे रील्स पाहतो. आणि काही रील्स असे पाहतोय की ज्याच्यामध्ये स्वतः डॉक्टर आहेत असे म्हणणारे ते वेगवेगळ्या प्रकारे हाडं मोडतात, म्हणजे त्यांनी तो माईक लावलेला असतो आणि ते हाडं मोडलेला आवाज येतो की असं थोडस पाठीला काहीतरी धरतात असं करतात म्हणजे, आणि ते हाडं मोडलेलं थोडक्यात आवाज येतो. तर हे जे रील्स पाहतो काय नेमकं त्याचा काय विषय असू शकतो?
0: ओके, आता जसं म्हणतो की पहिला प्रश्न होता की आपण जो मोबाईल खाली बघून धरतो तोच जर आपण मोबाईल आपल्या डोळ्यांच्या ज्या आहे पॅरलल लेवलला धरला तर आपली मान खाली वाकत नाही, त्यामुळे जास्त प्रमाणात जे मणक्याचं दुखणं आहे मानेच्या मणक्याचं दुखणं येतं ते कमी येईल. पण मग आपण किती वेळ बघणार असं आणि कितीच रील्स बघणार? आपण तासन तास जर बघत असेल तर तो डोळ्यालाही परिणाम करतो आणि आपल्या पूर्णच मणक्यालाही आणि शरीरालाही परिणाम करणार. तर जास्त मोबाईल बघणं टाळणं हेच त्यासाठी उपाय आहे. जेवढा गरजेचं आहे तेवढा मान खाली न वाकवता बघावा. दुसरं जसं आपण बघतोय आता की जे हाडं मोडणारे डॉक्टर आहेत किंवा मग जसे आहेत कायरो प्रॅक्टिस म्हणतो आपण त्याला, ठीक, तर मग त्यामध्ये त्याचा किती प्रमाणात फरक पडतो याच्यापेक्षा हा तात्पुरता फरक आहे.
1: अच्छा,
0: पण त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन किंवा त्याच्यामुळे होणारे सांध्याचे आजार ते पुढे वाढून जास्त वाढू शकतात. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर तात्पुरतं थोडस चांगलं वाटावं याच्यासाठी हाडं मोडून घेणं हे चुकीची पद्धत आहे असं. त्यापेक्षा मग आपण स्वतः व्यायाम करावे, व्यायामामध्ये स्ट्रेचिंग करावी, रिलॅक्स व्हावं, नॉर्मल योगासनं करावी, याच्यामुळे जे हाडं मोडण्याचं किंवा बाकीच्या गोष्टी ज्या लागतात त्या भरपूर प्रमाणात कमी होतील.
1: अच्छा, पण ते इझी आहे थोडस लवकर रिलीफ मिळतो म्हणून त्याच्याकडे लोक जास्त वळतात?
0: हो, नक्कीच वळतात. आपण ज्या आपल्याला समोर दिसतात आपल्याला लवकर त्याच्यामुळे बरं वाटतं अशा गोष्टींकडे आपण लवकर जातो आणि आपलं दैनंदिन जीवन बदलण्याच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला भरपूर अवघड अशा वाटतात त्या गोष्टी आपण अवॉइड करतो किंवा टाळतो. पण त्याचा आपला लॉंग टर्म परिणाम बघितला तर त्याच्यामुळे भरपूर धोकादायक परिणाम होऊ शकतो.
1: अच्छा, तर जसं तुम्ही व्यायामाचं आणि योगासनाचं नाव काढलं म्हणून तो प्रश्न लगेचच विचारतो डोक्यात चालू आहे म्हणून. एक तर आजकाल बऱ्याचशे जिम निघालेले आहेत, फिटनेस क्लब असं नावाचे प्रकार निघालेले आहेत, पुन्हा त्याच्यानंतर योगासनं असं म्हणता तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ज्याला कोणाला असा आजार असणार आहे, मी पर्टिक्युलर आजार म्हणतो, जे यंग जनरेशन जात आहे ठीक आहे त्यांच्या सहन करण्याची ताकद आहे ते सगळे करतायत, पण जे समजा थोडंसं त्यांचं एज झालेलं आहे किंवा बरस आता रील्स किंवा चित्रपट पाहून ज्यांना थोडस आपलं फिट असायला पाहिजे बॉडी असं ज्यांना वाटतं, पण ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे मेनली, स्पाईनचा त्रास आहे, असं बसून काम करण्याची पद्धत आहे, तर त्यांनी नेमका तुमचा त्यांना काय सल्ला असणार आहे की त्यांनी अगोदर थोडस स्वतःच चेकअप करावं की गेलं की लगेचच डम्बेल्स वेट लिफ्टिंग असं काहीतरी करावं?
0: नाही, तसं तर कोणीच करू नये. आपलं शरीराचं वजन हेच आपल्यासाठी पहिला तर धोकादायक असू शकतं, त्यामुळे ज्यावेळेस आपण जायला चालू करतोय वय हा फॅक्टर न बघता आपली आत्ताची शरीराची काय ठेवण आहे ते बघावी, त्यांच्या प्रॉपर ट्रेनर्स कडून पहिल्यांदा बघावं की आपल्याला स्टार्टिंगला कुठले कुठले वजन उचलू शकतो, आपण किती प्रमाणात अगोदर व्यायाम केलेले आहेत आणि आपल्याला किती जमतात. आलं आणि 20-30 किलो उचललं तर लगेच 8 दिवसात कोणाचंही बॉडी बनत नाही किंवा कोणालाही चांगलं बनत नाही. तर पहिल्यांदा आपण जे नॉर्मल स्ट्रेचिंग म्हणतो किंवा मग लहान प्रमाणातली योगासनं असतील, नॉर्मल आसनं असतील, हे करावी. पण या सगळ्याच्या अगोदर नॉर्मल चालायला जावं, अर्धा एक तास चालावं, त्याच्यामुळे जे शरीरात होणारे बदल आहेत ते चांगल्या प्रमाणात करावेत. जेवढं शरीर त्यानंतर केपेबल होईल त्यानंतर मग थोड्या थोड्या प्रमाणात जाऊन आपण व्यायाम करायला चालू करू शकतो, जिम मध्ये चालू करू शकतो किंवा योगासनं चालू करू शकतो, पण ते तज्ञांच्या सल्ल्यानं आणि त्या दृष्टीनेच करावेत.
1: म्हणजे ज्यांना जाणवतं की माझ्या स्पाईन मध्ये, पाठीमध्ये, मानेमध्ये किंवा गुडघ्यामध्ये पेन आहेत किंवा कुठेतरी माझा ऍक्सिडेंट झालेला आहे, आपल्याला ऍक्सिडेंट हा तर खरं मोठा विषय, पण तसं काही झालं असतं तर योग्य आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानंच ह्या सगळ्या गोष्टी करा.
0: नक्कीच.
1: अच्छा, तर डॉक्टर सुयेश जी आणखीन एक आता याच्यामध्ये विषय येतो तो म्हणजे कॉमनली कानावर येतो तो म्हणजे संधिवात. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो की संधिवात होतोय म्हणून, तर ते संधिवात म्हणजे नेमकं काय हा एक प्रकार येतो, आणि खास करून आणखीन एक संधिवाताला धरून म्हणा किंवा तो प्रश्न असा एक कॉमन येतो तो म्हणजे असा असतो की आभाळ आलं आणि आमचे गुडघे दुखायला लागले, पाठ दुखायला लागली, किंवा जिथं कधी ऍक्सिडेंटमध्ये पडलेलो आहेत मुक्का मार लागलेला आहे ते दुखतंय, आणि संधिवात असणारे पण म्हणतात की आभाळ आले आणि दुखणं, याचा काय संबंध आहे का?
0: हा, तसं बोलायला गेलं तर संधिवात हा आजार वेगळ्या प्रकारात होतो. संधिवात म्हणजे आपण त्याला वयामध्ये कधी पकडू शकत नाही, ते त्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आर्थरायटिस ऑफ एनी जॉईंट असं बोलतो. संधिवातामध्ये आपले वेगवेगळे 4-5 प्रकारचे संधिवात असतात. तर संधिवात हा आजार मुख्य प्रामुख्याने जसं वय वाढेल 40-50 वर्षांनंतर जास्त प्रमाणात दिसायला लागतो. त्यामध्ये पहिल्या गोष्टी अशा असतात की संधिवातामध्ये कधी कधी जसं आभाळ आलं किंवा जास्त थंडी वाजून आली, थंडी वाढली की संधिवात चालू होतो. तर ह्या गोष्टी जसं नक्की अशा काही कुठे प्रूव्हन नाहीयेत किंवा मग कुठल्या गोष्टी अशा ऑपरेशन नंतर तिथलं दुखायला लागतं. तर मग संधिवात हा जर असेल किंवा मग तसे असतील, छोटे बोट दुखायला लागतात, सकाळी जास्त होतोय, त्यानंतर दिवसभर काम केल्यानंतर हा आजार कमी होतो. तर अशी काही लक्षणं असतील तर डॉक्टरांकडे जाऊन आपण संधिवाताच्या तपासण्या करणं, कारण की हा रक्तातून जाणारा आजार आहे जो आपल्या छोट्या छोट्या सांध्यांपर्यंत जातो आणि ते सांधे दुखायला लागतात, सांध्यांना सूज यायला लागते, त्यानंतर हे सांधे वाकडे व्हायला लागतात पुढच्या स्टेजेसमध्ये जाऊन. तर हे होण्याच्या अगोदर आपण जर तो चेक केला आणि त्यासाठी योग्य ट्रीटमेंट घेतली तर ती महत्वाची राहील.
1: अच्छा, आणि हा संधिवाताचा जो प्रकार आहे तो वयस्कर लोकांमध्ये दिसून येतो की कोणालाही होऊ शकतो?
0: नाही, तो कोणालाही होऊ शकतो. त्याच्यात जे 4-5 प्रकार मी आता सांगितले त्यामधले 2-3 प्रकार असतात, जसे अँकलोसिस, स्पॉन्डलोसिस किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस, हे आहेत ते आपल्याला कुठल्याही संधिवाता म्हणजे वयामध्ये कुठल्याही वयामध्ये दिसायला येतात. तेच जर पुढे जाऊन आपण विचार केला की रुमॅटॉइड असतील किंवा आर्थरायटिस ऑफ जॉईंट असेल जो आपण नॉर्मल गुडघ्याचा संधिवात बनतो, तो आपल्याला जास्त करून 40-50 वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात दिसायला चालू होतो.
1: आणि हा अनुवंशिक आहे कसा आहे?
0: नाही, हा अनुवंशिक काही प्रमाणामध्ये अनुवंशिक आहे, जे अँकलॉजिंग स्पॉन्डलायसिस आपण म्हणतो तो अनुवंशिक प्रमाणामध्ये जास्त मोडला जातो. पण जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जसं जसं वय वाढेल किंवा मग काही रुमॅटॉइड फॅक्टर नावाचा एक घटक असतो, तो घटक वाढल्यामुळे आपल्याला तो शरीरामध्ये दिसायला लागतो.
1: अच्छा, मग असं जर समजा काही संधिवात झाला तर एक तर ठीक आहे डॉक्टरांकडे जाणं, पण त्याच्यासाठी काय असं दैनंदिन आपल्या जीवनामध्ये काय असं फरक करावा लागतो का लाईफस्टाईलच्या दृष्टिकोनात?
0: लाईफस्टाईल ही प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक आजारामध्ये कामालाच येते नक्कीच.
1: अच्छा,
0: तर संधिवात असेल तर आपण जे नॉर्मल सकाळी उठल्यानंतर जे कामाला डायरेक्टली लागतो ते न करता पहिल्यांदाच प्रत्येक सांध्याचे व्यायाम करणं, नॉर्मल रिलॅक्स होणं किंवा स्ट्रेचिंग करणं, सकाळचे कामाला जायच्या अगोदर स्वतःच्या दिनचर्येमध्ये व्यायाम ही गोष्ट घालणं, याच्यामुळे जे वाढण्याचं प्रमाण आहे संधिवात हे कमी होतं आणि जर स्टार्टिंगमध्ये चालू झाला असेल तर तोही मोठ्या प्रमाणात कमी होतो. जसं आपण कंटिन्युअस लाईफस्टाईलमध्ये काम करायला लागतो एकदा केलं की तर 2-3 तास किंवा अर्धा 1 तास काम झाल्यानंतर थोडस थांबून थोडस रिलॅक्स झाल्यानंतर तो दुखण्याचं प्रमाण आणि तो वाढण्याची जी प्रक्रिया आहे ती भरपूर प्रमाणात कमी होते.
1: अच्छा, तर आणखीन एक डॉक्टर सुहेजी असा विचार येतो, म्हणजे एक कानावर शब्द पडत होता हाडाच्या संदर्भामध्ये किंवा असा, तो म्हणजे लहानपणी म्हणा किंवा आमच्या लहानपणी म्हणा असा एक म्हणजे अरे काय मुडदुसासारखा बसला असं म्हणायचे, किंवा तुला का मुडदुस बिडदूस झाला का, जरा उठून जरा खेळ ना किंवा असं काहीतरी बाहेर जाणं असं जरा असा का बसून राहिला असं. तर हा मुडदूस हा शब्द येतो नेमका तो असा हाडाच्या आजारांशी रिलेटेड आहे का नेमका कसा?
0: तर मुडदूस हा शब्दच मी आता काही दिवसात ऐकला, कारण की हा मराठी शब्द आहे आणि हा भरपूर बोली भाषेतला आहे. आपण त्याला सायन्समध्ये किंवा ऑर्थोपेडिक भाषेत त्याला रिकेट्स असं म्हणतो. तर रिकेट्स म्हणजे जसं वयाच्या लहानपणी मेन असतं की कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असायला पाहिजे, ते कॅल्शियमचं प्रमाण 90-80% जर कमी असेल तर आपले हाडं ठिसूळ असतात आणि हाडं वाकडे होतात. ठीक आहे, मग वाकडे होऊन आपले जे नॉर्मल जसे लहान मुलांचं वय वाढतं तसं त्यांचं पोश्चर वाढतं, जसं ताठ राहण्याची किंवा चालण्याची क्षमता वाढते, तर ह्या मुडदूस आजारामध्ये ती क्षमता कमी असते.
1: अच्छा,
0: पाय वाकडे दिसतात, हात वाकडे दिसतात, कॅल्शियम कमी असतं, याचेही भरपूर प्रकार आहेत, 2-3 प्रकार. त्यात अनुवंशिक असतो, दुसरा असतो पहिल्यापासून आपल्याला जे कॅल्शियम भेटायला पाहिजे ते भेटलं नाही, नंतर असतो काही गोष्टींमध्ये जसं आपल्याला दुधामधून कॅल्शियम भेटतं आईच्या, ते दुधामधून कॅल्शियम दूध न पिल्यामुळे भेटू नाही शकत, ह्या गोष्टींमुळे हा मुडदूस आजार चालू होतो किंवा असतो.
1: मग आता हे जे तुम्ही मुडदूस आजार म्हटलात किंवा हे म्हटलात, हे लहानपणी मग ह्याच्यावर काही त्यावेळेस उपचार करणं आवश्यक असतं कसं असतं नेमकं?
0: हो,
1: आणि हे म्हणजे मुडदूस आजारच म्हटला तर तो पूर्ण म्हणजे बरा होऊ शकतो?
0: हो, हा आजारच म्हणतोय तर प्रत्येक आजारावर शेवटी औषध ते आहेच. तर मग लवकर जेवढ्या लवकर आपल्याला समजतंय किंवा आईला जाणवतंय की आपल्या मुलामध्ये वाढण्याची किंवा नॉर्मल मुलापेक्षा आपला मुलगा कधीतरी वेगळा वाटतोय, त्या डॉक्टरांकडे जाऊन तो का आहे आणि त्याची कारण काय आहेत हे बघणं, त्याच्यासाठीच्या स्पेसिफिक रक्ताच्या तपासण्या करून घेणं, ज्याच्यामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन हे बघणं, त्याच्या तो का आजार आहे हे बघितल्यानंतर तो त्याच्यासाठीची योग्य ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन असेल कॅल्शियम असेल किंवा मग सलाईनवरचे औषधं घ्यायला पाहिजेत ते घेणं. नंतर लहान मुलांमध्ये आपण मगाशी बोललो तसं सकाळच्या कोवळ्या उन्हात त्यांना जास्त वेळ बसवणं, ह्या गोष्टी केल्यामुळे हा आजार काही प्रमाणात आटोक्यात येतो. जे वाढत्या वयामध्ये जे वाकडे झालेले पाय किंवा हात असतात तेही भरून येतात, पण योग्य वेळेस जाऊन योग्य ट्रीटमेंट घेणं हे नक्कीच गरजेचं आहे या आजारामध्ये.
1: अच्छा, आता हे आपण सुरुवातीपासून ज्यावेळेस बोलतोय आपण मुळातच कॅल्शियम कमी हाडांमध्ये इथून सुरुवात केली होती बोलण्याची, आता मुर्दूसवर येऊन थांबलेलो आहेत तरी सुद्धा तुमच्या बोलण्यातून कॅल्शियम हा शब्द बाहेर जात नाहीये. तर कॅल्शियम हा जर भाग असेल, जसा आजकाल आपण जिममध्ये गेलो किंवा कुठे गेलो तर प्रोटीनची डिफिशियन्सी असं बरेच जण म्हणतात, किंवा थकवा खूप जाणवणं म्हणजे B12 व्हिटॅमिन कमी आहे असं पण बरेच जण म्हणतात, तशा पद्धतीनं कॅल्शियम कमी आहे मग हे कसं समजायचं की माझ्यामध्ये कॅल्शियम कमी आहे, उगीच मनाने जाऊन जसं प्रोटीन खायचं म्हणून काहीतरी घेणं तसं मला द्या कॅल्शियमच्या गोळ्या जर कॅल्शियम कमी आहे असं म्हणणं असं काय असू शकतं का?
0: नाही, नक्कीच नाही. आपण जसं म्हणतो आता की व्हिटॅमिन कमी आहे कॅल्शियम कमी आहे किंवा मग आपल्याला थकवा लवकर जाणवतोय प्रोटीन कमी आहे, हे फक्त आपल्याला वाटतं म्हणून कधी गोळ्या घेऊ नका डॉक्टरकडे जाऊन. जर आपल्याला थकवा जाणवत असेल रेग्युलरच्या कामात, आपण जे अगोदर 2-4 वर्ष अगोदर जर 100% काम करू शकत असेल ते 60% आलंय 70% आपण थकायला लागतोय, जास्त हाडाचं दुखणं वाढतंय म्हणजे आपण मसल पेन करता माझा हाड दुखायला लागते सगळ्या शरीरातले.
1: ह्याच्यातलं डिफरेंशिएशन कसं करायचं मसल पेन आणि हाडाचं?
0: मसल पेन म्हणजे आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आपले हात म्हणजे मसलवर ताण येतोय असं होतं, पण जे आतून वाटतंय की आपले हाड दुखत आहेत इथं हात लावल्यानंतर हाडावर हात लावल्यानंतर ते दुखायला लागतं.
1: अच्छा, ओके.
0: जर असं वाटत असेल तर ते हाडाचं दुखणं झालं. आपण जास्त चाललोय तर मनका दुखायला लागतो जास्त वेळ, किंवा मग उगच उभारल्यानंतर आपले गुडघे किंवा मग टाच दुखायला लागते, अशा वेळेस आपण ते हाडाचं दुखणं म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी आपल्याला वाटायला लागते, पण ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला रक्त तपासण्या करून कॅल्शियमचं प्रमाण किती आहे, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 प्रमाण किती आहे हे बघायला पाहिजे, आणि हे सगळं प्रूव्ह झाल्यानंतरच आपल्याला गोळ्या घेणं हे गरजेचं आहे.
1: अच्छा अच्छा, तर आपण जे चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी, ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं सुयश ऑर्थोकेअर क्लिनिक आहे सह्याद्री हॉस्पिटल समोर DIC रोड धाराशिव या ठिकाणी. तर डॉक्टर साहेब, आता खरं तर सगळ्यात मोठा विषय आहे खरं तर याच्यावर आपण जेवढी चर्चा करू तेवढी कमी आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी दृष्टीसमोर येतात, तो म्हणजे ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट हा एक असा विषय झालेला, आता सध्या आपल्याकडे 4 लेन झालेली आहे, बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, वाहतुकीचे नियम पाळा म्हणून दररोज जाहिरातींचं बॉम्बार्डमेंट चालू आहे, सगळ्या सोशल मीडियापासून सगळ्या मीडियावर सांगितलं जातं की बाबा तुम्ही ऍक्सिडेंटपासून वाचण्यासाठी ह्या ह्या नियमांचं फॉलो करा. अगोदर सिंगल रोड होता त्यावेळेस ऍक्सिडेंट होते म्हणून ओरड होते, पण आता 4 लेन झाल्यामुळे तेवढे वाहनांचे प्रकार पण वाढलेले आहेत, आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर नेमका कशा पद्धतीनं आपल्याला त्याचा म्हणजे त्या ऍक्सिडेंटचा आपल्यावर परिणाम होणार आहे ते आपण सांगू शकतो, म्हणजे हात तुटेल पाय तुटेल का डोकं फुटेल हे सांगता येत नाही. तर अशा पद्धतीमध्ये सगळ्यात मेजरली जर समोर कुठल्या गोष्टी येत असेल तर ते हाडांचं तुटणं किंवा पायाचं तुटणं असेल काही असेल, तर असा जर विषय काय होत असेल तर तुम्ही ह्या गोष्टीला अगोदर कसं सांगू शकता ते सांगा की ऍक्सिडेंट आणि त्याच्यामुळे होणारे परिणाम ते वाचण्यासाठी काय करावं लागेल, हे तर सगळ्या गोष्टी माहितीच आहेत लोकांना, पण ऍक्सिडेंटची नेमकी काय भूमिका असते ते सांगा.
0: ऍक्सिडेंट हा ऍक्च्युली खूप मोठा विषय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला छोटस हाड तुटण्यापासून ते आपल्या पोटामध्ये इजा होणं त्यासोबत फ्रॅक्चर होणं ते जीव जाणं इथपर्यंत हा आजार मोठा आजार म्हणताच येणार नाही, ते घटना आहे. घटना आहे ती घटना कशी होते हे पेक्षा आपल्याला ते झाल्यावर काय करणं आणि त्याच्यासाठी प्राथमिक उपचार ते लगेच आपल्याला हॉस्पिटलला नेण्यासाठीच्या गोष्टी ह्या गोष्टींवर आपण जास्त फोकस करू, कारण की जी एखादी गोष्ट झाली आहे ती न थांबवता त्यासाठी पुढच्या गोष्टी काय करता येतील लगेच त्यासाठी. त्यामध्ये ऍक्सिडेंट झाल्यावर एक असतं की फ्रॅक्चर होऊ शकतं, हाड तुटू शकतं, कुठले असेल म्हणजे शरीरातलं कुठले हाड तुटेल त्यापासून ते जखम झाल्यामुळे रक्तस्राव होणं, तो रक्तस्रावामुळे रक्त जाणं या गोष्टी होऊ शकतात. तर प्राथमिक दृष्ट्या अँब्युलन्सला झालेला लगेच फोन करणं, जे काही लोक असतील बघणारे त्यांनी अँब्युलन्सला फोन करणं, अँब्युलन्स आल्यावर त्या माणसाला तिथून थोडंसं बाजूला घेऊन थोडंशा एका सेफ जागेवर तिथपर्यंत पोहोचवणं, तो त्याची आत्ताची तात्पुरती प्राथमिक पाहणी करून तो बोलतोय नाही बोलतोय, दुखतंय कुठं, जिथून रक्तस्राव होतोय तिथलं तो रक्तस्राव थांबवणं, ह्या प्राथमिक गोष्टी करायला पाहिजेत. त्याच्यासोबत जर त्याला अनकॉन्शियस असेल तर त्याला तातडीने हॉस्पिटलला पोहोचवणं. जर अशा गोष्टींमध्ये मनके किंवा जे स्पायनल कॉर्ड फ्रॅक्चर असण्याचे जास्त चान्स असतात, तर त्याच्या दृष्टीने त्याला जास्त हालचाल त्याची न करणं, एकाच जागी त्याला ठेवून तसंच स्ट्रेचरवर ठेवून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं. जर पोटात इजा झाली असेल, त्याला जास्त अनकॉन्शियस असेल, तर त्याची काळजी घेणं. जर कुठून जास्त हातातून किंवा पायातून रक्त येत असेल, जर तिथे माती असेल, तर ते थोडंसं बाजूला करून त्याची काळजी घेणं. जास्त रक्त जात असेल त्याच्यावर काहीतरी लावून किंवा त्याला कपड्याने बांधून ते रक्तस्त्राव थांबवणं, ह्या प्राथमिक गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. तिथून अँब्युलन्सला बोलवल्यानंतर तो अँब्युलन्स येईल, त्यांना मदत करून तिथून त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं, ह्या सगळ्या प्राथमिक गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. त्यात जी एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट झाल्यावर गाडीमध्ये कोणी अडकलेलं असू शकतं, तर लोकांना बोलवून, एकट्यानेच काही न करता लोकांना बोलवून, सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन त्या गोष्टीतून बाहेर काढणं, या गोष्टी प्राथमिक आणि प्रायमरी लेवलला केलेल्या चांगल्या असतात.
1: अच्छा, तर जसं आपण एक उदाहरण दाखल जर घ्यायचं म्हटलं, तर ठीक आहे, फोर व्हीलर हा एक प्रकार वेगळा आहे, टू व्हीलर वेगळा आहे. जनरली टू व्हीलर जाताना समजा कोणी स्लिप होऊन पडलेला आहे, हाताला पायाला लागलेला आहे किंवा असं काहीतरी विषय झालेला आहे, त्यावेळेस त्या व्यक्तीनं पण काय काळजी घ्यावी किंवा आजूबाजूच्या लोकांनी काय काळजी घ्यावी, हाडाच्या दृष्टिकोनातून मी मेजरली विचारतो, जर समजा असं काही फ्रॅक्चर झालेलं लक्षात येत असेल.
0: हो, जर आपल्याला वाटत असेल की आता टू व्हीलरवरून पडलोय आपण, थोडंसं खरचटलंय, पण आपण ते खरचटलंय तर मग ठीक आहे, कशाला त्याचा जास्त विचार करायचा, थोडं वरूनच आहे, असाही विषय होतो. पण कधी कधी जर जास्त सूज आली असेल, ज्यावेळेस आपण हाडाच्या दृष्टीने एखादं हाड फ्रॅक्चर होतं, त्यावेळेस तिथले रक्तवाहिन्या तुटतात, हाड तुटतं, त्याच्यामुळे तिथे सूज मोठ्या प्रमाणात यायला चालू होते. जर अशी सूज दिसत असेल तर त्याला फक्त काहीतरी वरून खरचटलंय किंवा काही लागलंय, थोडंसं होतंय, चालल्यानंतर थोडंसं मुरगळाय पाय, काही नाही चालून जातं, अशा गोष्टी न करता जर सूज वाटत असेल तर लगेच डॉक्टरकडे जाऊन त्या भागाचा स्पेसिफिक एक्सरे काढून बघितलं तर आपल्याला लवकर निदान होतं की हे फ्रॅक्चर आहे की नाही. मग नसेल तर सूज असेल तर त्याच्यानंतरची ट्रीटमेंट वेगळी राहते, पण जर फ्रॅक्चर असेल तर त्यासाठी प्लास्टर करणं आणि त्याला इमोबिलाइज ठेवणं, म्हणजे हालू न देणं, त्याच्यामुळे ते लवकर जुळण्याचं प्रमाण असतं.
1: अच्छा अच्छा, तर आता हे ऍक्सिडेंट हा विषय असा आहे की स्पेसिफाय असतो खरं तर तो ऍक्सिडेंट कसा होईल, कारण अपघातच आहे म्हणजे त्यामुळे अपघातामध्ये जो व्यक्ती त्या अपघाताला बळी पडलेला आहे त्याचं नेमकं काय झालेलं, म्हणजे त्याचा पाय तुटला का हात तुटला, हे आपण स्पेसिफाय करू शकत नाही आणि त्याची ट्रीटमेंट पण वेगळी असणार आहे. पण एक जर मेजरली जर समजा आपण विचार करायचं म्हणलं तर अशी टेक्नॉलॉजी काही आलेली आहे का, समजा कोणाचा हात पाय फ्रॅक्चर झालेला आहे किंवा पायाचा हाडाचा फ्रॅक्चर झाले हाताचा झालेला आहे, तर त्यानुसार त्याला लवकरात लवकर ते पुरवत होणं किंवा त्या पद्धतीनं होणं असं काही आपण म्हणू शकतो का, त्याला अशी काही ट्रीटमेंट अव्हेलेबल असतात का किंवा आहेत का आणि आपल्याकडे आहेत का ते?
0: हो, नक्कीच आहेत. आता आपल्या अशा टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत ज्याच्यामुळे लवकरात लवकर समजून येतं की आपल्याला कुठला फ्रॅक्चर आहे किंवा कुठे आजार म्हणजे लागलेला आहे, ते लागलेला असेल तर आपल्याला तिथे रक्तस्राव किती प्रमाणात आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपण प्रायमरी याच्यामध्ये एक्सरे करतो, त्यानंतर अशा गोष्टी आहेत सीटी स्कॅन करतो, सीटी स्कॅन मध्ये हाडाचे 3D इमेज आपल्याला भेटायला लागते, त्यानंतर आपल्याकडे MRI आहेत, त्यामध्ये आपल्याला नसेला कुठे मार लागला आहे का, कुठली नस बंद पडली आहे का, ह्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. त्यानंतर ह्या गोष्टी आणि लगेच होणाऱ्या आहेत अशा गोष्टी की एका तासाभरात आपल्याला ह्या गोष्टी होऊ शकतात. त्याच आपल्याला आजूबाजूला ऍक्सिडेंट झालाय तर आपण हॉस्पिटलपर्यंत पोहोचल्यानंतर हॉस्पिटलमधली जी क्षमता आहे हॉस्पिटलमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात आणि मग याच्यासाठी नंतर लागणारे जे ऑपरेशन आहेत किंवा मग प्रायमरी लगेच आपल्याला जर जास्त मार लागला असेल तर त्यासाठी प्रायमरी स्टॅबिलायझेशन आहे, ह्या गोष्टी आपल्याला लगेच आणि चांगल्या प्रमाणात आपल्या इथे अवेलेबल आहे.
1: अच्छा, अच्छा, तर डॉक्टर सुयजी खरं तर अजून डोक्यामध्ये असे बरेचसे प्रश्न येत आहेत, पण आपण त्याच्यावर परत परत चर्चा करत राहूया. जसं की हातापायाला सूज आल्यानंतर घरगुती उपचार म्हणून त्याच्यावर लेप लावण्यापासून ते शेकण्यापर्यंत असे बरेचसे प्रकार असतात, किंवा अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या की आपण येणाऱ्या काही कालावधीमध्ये बोलत राहणार आहोत. पण एकूणच हाडांची काळजी, हाडांचे आजार कुठले कुठले असतात त्याविषयी आपण खरं तर चर्चा करत करत गेलोत. अजूनही श्रोत्यांना मी म्हणेन की जर आपल्याला हाडांच्या विषयी असं जर स्पेसिफिक काही असं वाटत असेल की असे आमचे काही आजार असू शकतात किंवा त्याविषयी डॉक्टर सुयश इंगळे यांच्याशी चर्चा करायची आहे, तर आपण त्यांना रेडिओ तेरणावर पण निमंत्रित करूयात. आणि त्यांच्याशी जर थेट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर संपर्क क्रमांक डॉक्टर सुयश इंगळे यांचा असा आहे, 70 20 63 66 42. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, 70 20 63 66 42 असा डॉक्टर सुयश इंगळे यांचा हा मोबाईल क्रमांक आहे, ज्याच्यावर तुम्ही संपर्क साधा. सरांच्या रिसेप्शनचा पण हा नंबर आहे, तुम्ही विचारू शकता की डॉक्टर साहेब बिझी आहेत का, किंवा बोलू शकता आणि मार्गदर्शन घेऊ शकता. तर डॉक्टर सुयशजी, जसं मी सुरुवातीलाच एक विषय बोलला होता तो म्हणजे आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या हे केलं, आम्हाला आता MBBS MS ऑर्थोपेडिक म्हणजे हे थोडंसं लक्षात येतं, FIJR आणि FIMISS असं एक आहे, तर त्याविषयी थोडंसं सांगा.
0: तर MBBS म्हणजे माझी डॉक्टर पदवी 12वी नंतरची MBBS ही झाली. ती माझी पदवी नगर इथे विखे पाटील महाविद्यालयातून झाली. त्यानंतर माझं MS ऑर्थोपेडिक झालं. MS ऑर्थोपेडिक हे रत्नागिरी इथल्या वालावलकर महाविद्यालयातून झालं, मेडिकल कॉलेज इथून. त्यानंतर मी पुढे शिक्षणासाठी स्पेसिफिकली फेलोशिप इन जॉईंट रिप्लेसमेंट याला म्हणतो आपण, त्यासाठी मुंबईला गेलो. तिथे जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये मी डॉक्टर निलेन शहा, जे मुंबईचे रिनाउंड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत, त्यांच्या हाताखाली अराउंड एक वर्षभर काम केलं. तिथे रिलायन्स हॉस्पिटल, ब्रिज कँडी हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, या हॉस्पिटल्समध्ये रेग्युलरली गुडघे बदलायच्या शस्त्रक्रिया असतील, ह्या शस्त्रक्रिया आपण डॉक्टरांच्या ह्याच्याखाली आम्ही करायचो. त्यासोबत नंतर गुडघे बदलल्यानंतरची होणारी काळजी, गुडघे बदलण्याचे जे मोठे मोठे यंत्रणा आहे, या यंत्रणे अंडर जसं आपण आता म्हणतो की रोबोटिक नी रिप्लेसमेंट आहे, ह्या गोष्टी आपण तिथे मुंबईमध्ये मी शिकल्या सरांच्या अंडर. त्यानंतर कन्व्हेन्शनल म्हणजे आपण जे रोबोट न वापरता किंवा रोबोट वापरून ज्या शस्त्रक्रिया करता येतात गुडघे बदलायच्या, त्यासोबत पुढचं असतं की ज्या लिगामेंटच्या सर्जरी आहेत, ज्या लिगामेंट गुडघ्यांना जॉईंट करून ठेवतात त्या लिगामेंटच्या सर्जरी आपण ज्या शिकतो त्या मुंबई इथे शिकल्या. त्यासोबत नंतर जे मणक्याचे आजार आहेत, जे फेलोशिप इन मिनिमल इन्वेजिव्ह स्पाइन सर्जरी असं म्हणतो त्याला आपण, ते मणक्याचे जे दुर्बिणीद्वारे होणारे ऑपरेशन आहेत, त्याच्यासोबत मणक्यामध्ये स्क्रू टाकण्याचे ऑपरेशन आहेत, गादी सरकल्यानंतर जे मणक्यातून खाली पायामध्ये कळ जाते ते थांबवणं, किंवा जे मणक्याचे इंजेक्शन देतो, ह्या गोष्टी मी पुणे येथे डॉक्टर सतीशचंद्र गोरे सर यांच्या अंडर शिकल्या. याचही तिथे अराउंड एक वर्ष त्याच्यामध्येही पारंगत झालो. या गोष्टी आता आपल्या इथे सेवा देण्यासाठी म्हणून या गोष्टी आपल्या इथे प्रथमच होतील आणि मी प्रथमच करेल या दृष्टीने.
1: मी ते एक सुरुवातीला सांगायचं राहिलं की डॉक्टर सुयश यशवंत इंगळे हे MS आर्थो असणारे तसे धाराशिव जिल्ह्यातले पहिले आपण डॉक्टर आहात की जे MS आर्थो झालेले आहात, आणि आता जे तुम्ही आता डिग्रीचं जे आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीचं जे तुम्ही बोललात त्या संदर्भातलं, म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथला पेशंट एकतर ऍक्सिडेंट होऊ नये हे मी म्हणतो की त्याचं सगळं पालन करावं, पण जर समजा असे काही जर मेजर काही गोष्टी असतील तर धावपळ करण्याची आवश्यकता
0: नाही. नक्कीच नाही. जे अगोदर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी इथून मोठ्या मोठ्या सिटीजला जावं लागायचं, किंवा मग आपण तसं म्हणतो की सोलापूरला काही ऍक्सिडेंट झाला, काय मेजर गोष्टी ऑपरेशन करायचे आहेत, तर ऑपरेशन धाराशिवमध्ये होत नाही असा जो समज होता अगोदरचा तो आता समज भरपूर प्रमाणात कमी झाला आहे. आपल्या इथे तेवढ्या टेक्नॉलॉजी आहेत आणि तेवढे ऑपरेशन करणारे तज्ज्ञही आहेत, तर प्रत्येक गोष्टीसाठी सोलापूर, बार्शी, लातूर जाण्याचं प्रमाण आता नक्कीच कमी होईल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे अवेलेबल आहेत, आपण इथे गोष्टी करतो. तर प्रत्येक गोष्टीसाठी धावपळ न करता थांबून विश्वास ठेवून गोष्टी थोड्याशा होतील ह्या गोष्टी तरीने आपण विचार करायला गेलो तर धाराशिवमध्ये सगळ्याच गोष्टी आजकाल आता सगळ्या भेटायला लागल्या.
1: डॉक्टर सुयशजी, जसं तुम्ही म्हणतात की तुमचं मूळ गाव तेर, पण धाराशिवमध्ये तुमचं स्कुलिंग पण धाराशिवमध्ये झालं, 11वी 12वी?
0: हा, 11वी 11वी लहानपणीपासून स्कुलिंग इथे झालं,
1: भोसले हायस्कूल.
0: भोसले हायस्कूल,
1: तुमचे वडील पण भोसले हायस्कूलमध्ये परिवेक्षक आहे, त्यामुळे इथं शिक्षण तुमचं झालं. पुन्हा तुम्ही नगरला गेलात आणि त्याच्यानंतर पुन्हा मग रत्नागिरी, मुंबई असा प्रवास सगळा चालू होता. मग एवढं सगळं स्मूथ स्मूथ झालं की कधी अप अँड डाऊन झालं? झाले
0: नाही, अप अँड डाऊन्स येतच असतात. सगळं स्मूथ झालं तर ते आयुष्यच काय असं असतं.
1: अच्छा,
0: तर अप अँड डाऊन्स येतात. 11वी 12वी मध्ये ज्यावेळेस परीक्षा अवघड होती त्यावेळेस एक इयर ड्रॉप घ्यावा लागला.
1: बरोबर.
0: त्यानंतर MBBS मध्ये तेवढाच अभ्यासक्रम मोठा, त्या अभ्यासक्रमाचं तेवढं सगळं आपलं हे करून फक्त अभ्यास आहे की अभ्यास असंही कधी कधी करावं लागलं. त्यानंतर ज्यावेळेस इंटर्नशिप होती MBBS झाल्यानंतर तिथेही पूर्ण 12-12 तास आपल्याला हॉस्पिटलमध्ये काम करावं लागलं. त्यानंतर PG ची तयारी करताना किंवा MD ची तयारी करताना तिथे एक वर्ष पूर्ण वेळ देऊन औरंगाबादमध्ये अभ्यास करणं हे आलंच. ज्यावेळेस MS कोविडमध्ये चालू झालं त्यावेळेस कोविडचा पिरियड होता, त्यावेळेस MS चा तयारी करताना किंवा MS च्या ज्यावेळेस ऑपरेशन असतात त्याच्यासोबत कोविडचाही भरपूर पेशंटला बघणं, कोविड ICU सांभाळणं अशाही गोष्टी आल्या. तर हे अप अँड डाऊन्स येतच असतात पण आयुष्य
1: आहे. आणि ह्या अप अँड डाऊन्स मध्ये काय गोष्ट होती की जी तुम्हाला मोटिवेट करत होती?
0: मोटिवेट करण्याची गोष्टी होत्या जसं की आपल्याला लोकांना सेवा द्यायची आहे, आपल्या लोकांना सेवा द्यायची आणि धाराशिव मध्ये येऊन सेवा द्यायची.
1: अच्छा, ही गोष्ट मोटिवेट करायची ड्युरिंग द MBBS MS काय
0: सगळ्या ज्यावेळेस पुण्याला होतो मुंबईला होतो तिथेही कधी मन लागत नव्हतं, कारण की वाटायचं की शेवटी आपल्याला इथे येऊन सेवा द्यायची, तर कधी संपतंय आणि कधी आपण इकडे येतोय हा एक विषय.
1: आणि चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं,
0: हो हे सगळं तर आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या.
1: मग आता असं कुठलं गाणं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये येत आहे की ते तुम्ही सांगू शकता, जे आपण या मुलाखतीच्या नंतर जे आहे ते सर्वांसाठी ऐकूयात?
0: असं एक गाणं आहे जे आपण सावरखेड एक गाव मधलं आहे वाऱ्यावरती गंध पसरला.
1: अच्छा, एकदम
0: या गोष्टीत तर
1: मला वाटतं तुम्ही हाडांचे डॉक्टर आहेत म्हटल्यानंतर असं काही हाड नाही मोडेगा भाग नाही असं स्पोर्टी असं काहीतरी येईल असं वाटलं होतं. पण ठीक आहे डॉक्टर सुयजी, खरं तर मी आपल्याला आता तुम्ही धाराशिव मध्ये आलेला आहात, तुम्ही मुंबईमध्ये पुण्यामध्ये प्रॅक्टिस केली, सगळ्या गोष्टी झाल्या, तर धाराशिवच्या सेवेसाठी आलात, तर रेडिओ तरणाच्या वतीनं तुम्हाला विनंती असेल की तुम्ही इथल्या लोकांना आणखी थोडंसं जागृती वाढवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये हे हाडांचे आजार जे असतील किंवा नवीन ज्या काही टेक्नॉलॉजी आली असतील किंवा जे काही समजा हाडांचे रिलेटेड आपण जे आज सब्जेक्ट बोललेले आहेत त्याला सोडून अजून काही जर विषय असतील तर त्याविषयी आपण वारंवार बोलत राहूत, लोकांना जागृत करत राहूत आणि आपण रेडिओ तरणावर येत राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो.
0: हो नक्कीच, रेडिओ तरण हा प्लॅटफॉर्म मलाही खरंच खूप आवडलेला आहे. 90.4 FM रेडिओ तरण चालू होऊन अराउंड आता 2-3.5 वर्ष झालेले आहेत, त्या दृष्टीने याच्यातून कळत की आपलं धाराशिव आता प्रोग्रेस करत आहे. तर या प्लॅटफॉर्मवर नक्कीच सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा माझा नक्कीच आहे असेल, तर ते मी करत राहील, वारंवार येत राहील, आपल्याला त्रास देत राहील.
1: अरे नाही त्रास नाही, ऑलवेज वेलकम. तर हे होते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे, जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ञ म्हणून तर आहेत पण त्यांचं स्वतःचं असं सुयश ऑर्थोकेअर क्लिनिक म्हणून आहे सह्याद्री हॉस्पिटल समोर DIC रोड धाराशिव या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे खूप साऱ्या अशा सुविधा आहेत ज्या की आपण आता पूर्णपणे मुलाखतीत ऐकलेलो आहोत. आणि त्यांना परत एकदा त्यांचा मोबाईल क्रमांक सांगतो की 70-20-63-66-42 असा क्रमांक आहे, तर या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. परत एकदा डॉक्टर सुयश इंगळेजी आपले धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तरणा. आपण HTTP://radio.COUSMANABAD.EC.IN या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा, तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99707-500-99705-000. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: हो, घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो, नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. सरळ, साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: पता है दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है, और हमारे यहां वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज, और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयां.
2: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
3: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
4: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
3: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
5: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि जीवाणू खतांचं जे महत्त्व आहे या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, सेंद्रिय खतामध्ये महत्त्वाची खते म्हणजे कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खतं, जैविक खतं, माशांचे खत आणि हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादींचा महत्त्वाचा सहभाग असतो. आता याच्यामध्ये जो नत्र पुरवठा होतो त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सेंद्रिय खतामुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा पुरवठा करतात. सेंद्रिय खतांमुळे विविध अवस्थेत स्फुरद पालाश उपलब्ध होऊन ते झाडांद्वारे आणि मुळांद्वारे शोषले जाते. सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल विम्ल आणि क्षारयुक्त होत नाही. कर्ब आणि कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंना वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. हे जीवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य नंतर उपलब्ध करून देतात. आयन विनिमय क्षमता म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता 20-30% वाढते. त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येऊ शकते. झाडांना संतुलित पोषक द्रव्ये याच्यामुळे मिळतात. जमिनीला 0.5-1% सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत असतात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवल्यास जमिनीची उत्पादन क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढत असते. आता सेंद्रिय खताचे फायदे बघूयात. मातीतील कणांची रचना दाणेदार बनते. शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते. जलधारणा शक्ती वाढते. भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकता वाढते. मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते. पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. हवा खेळती राहते. त्यामुळे मातीच्या कणातील मूलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होऊ शकते. जमिनीतील असंख्य जीवाणूंची वाढ होते. हे जीवाणू विविध अन्नद्रव्य वनस्पतींना विद्राव्य आणि शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देते. आता जमीन सुधारण्यामध्ये आणि उत्पादन वाढीमध्ये जीवाणू खताचं जे महत्व आहे त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते अर्थात रायझोबियम. रायझोबियम जीवाणूबद्दल द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. या गाठीमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते. रायझोबियम जीवाणू प्रति हेक्टरी 50 ते 150 किलो नत्र स्थिर करतात. या खताच्या वापराने उत्पादनात 19 ते 62% वाढ दिसून आलेली आहे. रायझोबियम जीवाणूंचे पीकनिहाय गट आहेत. एका गटातील पिकासाठी उपयुक्त जीवाणू दुसऱ्या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत. रायझोबियम जीवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केलेले आहेत ते पाहणंसुद्धा गरजेचं आहे. रायझोबियम जैविक खत तूर मूग उडीद सोयाबीन हरभरा भुईमूग या द्विदल पिकांसाठी वापरले जातात. असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जीवाणू खते याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टरचा समावेश आपणास करता येऊ शकतो. हे जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. जीवाणू हवेतील नत्र घेऊन ते जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे ज्वारी बाजरी गहू मका कापूस फळे भाजीपाला या पिकांसाठी ॲझॅटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. ॲझॅटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जीवाणूंच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे. आता ॲझोस्पिरिलम. ॲझोस्पिरिलम जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका बाजरी गहू भात ज्वारी फळे आणि भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे ॲझोस्पिरिलम जीवाणू प्रति हेक्टरी 20 ते 40 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोस्पिरिलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 15 ते 20% अधिकची वाढ अनेक प्रयोगांमधून दिसून आलेली आहे. यानंतर बघूयात ॲसिटोबॅक्टर. हे आंतरप्रवाही जीवाणू आहेत. ॲसिटोबॅक्टर जीवाणू शर्करायुक्त पिकांच्यामुळे आणि पिकांमध्येही वाढतात. पिकामध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकामध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणू प्रति हेक्टरी 30 ते 300 किलो नत्र स्थिर करू शकतात. ॲसिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 20% वाढ आढळून आलेली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस रताळी बटाटा इत्यादींमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु त्यापैकी 20 ते 25% स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित 80 ते 75% स्फुरद जमिनीत स्थिर होते, जे पिके घेऊ शकत नाहीत. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळण्याचे काम बॅसिलस मेगारेटियम यासारखे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. हे जीवाणू प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद विरघळतात. त्यामुळे स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. मंडळी, यानंतर बघूयात पालाश उपलब्ध करणारी जैविक खतं कुठली आहेत ती. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम बॅसिलस म्युझालिसन सारखे पालाश उपलब्ध करणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता झिंक विरघळणारी जी जैविक खतं आहेत त्याच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात नेहमीच घट दिसून येते. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळण्याचे काम बॅसिलस स्ट्रियाटासारखे झिंक विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर झिंक विरघळून पिकांना सहज उपलब्ध होते. झिंक विरघळविणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता बघूयात मायकोरायझा. मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळामध्ये काम करते, त्यामुळे पिकास अधिक क्षेत्रातून पाणी आणि अन्नद्रव्येही उपलब्ध होत असतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त आणि तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतो. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनामध्ये 25-30% वाढ दिसून आलेली आहे. आता जीवाणू गट आहे त्याच्यामध्ये बघूयात. घनरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू, द्रवरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र, स्फुरद, पालाश अर्थात NPK उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जीवाणू संघात उपयुक्त नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा समावेश असतो. या जीवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये मिश्रण करून जीवाणू संघ तयार केला जातो. जीवाणू संघ हा पीक निहाय आपणास तयार करता येऊ शकतो. तर मंडळी, या पद्धतीनं आपण जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा, सेंद्रिय अन्नघटकांचा जर वापर वाढवला, तर जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य ही आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतील. आणि आपण आता बघितलेलंच आहे की हे जर घटक आपण वापरले, सेंद्रिय पदार्थ जर आपण वापरले, तर आपल्या उत्पन्नामध्ये जवळपास 10-25% वाढ अपेक्षित आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30,00,000 अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती हजर झाली आहे पुन्हा. सो दिल से दिलो जान से तुमचं स्वागत करतेय. प्रत्येक एपिसोड आपला खूप जास्त स्पेशल असतो. म्हणजे मराठीमध्ये, मराठी संगीतामध्ये ज्या

0: गायकांनी खूप मोठं काम केलंय. त्यांची गाणी तर आपण ऐकतोच, पण त्यांच्या आठवणी पण आपण जागवतो. तुम्हाला तर माहितीये क्लासिक रेडिओ शो असतो आरजे प्रगतीचा. आजची आपली थीम सुद्धा खूप जास्त स्पेशल आहे, कारण जो माणूस ज्याच्याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे तो अनेकांच्या फेवरेट लिस्टमध्ये आजही आहे. त्यांची गाणी आपण आजही ऐकतो. आता एक हिंट देऊ का की आज आपण कोणाविषयी बोलणार आहोत आणि कुणाची गाणी ऐकणार आहोत? मनोज कुमार यांचा उपकार सिनेमा तुम्हाला आठवतोय का? म्हणजे आजही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला आवर्जून कानावर पडणारं गाणं म्हणजे मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. हा जो आवाज होता तो आवाज होता अर्थात महेंद्र कपूर यांचा. इतका जोशपूर्ण, इतका एनर्जेटिक आवाज आय थिंक आतापर्यंत सिनेसृष्टीमध्ये झालेला नाहीये. तो काळ ज्या आवाजानं गाजवला अर्थात ते महेंद्र कपूर. त्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत, कारण हिंदीमध्ये त्यांनी अनेक गाणी गायली असली तरीही मराठीमधलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कौतुकास्पद आहे. त्यामुळं आजची आपली थीम आहे महेंद्र कपूर स्पेशल. ऐकत रहा रेडिओ त्रेणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि पहिलंच गाणं येत आहे तुमच्या भेटीला जे आहे एकदम सुपर डुपर हिट. बोट लावीन तिथं गुदगुल्या या सिनेमातलं हे गाणं आहे. 1978 साली हा सिनेमा आलेला होता आणि दादा कोंडकेंचा सिनेमा, त्यामुळं तो सुपरहिट आणि त्यातली गाणीही सुपरहिट. पण या गाण्यामधली गंमत अशी आहे की दादा कोंडके जेव्हा शिकारीला गेले होते तेव्हा चांगला जोरात पाऊस आला आणि पानावर पडणारं पाणी बघून त्यांना सुचलं की ढगाला लागली कळ. आणि दादांनी हे गाणं गाण्यासाठी सुद्धा तसाच आवाज शोधला जो दादांना शोभेल. त्यामुळं सुरुवात करणार आहोत आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची या सुपरहिट गाण्यानं. ऐकत रहा.
1: जसा जीवात जीव घुटमळ तस पीर्तीच वाढत बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मिळ हगन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ पाणी

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि तुम्ही म्हणाल, प्रगती आज तू जरा जास्तच खुलली आहे, म्हणजे जास्तच एक्साइटेड झालीयस आणि जास्त एनर्जीनी बोलतेय. याचं कारणही तसंच आहे, कारण आजची आपली थीमही महेंद्र कपूर स्पेशल आहे. गालावरची खळी तुझ्या, राम राम गंगाराम या सिनेमातलं हे गाणं होतं. 1977 साली हा सिनेमा आलेला होता. पण हे गाणं ऐकून माझी खळी तर खुलली आहे, पण तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल नक्कीच ब्रॉड झालं असेल. सो महेंद्र कपूर यांचा हा आवाज होता. मगाशीच मी सांगितलं तसं, मराठीतला दादा कोंडकेंचा आवाज म्हणून महेंद्र कपूर यांची ओळख झाली होती. मी तर त्यांना रॉकस्टारच म्हणेन. म्हणजे आत्ताच्या घडीला जी गाणी आपण ऐकतो, जी रॉकिंग असतात, पपी असतात, तशी गाणी त्या काळी ज्या गायकानं रुजवली आणि जो त्यावेळेच्या यूथचा फेवरेट लिस्ट मध्ये जाऊन बसला, असा हा आवाज म्हणजे महेंद्र कपूर यांचा. प्रेम गीत म्हणू नका, गझल म्हणू नका, भजन म्हणू नका, कव्वाली म्हणू नका, अहो सगळ्याच गाण्यांचे जॉनर या गळ्याला वश होते. अनेक भाषांमध्ये त्यांनी विविध गाणी गायली आहेत, पण मराठीमध्ये दादा कोंडकेंसाठी त्यांनी गायलेलं प्रत्येक आणि प्रत्येक गाणं हे हिट ठरलंय. आणि म्हणूनच पुढचं गाणं सुद्धा दादा कोंडकेंच्या सिनेमातलं आणि ते गाणं सुद्धा सुपरहिट, मला एक चानस हवा. महेंद्र कपूर या दिग्गज गायकाविषयी बोलण्याचा मला एक जो काही चानस दिलेला आहे, त्या चानसचा मी पुरेपूर वापर करून घेणार आहे आणि तुमच्याशी या गायकाबद्दल गप्पा मारणार आहे. पण सगळ्यात आधी राम लक्ष्मण यांचं म्युझिक असलेलं, दादा कोंडकेंचे शब्द असलेलं हे गाणं येत आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो मधून, मला एक चानस हवा.

0: लाडक्या जीवा पिरतीचा ठेवा रानात आणलाय रान मेवा
1: मला दावा
0: आधी मला एक चानस हवा देतो रान मेवा पर मला एक चानस हवा देतो रान मेवा अग मला एक चानस हवा।

0: अग पुरे ही तरह न जातो मी घरा
1: थंबन नका जाऊ नाम देवा माझा नाम देवा
0: मग मला एक चानस हवा
1: नको नाम देवा
0: अग थोड़ा सा चानस हवा
1: पुरे नाम देवा
0: मला हिवडाच चानस हवा
1: देत नाम देवा
0: आता सगळाच चानस हवा
1: राहो नाम देवा
0: आता सगळाच चानस हवा
1: राहो नाम देवा
0: आता सगळाच चानस

ధామా ఇష్టం వామ గంగు తారుణ్య తుభే భామ ఇష్టం

बाबू सुन कह बस सुन कह ये संतेला अनमाहिम चा हलवा दे तो तुला गपोरी माहिम चा हलवा दे तो तुला।

क्या बात है गंगू, तारुण्य तुझं बेफाम, जसा इश्काचा आयटम बाम. हे शब्द कुणाला सुचू शकतात असं तुम्हाला वाटत असेल, पण हे शब्द ज्यांच्या डोक्यातून आले त्यांचं नाव होतं राजेश मुजुमदार यांनी.

लिरिक्स केले होते आणि यावरूनच सांगायची गरज आहे का की हे दादा कोंडकेंच्या सिनेमातलं होतं. जिथे मराठीचे दादा अर्थात दादा कोंडके आहेत, जिथे आहे दादांचा सिनेमा, तिथे नक्कीच भेटतील सुपरहिट गाणी आणि दादांचा मराठीमधील आवाज, तो म्हणजे आपले महेंद्र कपूर. त्यावेळच्या युथला अट्रॅक्ट करणारी सारीच गाणी महेंद्र कपूर यांनी गायली. त्यांचा आवाज वेगळा होता, त्यात एनर्जी तर होतीच पण वैविध्य सुद्धा होतं. म्हणजे एकीकडे दादा कोंडकेंच्या सिनेमातली गाणी गाताना आपल्याला महेंद्र कपूर दिसायचे, तर दुसरीकडे रोमॅन्टिक किंवा सॅड जॉनरही ते तितक्याच उत्तमरित्या हाताळायचे. सुरांच्या या जादूगाराला सारं काही वश होतं. याच नोटवरती पुढचं गाणं घेऊन येते, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. आता हे गाणं आहे मराठीतलं युगुल गीत असंच म्हणावं लागेल. भावना कशा व्यक्त कराव्यात, त्या काळात त्या कशा व्यक्त केल्या जायच्या हे सांगणारं हे गाणं आहे. खरं तर महेंद्र कपूर यांच्याविषयी बोलायला गेलं तर हे हिंदी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व तर होतच, इतर भाषेतही त्यांनी गाणी गायली. पण जेव्हा जेव्हा मराठी गाणी गायचे तेव्हा ते कुठंही नॉन मराठी असतील असं वाटलं नाही. गाणं गाण्याआधी त्या गाण्याचा संपूर्ण अभ्यास ते करायचे, त्या गाण्यामागचा अर्थ ते समजून घ्यायचे, गाणं कोणावरती चित्रित केलं जाणार आहे हे दिग्दर्शकांशी बोलून कोणता आवाज लावायचा आहे हे सारं काही बघून व्यवस्थित अभ्यास करून कायमच महेंद्र कपूर गाणी गायचे. खरं तर लहानपणापासूनच त्यांचा संगीताकडे ओढा खूप जास्त होता. जेव्हा त्यांचं कुटुंब मुंबईत आलं तेव्हापासून महेंद्र कपूर यांच्या करिअरची नैया चलपडी असं म्हणता येईल. पण मग ते शाळेत कसे होते, त्यांनी पहिलं गाणं कुठलं गायलं, हिंदीत म्हणजे बॉलिवूडमध्ये त्यांना गायची संधी कधी मिळाली, सगळं सांगणार आहे आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये. पण थोड्याच वेळात त्याआधी आत्ताच सांगितलेलं गाणं येते तुमच्या भेटीला, जे आहे अत्यंत रोमॅन्टिक. सो हरवून जाऊया, आठवणीत रमून जाऊया त्यांच्या किंवा तिच्या सोबतच्या. पण ऐकत रहा आरजे प्रगती सोबत क्लासिक रेडिओ शो.

आय हाय हाय मर जावा असंच होतं गाणं. आपण जेव्हा जेव्हा हे ऐकतो तेव्हा धुंदीत गाऊ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजना. वा वा वा हा जो काही आवाज आहे आवाजाची जी काही धुंदी नशा चढते ना की काय सांगावं. अर्थात आशा भोसले महेंद्र कपूर यांनी या गाण्याला आवाज दिलेला आहे. जगदीश खेबुडकर यांचे शब्द होते आणि यन दत्त यांचं म्युझिक होतं. बाळा गाऊ कशी अंगाई हा सिनेमा. इतकी वर्ष या सिनेमाला होऊन सुद्धा ही गाणी ऐकल्यानंतर जो इम्पॅक्ट या गाण्याचा आपल्यावर पडतो ना बापरे, हा इम्पॅक्ट मोजणारा कॅल्क्युलेटर अजूनही कोणीही बनवलेला नाहीये. आणि म्हणूनच ही गाणी खऱ्या अर्थानं एव्हरग्रीन आहेत. आजचा आपला शो आहे महेंद्र कपूर स्पेशल. सो महेंद्र कपूर नेमके कुठले? खरं तर 9 जानेवारी 1934 ला यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म एका व्यापारी घरात झाला होता पण त्यांना व्यवसायात अजिबात इंटरेस्ट नव्हता. लहानपणापासूनच गीत संगीताकडे त्यांचा खूप मोठा कल होता, खूप इंटरेस्ट होता. त्यांचं कुटुंब जेव्हा मुंबईत आलं तेव्हा महेंद्र कपूर यांना एक नवी दिशा मिळाली. त्यांना कळलं की या मार्गावरती संघर्ष करावा लागणार आहे. पण संघर्ष करायची मेहनत करण्याची त्यांची तयारी होती. शाळेत असताना सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतले आणि त्यांच्या गोड आवाजानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं. सेंट झेव्हिनियर्स मधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. संगीताचं शिक्षण त्यांनी पंडित तुलसीराम शर्मा, उस्तानिया सहमत, मनोहर पोद्दार, फैयाज अहमद अशा या मातब्बरांकडून घेतलं. कॉलेज लाईफमध्ये असताना त्यांच्या आवाजाची चर्चा सगळीकडे सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना पहिला ब्रेक मिळाला तो सिनेमासाठी गाण्याचा. हा सिनेमा होता मदमस्त. या सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदाच त्यांचा आवाज दिला आणि मग उनके करिअर की नाही चल पडी. मात्र महेंद्र कपूर यांच्या करिअरच्या वाटचालीमधल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नसलेल्या मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये. पण त्याआधी पुढचं गाणं घेऊन येते. मगाशीच सांगितलं तसं महेंद्र कपूर यांनी सगळे जॉनर्स जे होते ते एक्सप्लोअर केले. त्यांनी दादा कोंडकेंना आवाज दिला, त्यांनी रोमॅन्टिक गीतं गायली आणि हो हा खेळ सावल्यांचा सारखं गाणं सुद्धा त्यांनीच गायले. हृदयनाथ मंगेशकरांचं म्युझिक तर सुधीर मोगे यांचे शब्द ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे अप्रतिम गाणं.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. अंजनीच्या सुता हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. हे सुपरहिट गाणं होतं, सुपरहिट सिनेमातलं. सिनेमाचं नाव होतं तुमचं आमचं जमलं, आणि हे गाणं सुद्धा भलतंच जमलं होतं, कारण दादा कोंडकेंचे शब्द, राम लक्ष्मण यांचं म्युझिक आणि आवाज अर्थात महेंद्र कपूर यांचा. आजचा क्लासिक रेडिओ शो आहे महेंद्र कपूर स्पेशल. मगाशीच सांगितलं तसं, दादा कोंडके यांचं प्रत्येक गाणं दादांचा आवाज म्हणजे महेंद्र कपूर बनले होते. स्वतः नॉन मराठी असून देखील मराठी गाणी ते ज्या अंदाजानं गायचे की आय हाय हाय क्या बात है, तुमच्या तोंडातून बाहेर पडणारच. पुढचं गाणं सुद्धा आहे दादा कोंडके यांच्या सिनेमातलं, राम राम गंगाराम हे सिनेमाचं नाव, आणि मोर हो गंगूबाई उषा मंगेशकर यांच्या बरोबर सुद्धा महेंद्र कपूर यांनी अनेक गाणी गायलेली आहेत. उषा मंगेशकर, महेंद्र कपूर आणि राम लक्ष्मण या त्रिकुटांनी सिने इंडस्ट्रीला जी काही गाणी दिलेली आहेत त्याबद्दल काय बोलणार. आत्ताची यंग पिढी सुद्धा याच गाण्यांचे अनेकदा रिमिक्स करून गाताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटी जुनं ते सोनं असं म्हणतात ना, आणि ते अगदी खरंय. ही गाणी कितीही जुनी झाली तरीही क्लासिक रेडिओ शो मध्ये ती आपण ऐकतोय तेव्हा आपण एका वेगळ्याच काळात, एका वेगळ्याच दुनियेत पोहोचतो. आणि या कलाकारांच्या आवाजाची जादू आजही टिकून आहे. 2008 साली आपल्याला सोडून महेंद्र कपूर निघून गेले असले, ही त्यांच्या गाण्यातून त्यांची जी काही एनर्जी आहे, त्यांचा जो काही जोश आहे आणि त्यांचा जो काही आवाज आहे, तो आपल्याला काळजाला आजही भिडतो. हो ना, याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं. पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगती सोबत.

0: काढशील का ग पाळण्याची दोरी वढशील का ग
1: चला चला गंगा रामी आताच येते
0: मोर हो गंगो बाई तुझ्या मागून मी येतो।

0: शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे ना पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे।
1: आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्यामुळे तुम्ही एकही एपिसोड मिस करणार नाहीत। वेलकम बॅक, मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत क्लासिक रेडिओ शो मध्ये। जसे की मगाशी पासून मी सांगतेय की दादा कोंडकेंचा मराठी सिनेसृष्टीतला आवाज म्हणजे महेंद्र कपूर। त्यांच्या अनेक सिनेमांसाठी महेंद्र कपूर यांनी आजवर अनेक गाणी गायली आहेत आणि त्यातलं प्रत्येक आणि प्रत्येक गाणं हे सुपरहिट आहे। आत्ताच आपण ऐकलेलं गाणं होतं शंभराची नोट, जे खऱ्या अर्थानं 100 नंबरी होतं। हो ना, बोट लावीन तिथं गुदगुल्या हे ज्यांच्या सिनेमाचं नाव असू शकतं ते दादा कोंडके आणि राम लक्ष्मण यांचं म्युझिक होतं। आज आपण बोलत आहोत महेंद्र कपूर यांच्याविषयी। त्यांची सुरुवात कशी झाली हे मी तुम्हाला सांगितलं। त्यांच्या नशिबात ते कॉलेजमध्ये असतानाच त्यांची सगळीकडे चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांनी पहिल्या सिनेमासाठी आवाज दिला। मदमस्त हे सिनेमाचं नाव होतं। यासाठी पहिल्यांदा त्यांनी पार्श्वगायन केलं। प्रेम गीत म्हणू नका, गझल म्हणू नका, भजन कव्वाली सारखे प्रकारही त्यांनी अत्यंत सहजरित्या गायले आणि सगळ्याच रसिकांच्या मनावर मोहिनी घातली। तसं जर विचार केला तर हिंदी सिनेमातलं, हिंदी इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी अनेक दिग्गज गाजत असताना त्यांची एंट्री झाली हे खरं तर त्यांच्या दृष्टीनं दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल। आणि त्यामुळं की काय असंही वाटतं की महेंद्र कपूर यांच्या प्रतिभेला इतकासा न्याय मिळाला नाही। त्यांनी गायलेली गाणी जरी प्रसिद्ध झाली असली तरीही त्यांना इतरांच्या तुलनेत थोडी कमीच प्रसिद्धी मिळाली। तरी देखील एवढ्या स्पर्धेत त्यांनी आपल्या आवाजाची जी काही जादू कायम राखली। केवळ हिंदीच नव्हे तर अनेक भाषांत त्यांनी गाणी गायली आणि महेंद्र कपूर हे असे गायक होते त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये 3 वेळेला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता। सो हे ना बढिया बात। याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं। उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांचं हे डुएट सॉन्ग आहे अगं इमला आली अंगावर हा सिनेमा, तर सिनेमा दादा कोंडकेंचा। ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे सुपर डुपर हिट गाणं।
2: आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारे कामा कारवा।
3: अग इमला तुझा माझा जोडा भारी जम

0: कोमला अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला
1: माझा रूप पाहून तुम्ही

0: जमला, तुझा माझा जोडा भारी जमला,
1: माझा साथ

सजनी ग भुललो मी हे गाणं आपण आत्ताच ऐकलंय आणि ज्यांच्या आवाजावरती आजही आपण सारे भूलतो तो आवाज अर्थात महेंद्र कपूर यांचा. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे महेंद्र कपूर स्पेशल. भिंगरे या सिनेमातलं हे गाणं होतं. बाळ पळसुले यांनी या गाण्याचं म्युझिक केलं होतं तर जगदीश खेबुडकर यांचे शब्द. मगाशीच मी सांगितलं महेंद्र कपूर यांचं दुर्दैव इतकंच वाटतं की हिंदी सिने इंडस्ट्रीमध्ये प्लेबॅक सिंगरची मोनोपोली होती. जेव्हा काही आवाज ऑलरेडी गाजत होते नेमक्या त्याच काळात महेंद्र कपूर यांची एंट्री झाली आणि त्यामुळं त्यांच्या प्रतिभेला न्याय मिळाला नाही असं मलाच नाही तर अनेक महेंद्र कपूर यांच्या चाहत्यांना सुद्धा वाटतं. रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांसारख्या गायकांमुळे महेंद्र कपूर यांना गायची संधी कमी मिळाली. तरीही एवढ्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली. अनेक जण असंही म्हणतात की रफी साहेबांमुळे महेंद्र कपूर यांची कारकीर्द बहरू शकली नाही. पण महेंद्र कपूर कधी लाईमलाईट मध्ये आले तुम्हाला माहितीये का? प्रसिद्धीच्या झोतात आले बी आर चोप्रा, संगीतकार रवी, महेंद्र कपूर या त्रिवेणीनं अनेक यादगार गीतं गायली आहेत. मनोज कुमार यांच्या उपकार, पूरब और पश्चिम, क्रांती यासारखे अनेक सिनेमे सुपरहिट होण्यामागे महेंद्र कपूर यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. या सिनेमामध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपर गीतं आजही हिट आहेत जी आपण आजही ऐकतो. मेरे देश की धरती असू दे, मेरा रंग दे बसंती चोला असू दे अशी अनेक गाणी महेंद्र कपूर यांनीच तर दिली आहेत. महेंद्र कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अभिनेत्यांसाठी आवाज दिला. त्यांचा आवाज रफी साहेबांशी मिळता जुळता होता पण तरी देखील त्यांनी आपल्या आवाजाची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. महेंद्र कपूर यांची लोकप्रियता आजही कायम आहे त्यामुळं आज जरी ते आपल्यात नसले तरी गाण्याच्या रूपानं ते सुपरहिट आहेत. हो ना, सिने इंडस्ट्रीत केलेल्या त्यांच्या आजवरच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी माझा आणि रेडिओ तेरणाचा मानाचा सलाम. सिने इंडस्ट्रीला हा आवाजाचा जादूगार कायमच आपल्या गाण्याच्या रूपानं आपल्या सोबत राहील यात काही शंकाच नाही. याच नोटवरती घेऊन येते आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मधलं शेवटचं गाणं. लवकरच पुन्हा भेटूया नव्या थीमसह आणि जुन्या गाण्यांच्या नव्या आठवणींसह. सो ऐकत रहा क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत. आता वेळ झालीये टाटा बाय बाय म्हणायची, पण एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर आम्हाला नक्की व्हॉट्सअप करून सांगा, कारण अशी बरीच माणसं आपल्या आजूबाजूला बघतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत. पण क्लासिक रेडिओ शो मध्ये मराठीतली अशी सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत, त्यामुळं व्हॉट्सअप करून आम्हाला नक्की सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. सो कनेक्ट राहूयात.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जिया चले जा चले